FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 5:56 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 20 श्रावण शके 1948 अर्थात 11 ऑगस्ट 2026.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

श्रोतेहो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत प्रभाकर पंडित यांचं.

श्रोतेहो, भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

श्रोतेहो, ही होती सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भक्तिरचना. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. अमृतधारा भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत सोयराबाईंची भक्तिरचना. संगीत राम फाटक यांचं.

श्रोतेहो, ही होती जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना अमृतधारा. भक्तीसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधा मल्होत्रा यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

श्रोतेहो, ही होती लता मंगेशकर यांनी गायलेली रमेश अणावकर यांची हिंदी भक्तिरचना अमृतधारा. भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती गीत.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 6:36 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

रूपरेषानंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत करडांची मरतूक कारणं आणि उपाययोजना याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर डॉ. समीर अर्बट यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर अंतर्गत जलसंवर्धन काळाची गरज याविषयीची माहिती. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची वेळ असेल 7:00 या अंतर्गत अतूट नातं मनातलं श्रेया जोशी यांचा ललितबंध. 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 कोल्हापूर दर्पण.

8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. श्रोते हो, आज सकाळी 10 संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. सहभाग कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे. 10:30 गझल. 11 गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ महिलांसाठी विशेष कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका तसंच दायित्व समाजाचे अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी अंतर्गत रेशीम बालकीटक संगोपन याविषयी विशाल सिंग हजेरी यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आणि रात्री 10:30 वाजता नभोनाट्याच्या कार्यक्रमात रंग नभांचे हे नभोनाट्य, लेखन अनंत मनोहर यांचं आणि सादरकर्त्या तनुजा कानडे. याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता यामध्ये ऐकूया करडांची मरतूक, कारण आणि उपाययोजना या विषयीची माहिती.
2: हिवाळ्यात गोठ्यात थर्मामीटर ठेवणं उपयुक्त ठरतं, ज्यामुळे विशेषतः पिलं आणि गाभण शेळ्यांसाठी अतिरिक्त उष्णतेची गरज आहे की नाही हे ठरवता येतं. अतिशय थंड हवामानात हीट लॅम्प वापरता येतो, मात्र गोठ्याला आग लागण्याचा धोका तसंच जनावरांकडून विद्युत तारा चावल्या जाण्याची शक्यता असल्यामुळं त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा. नवजात पिलांसाठी हायपोथर्मिया अर्थात अतिथंडी हा मोठा धोका असून तो टाळण्यासाठी योग्य निवारा, आहार आणि पाणी पुरवठा महत्वाचा आहे. अधिक ऊर्जा मिळावी म्हणून पिलांना जास्त प्रमाणात दूध द्यावं. दिवसातील दूध देण्याची संख्या 2 ऐवजी 3 वेळा करावी, मात्र प्रत्येक वेळचं प्रमाण तेवढंच ठेवावं. करडाच्या खाद्यामध्ये सेलेनियमची कमतरता असेल तर करडांना व्हाईट मसल डिसीज आजार होऊ शकतो. परिणामी करडं चालू शकत नाहीत, त्यांना कमजोरी येते, अचानक मृत्यू होतो. खाद्यात आवश्यक खनिज आणि जीवनसत्वांचा अभाव असेल तर करडं विविध आजारांना बळी पडून मृत्यूमुखी पडू शकतात. मंडळी, वातावरणात अचानक बदल झाला किंवा दमट वातावरणात करडांच्या आतड्यातील जंतांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. परिणामी करडाचं शरीर कमजोर होतं, प्रतिकारशक्ती कमी होऊन करडं आजाराला बळी पडून मृत्यूमुखी पडतात. शेळीच्या प्रसूतीच्या वेळी जर पिलांचं वजन जास्त असेल किंवा गर्भाशयात पिलांची ठेवण अयोग्य असेल किंवा शेळीची शारीरिक अयोग्यता असेल आणि अशा वेळी जर शेळीला प्रसूतीसाठी वेळेवर मदत मिळाली नाही तर पिलं कमजोर किंवा मृत जन्माला येतात. आरोग्यदायी पिलांच्या जन्मासाठी योग्य वय आणि वजन असलेल्या नर आणि मादीची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. गर्भधारणेच्या संपूर्ण काळात शेळ्यांना संतुलित आणि पुरेसा आहार दिला तर सशक्त आणि तग धरू शकणारी पिलं जन्माला येतात. मंडळी, करडांचा मृत्यू टाळण्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो. यामध्ये गर्भवती शेळ्यांना दररोज 4 ते 5 तास चांगल्या प्रतीच्या कुरणात चरायला न्यावं. आहारात हिरवा चारा 5 ते 7 किलो प्रतिशेळी प्रतिदिवस या प्रमाणात पूरक आहार द्यायला हवा. गर्भवती शेळीला 300 ते 500 ग्रॅम प्रतिदिवस खाद्य मिश्रण द्यावं. आहारात खनिज आणि जीवनसत्व पूरक स्वरूपात द्यावीत. वेद जवळ येत असताना किंवा वेद झाल्यानंतर लगेच धान्याचं प्रमाण कमी करावं, मात्र चांगल्या प्रतीचा कोरडा चारा इच्छेनुसार उपलब्ध करून द्यायला हवा. वेताच्या दिवशी हलका आहार देणं योग्य असून स्वच्छ आणि थंड पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून द्यावं. गर्भवती शेळीला सहज पचणारा आणि सौम्य आहार देऊन पुरेसं पोषण मिळेल याची खात्री आपण करायला हवी. प्रसूतीपूर्वी CDT लस द्यावी, यामुळं आईच्या दुधातून पिलांना प्रतिकार शक्ती मिळते. शेळीच्या प्रसूतीच्या 3 ते 4 आठवडे आधी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं जंतनाशक आपण द्यायला हवं. मंडळी, करडांचा जन्म झाल्यावर त्यांना स्वच्छ कोरड्या उबदार खोलीत ठेवावं. त्यांना त्वरित पुसून कोरडं करावं, थंडीपासून त्यांचं संरक्षण करावं. जन्मानंतर पहिल्या 1 ते 2 तासात चीक पाजणं खूप गरजेचं आहे. मोठ्या शेळ्यांपासून करडांना वेगळं ठेवावं. करडांना पुरेसं दूध मिळेल याची काळजी आपण घ्यायला हवी. नियमित वेळापत्रकानुसार स्थानिक पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं जंतनाशक द्यायला हवं. त्याचबरोबर स्थानिक पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं वेळेवर लसीकरणही करावं. गोठा नियमित स्वच्छ ठेवावा आणि पिसू नियंत्रण करावं. आजारी करडं वेगळी काढून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्यांच्यावर औषधोपचार करावा. त्याचबरोबर रोज करडांची तपासणी करावी. जुलाब, खोकला, अशक्तपणा दिसताच त्वरित करडांवर उपचार करावेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात करडांची मरतूक, कारणं आणि उपाययोजना या विषयीची माहिती आपण ऐकली. हा या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रोतेहो, हा कार्यक्रम

कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये बरीच माहिती आपण जाणून घेतली आहे. आजच्या भागात सांगाल की श्वसन नलिकेमध्ये ज्या अॅलर्जीज होतात त्या नेमक्या कुठल्या असतात?
1: तर ॲलर्जी हा एक प्रकारचा आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. साधारण भाषेत कुठलाही व्यक्ती धूळ मातीच्या संपर्कात येतो किंवा वातावरण बदलतं तर त्याला दोनदा सर्दी किंवा खोकला होणार. परंतु ज्याला ॲलर्जी आहे त्याला तोच त्रास 2 आठवडे किंवा 2 महिने चालणार. तर आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. ॲलर्जी स्किनवर असेल तर खाज होते, रॅश येते, डोळ्यात असले तर डोळे खाज होणे, पाणी येणे, नाकात असेल तर नाक बंद होणे, शिंका येणे, सतत डोकं दुखणे जे सायनसायटिसचं लक्षण असतं, घशात असेल तर घसा खरखर करणे, खोकला येणे आणि श्वासनळीकेत ॲलर्जी असेल तर त्यामुळे पण खोकला किंवा दमा येऊ शकतो. तर दमा आणि खोकला हे आपले श्वासनळीकेचे ॲलर्जी रिॲक्शन असतात. तर ज्यांना कुणाला ॲलर्जीचा त्रास असतो त्यांना ॲलर्जी टेस्ट करून ॲलर्जीची माहिती घेणे, ॲलर्जीला चांगल्याने ट्रीट करणे गरजेचं असतं. कारण हाच ॲलर्जीचा त्रास पुढे जाऊन सिव्हिअर अस्थमा म्हणजे दम्याचा अटॅक पण किंवा लंग अटॅक करू शकतो.
0: आपण एक बघतो की बऱ्याच लोकांना कफ जमा होतो घशात, तर हे सर्वसामान्य लक्षण आहे का? इग्नोर केलं तर चालतं का?
1: नाही, एक कधी खोकला येणे किंवा शिंका येणे हे आपण इग्नोर करू शकतो. पण तुम्हाला समजा कफ जमा होत असेल, सतत कफ जमा होत असेल, त्याचे बरेचसे कारण असू शकतात. ॲलर्जी स्वतः एक कारण असू शकतं. कारण जेव्हा केव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्या आजूबाजू जे हवेत ओलवा असतो त्याच्यात बदल होतो, जो वातावरण असतं त्याच्यात बदल होतो. बरेचसे परागकण किंवा वेगळे पदार्थ असतात जे वातावरण बदलल्याने हवेत येतात, तर हा एक कारण असू शकतो. यासोबत तुम्हाला सतत कफ असेल तर हे एक इन्फेक्शनमुळे पण असा हा कारण असू शकतं. तर याला आपल्याला इग्नोर बिलकुल नाही करायचं आहे. याचं निदान लावणे आणि याचं ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचं आहे.
0: डॉक्टर, आपल्या बोलण्यात आणखी एक टर्म आली ती म्हणजे लंग अटॅक. तर लंग अटॅक नेमकं काय असतं?
1: लंग अटॅक हे एक खूपच कॉमन एंटिटी आहे जी बरेचदा बरेच लोकांना होते. परंतु जेवढी आपल्याला सिरियसनेस एक हार्ट अटॅकची आहे तेवढी लंग अटॅक बद्दल नाही राहत. तर जेव्हा केव्हा तुम्हाला लंग्सशी श्वासनळीकेशी संबंधित कुठलाही आजार एकदम वाढून येतो, जेव्हा तुमची श्वासनळीका रुंदीला खूप लहान होऊन जाते, तुम्हाला अस्थमा किंवा सीओपीडीचा अटॅक येतो, याला आम्ही लंग अटॅक म्हणतो. हा एक लाईफ थ्रेटनिंग ही वेळ असते जेव्हा तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते आणि तुमच्या जीवाला धोका असतो. तर यावेळी तुम्हाला अर्जंट ट्रीटमेंट घेणे आणि लंग अटॅक पासनं वाचण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स रेग्युलरली घेणे खूप गरजेचं आहे.
0: डॉक्टर, याची काही लक्षणं असतात?
1: तुम्हाला समजा दम सतत सुरू असेल आणि तो दम जेव्हा खूप वाढून येतो किंवा खूप जोराने खोकला सुरू असेल आणि तो खोकला थांबत नाही तर हे लंग अटॅकचे लक्षणं असू शकतात. परंतु बरेचदा हेच लक्षणं साधारण सर्दी खोकल्यातही असतात म्हणून लोकांना माहिती होत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला खूप दिवसांपासून दमा असेल तर त्याचा आधी निदान लावणे गरजेचं आहे. कारण एकदा लंग अटॅक आला तर तेव्हा बरेचदा डॅमेज जो आहे तो इरिव्हर्सिबल होऊन जातो.
0: डॉक्टर, स्मोकिंग किती घातक असतं श्वसन नलिकेसाठी?
1: आतापर्यंत जेवढी काही रिसर्च किंवा माहिती आहे त्याच्यामध्ये स्मोकिंग सगळ्यात प्रूव्हन एक कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट, लंग्स, ब्लड वेसलचे आजार होतात. आणि रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी सगळ्यात धोकादायक हे स्मोकिंग. कुठल्याही प्रकारे तुम्ही सिगरेट, बिडी किंवा वेपिंग किंवा हुक्का यापैकी कुठलाही प्रकारचं स्मोकिंग तुमच्या लंग्सला खराब करू शकतं. आणि आजकाल सेकंड हँड स्मोक म्हणजे जो व्यक्ती स्वतः धूम्रपान करत आहे त्याच्या परिसरात जे लोक आहे, लहान मुलं जे आहेत त्यांना मोठं झाल्यावर जे लंग्सवर दुष्परिणाम दिसतात ते सेकंड हँड स्मोकिंगमुळे असतात. तर सेकंड हँड स्मोक पण खूप एक धोकादायक आहे स्मोकिंगशी संबंधित.
0: डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: परिसर. श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो, या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकूया.
3: मित्रांनो, आधीच्या भागात आपण घरोघरी पाण्याच्या छोट्या छोट्या सवयी बदलून पाणी कसे वाचवायचे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण पावसाचे पाणी शास्त्रीयदृष्ट्या कसे साठवायचे, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे, हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब हा निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल प्रसाद असतो. पण दुर्दैवाने आपण त्याचं काय करतो बरं? आपल्या घराच्या इमारतीच्या छतांवर पडणारं पाणी हे पाईपद्वारे थेट रस्त्यावर किंवा गटारात सोडून देतो. ते पाणी गटारात जातं, घाण होतं आणि शेवटी वाहून निघून जातं. उन्हाळ्यात मात्र आपण त्याच पाण्यासाठी तरसतो. या समस्येवरचा सर्वात उत्तम, सोपा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता हे नाव ऐकायला खूप टेक्निकल किंवा कठीण वाटलं, पण ही संकल्पना अतिशय सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे दुसरं काहीही नसून आपल्या छतावर पडणारं पावसाचं शुद्ध पाणी गोळा करणं, ते फिल्टर करणं आणि जमिनीत जिरवणं किंवा टाकीत साठवणं. हे नक्की कसं केलं जातं? याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. जमीन पुनर्भरण, ग्राउंड वॉटर रिचार्ज. आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या छतावर जो पाईप असतो तो पाईप रस्त्यावर न सोडता जमिनीखाली एक छोटा खड्डा रिचार्ज पीट तयार करून त्यात सोडला जातो. या खड्ड्यात वाळू, बारीक खडी आणि कोळसा याचा थर असतो, जो नैसर्गिक फिल्टरसारखा काम करतो. जेव्हा पावसाचं पाणी छतावरून या पाईपद्वारे खड्ड्यात जातं तेव्हा ते फिल्टर होऊन थेट जमिनीच्या पोटात जातं. यामुळे आपल्या परिसरातील जमिनीची पाण्याची पातळी, ग्राउंड वॉटर लेवल, कमालीची वाढते. परिणामी आपल्या परिसरातील विहिरी आणि बोरवेल उन्हाळ्यात सुद्धा पाण्याने भरलेल्या असतात. टाकीमध्ये साठवून स्टोअर टँक जर तुमच्याकडे मोठी टाकी असेल तर छतावरचं पावसाचं पाणी थेट फिल्टर करून त्यात टाकीत साठवता येतं. हे पाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि योग्य रीतीने प्रक्रिया करून पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता असा विचार करा, जर आपल्या परिसरातल्या प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक घराच्या मालकाने आपापल्या इमारतीवर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल बसवलं तर काय होईल? पहिला फायदा म्हणजे उन्हाळ्यात आपल्या परिसराला पाण्याचा एकही टँकर मागवावा लागणार नाही. टँकरवर होणारे हजारो रुपये टँकरवर खर्च होणारे हजारो रुपये वाचतील. दुसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावर जे पाणी साचून ट्रॅफिक होतं किंवा सखल भागात पाणी भरतं ती समस्या कायमची नष्ट होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केवळ एक आधुनिक पद्धत नाही तर ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जर आपण आज पाऊस पडताना ते पाणी जमिनीत जिरवलं तरच जमीन उन्हाळ्यात आपल्याला पाणी परत देईल. धन्यवाद.
2: श्रोत्या हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
4: परिसर.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

श्रोते हो अवश्य ऐका आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम या अंतर्गत 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:25 दिलखुलास हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. क्रांतीवीर खुदिराम बोस यांचा आहे आज स्मृतिदिन. मानव वंशशास्त्रज्ञ ग्रंथकार इरावती कर्वे यांचा आहे आज जन्मदिन. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी जयराम यांचा आहे आज स्मृतिदिन. लेखक वी स वाळिंबे यांचा आहे आज जन्मदिन. नाट्य अभिनेते निर्माते भालचंद्र पेंढारकर यांचा आहे आज स्मृतिदिन. श्रोतेहो, दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

0: श्रोते हो, ही होती आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये ऐकूया अतूट नातं मनातलं, श्रेया जोशी यांचा ललितबंध.
1: मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनातली खोल नाती जुळतात. शेवटच्या श्वासापर्यंत न तुटणारी न संपणारी नाती, मनातली अवीट अन अतूट अशी. नातं म्हटलं की नजरेसमोर येतं पक्षानं विणलेलं सुरेख सुंदर घरटं. त्या प्रत्येक घरट्याची वीण किती सुंदररित्या गुंफलेली असते. अगदी तसंच असतं सुंदर नातं, निर्मळ नातं. निकोप नातं म्हणजे दोन मनांची एकमेकात गुंफलेली सुंदर वीण. प्रत्येक माणसाचं कुणाशी ना कुणाशी खूप जवळचं असं नातं असतं, अगदी मनापासून जपलेलं. या जीवनात असंख्य प्रकारची नाती आपण पाहतो, जसं ईश्वराचं आणि भक्ताचं, आईचं आणि बाळाचं, वडिलांचं आणि मुलाचं, आजी आजोबा आणि नातवंडांचं, भावा बहिणींचं नातं, नणंद भावजय सासू सुनेचं नातं. सगळ्यात महत्वाचं आपलं निकटचं अतूट नातं असतं निसर्गाशी. अबोल आणि सुंदरतेचं लेणं लाभलेला निसर्ग आपल्याला क्षणोक्षणी आनंदी ठेवत असतो. अगदी सकाळी उठल्यापासूनच आपला निसर्गाशी अबोल असा संवाद सुरू होतो. तो त्याच्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या सुरेख झळाळणाऱ्या दर्शनानं, स्वच्छ टवटवीत थंडगार हवेची एक झुळूकही आपलं मन किती प्रसन्न करते ना. या असामान्य अनंत अशा निसर्गाशी असणारं हे अवीट नातं हळुवार जपणं, सांभाळणं हे आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. कारण हा रमणीय निसर्गच आपलं मन आणि आरोग्य प्रसन्न आणि निरोगी ठेवण्यास मोलाची मदत करत असतो. कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता, अगदी निस्वार्थपणे, या निसर्गाची जादूच काही निराळी. जून जुलै महिन्यात पावसाची जेव्हा सुरुवात होते ती पहिली हवी हवीशी पावसाची सर, तो रिमझिम बरसणारा पाऊस, पहिल्या पावसाचा तो मृदगंध, आहा हा, या मातीच्या सुगंधापुढं जगातील सर्व अत्तरं आणि कोणताही सुगंध फिक्केच वाटतात. प्रत्येकाच्याच मनाला भुलावणारा, सुखावून जाणारा हा मृदगंध, थंड वाऱ्याच्या झुळकीबरोबर येणारा फुलांचा सुगंध, भर उन्हात येणारी हीच थंड वाऱ्याची झुळूक आपल्या मनाला आल्हाददायक वाटते. त्या वेळच्या भावनांचं वर्णन शब्दात नाही करता येणार. सकाळची लखलखती सूर्याची किरणं, ती पक्ष्यांची सुमधूर किलबिल, सूर्यास्ताच्या वेळी ती तांबूस सोनेरी, विविध मनोहरी रंगांनी छटांनी चमचमणारं आभाळ, समुद्राच्या लाटा, पावसाळ्यात भरून वाहणारे खळखळणारे धबधबे, असं अन अनेक विलक्षण सुंदर असं सर्व काही या अभूतपूर्व निसर्गाचीच किमया आहे. सोनेरी लखलखता सूर्यप्रकाश ही हिरवीगार झाडं, पानं, मुसळधार पाऊस, टवटवीत तजेला आणणारी विविध प्रकारची मनमोहक फुलं, वेली, स्वच्छ नितळ पाणी ही सुद्धा त्या जादूभऱ्या निसर्गाचीच रूप. किती मनकवडा, किती दानी असतो हा निसर्ग. कोणतीही अपेक्षा न ठेवता कितीतरी अगणित गोष्टी, अनुभव भरभरून आपल्याला फक्त देतच असतो सदैव. या निसर्गाचे, त्याच्या अनमोल दानाचे आपण सर्वजणच ऋणी आहोत याची जाणीव आपण सदैव ठेवली पाहिजे. या जादूभऱ्या निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही याची कायमच दक्षता आपण ठेवूया आणि या निसर्गाला क्षणोक्षणी जपूया आपल्याचसाठी. आपण सर्वांनी या निसर्गाची, मातृतुल्य निसर्ग देवतेची निरंतर काळजी घेऊया आणि हे नातं अखंड जपूया.
0: श्रोते हो, आताच आपण अतूट नातं मनातलं, श्रेया जोशी यांचा ललितबंध.

0: ऐकलत ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: थांबा हा गुरु का म्हणतात ती बघतो
2: काय नाही त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय
3: कणीस आणि हत्ती
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा
5: प्रत्येक धागा सुखाचा
6: समाधानाच्या वस्त्रांचा
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
7: विक्रांत शिलाई मशीन
8: तुमचा जीवनभरचा साथी

श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा

या कार्यक्रमाविषयी. आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया येत्या गप्पागाणी कार्यक्रमात, म्हणजेच शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02131265624. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.
1: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊलवाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
2: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
1: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
3: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमख आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
1: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद, तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
5: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती। राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन, काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा। आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली, मात्र नीट

पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026ला काल जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य, वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शहा प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार असल्याचं स्पष्टपणे सांगताना नागरिकांना वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारं अमूल्य ज्ञान आहे. युवकांनी आधुनिक विज्ञानाचं शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवभारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल नाशिक इथं एका कार्यक्रमात केलं. नाशिकच्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वेदाध्ययन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवभारत घडवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. मुंबईत वरळी इथं काल त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखायचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुण्यातही तिरंगा यात्रा होणार आहे. डेक्कन परिसरातून दुपारी 3 वाजता ही यात्रा सुरू होणार आहे, त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत काल अकोल्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली. परभणीतही आज तिरंगा सायकल आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या बीडमध्ये आणि शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी राज्याशी संबंधित

विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह या आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी पंतप्रधानांकडे मांडल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल एका बैठकीत दिले. पुणे विभागासह विविध विभागातील आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्याचबरोबर अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवावी या उद्देशानं भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना झाले. जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यासाठी जिल्ह्याच्या 7 तालुक्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत विषारी सापानं दंश केल्यानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अन्य 2 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून एका अत्यवस्थ विद्यार्थिनीला काल दुपारी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं. या प्रकरणी संस्थाध्यक्षांनी आश्रमशाळेच्या अधीक्षिकेला निलंबित केलं आहे. या घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत संबंधित संस्था आणि उत्तरदायी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक आणि नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्तालयाची पथकं काल घटनास्थळी पोहोचली. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं, तसंच आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली, तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. इतर शासकीय योजनातूनही आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये अद्यापही सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू आहे. काल दिवसभरात आणि रात्री या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या धक्क्यांची नोंद घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब कोळपे यांचं काल राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोळपे यांची भूमिका महत्वाची होती. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी चिंचाळा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातल्या 36 वर्षीय जवान हरिदास कापसे यांना वीरमरण आलं. कापसे यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं काल निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे एका वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्वाचा अध्याय संपल्याची भावना कला साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन. काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू

0: meeting.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

श्रोते हो अवश्य ऐका आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:25 दिलखुलास आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया येत्या गप्पा गाणी कार्यक्रमात. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याचविषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आज सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेला असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्यांनी सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाचा घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता, हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
1: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलासमध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषामध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढं आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या

0: अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: दोन तीन अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांच्या नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांच्या नाव वगळण्यासाठी मोहीम नसून, मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत, यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्या इकडे जुळवणी होत नसेल, काही कारणामुळे होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नये, कुठले चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नये, हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
0: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहेत, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
1: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचे कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमच्या सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील, असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडेमध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपले नाव मतदार यादीमध्ये राहतील.
0: या एसआयआर मोहिमेबाबत, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत, आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
1: 20 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवलं होतं, 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे, किंवा मृत्यू झाले लोकांच्या नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेल्या लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचं काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांच्या नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
0: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना, अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अपर

0: मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: आभार.
0: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, ही होती लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत, आता नवीन एक्सपान्शन

0: आपण कुठे केलेलं आहे?
1: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली आहे, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
0: अगदी.
1: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
0: वा. सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावी मध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगाव मध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
1: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावी मध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
0: तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
1: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचंय. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
0: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
5: नमस्कार.
0: आजकाल आपण बघतो फक्त वयो

0: वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा गुडघेदुखीचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. म्हणजे अगदी जिना चढताना किंवा बसल्या जागेवरून उठताना किंवा नॉर्मल चालताना सुद्धा गुडघे दुखतात. कधी कधी गुडघ्यातनं कटकट असा आवाज सुद्धा येतो, कधी कधी सूज येते. तर नेमकी गुडघेदुखी का होते आणि आयुर्वेद याकडे कसं बघतं याबद्दल आज बोलूयात.
1: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण प्रत्येक गुडघेदुखीचं कारण हे सारखं नसतं. आयुर्वेदानुसार गुडघेदुखी होण्यामागे वाढलेलं वात हे एक महत्वाचं कारण असतं. काही रुग्णांमध्ये वयानुसार संध्यांची झीज होते, वाढलेलं वजन, अतिश्रम, चुकीचा आहार विहार, झोपेचा अभाव किंवा शरीरातील धातूंची झीज यामुळे वात वाढतो व सांध्यांवरती ताण येतो. तर काहींना जुन्या दुखापती, संधिवात, आमवात, वात रक्त किंवा स्नायूंची कमजोरी हे देखील कारणीभूत असू शकतात. सुरुवातीला जिना चढताना किंवा उतरतानाच दुखणं जाणवतं, नंतर बराच वेळ चालल्यानंतर किंवा खूप एक्झर्शन झाल्यानंतर त्रास होतो, गुडघा वाकवताना किंवा मांडी घालून बसताना त्रास होतो किंवा गुडघा कमजोर झाल्यासारखा देखील वाटतो. सकाळी गुडघे जखडल्यासारखे वाटतात, कधी सूज येते किंवा कधी गुडघ्यातून कटकट आवाज देखील येतो. यामुळे उपचार करताना प्रत्येक रुग्णाची लक्षणं, प्रकृती, वय, वजन, सांध्यांची झीज, सूज, वेदनांची तीव्रता आणि ते होण्यामागचं कारण हे शोधून त्याच्या मुळावर उपचार करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं.
0: अच्छा, याबद्दल सर अजूनही तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, दुखण्यांपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. तसंच श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे तर चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083085454, 83083085454, 8308830854. डॉक्टर निखिल, जसं आता आपण गुडघेदुखीबद्दल बोललो तसंच कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका हे त्रास सुद्धा आपल्याला बऱ्याच लोकांमध्ये बघायला मिळतात. मग त्याची कारणं काय आणि आयुर्वेदानुसार त्याचे उपचार कसे असतात?
1: कंबरदुखी, स्लिप डिस्क आणि सायटिका या एकच गोष्टी नाही आहेत. एखाद्या चुकीच्या मुवमेंटमुळे किंवा रॉंग पोस्चरमुळे होणारी कंबरदुखी ही कंबरेपुरताच मर्यादित असू शकते आणि योग्य उपचार, विश्रांतीनंतर ती कमीत कमी कालावधीमध्ये बरं होणं हे अपेक्षित असतं. पण स्लिप डिस्कमध्ये मणक्यातील डिस्क हे बाहेर सरकून मज्जातंतूंवरती त्याचा दाब येऊ शकतो. यामुळे सायटिकाची लक्षणं म्हणजेच कंबरेपासून सीट, मांडी, पायाच्या बोटांपर्यंत वेदना, मुंग्या येणं, बधिरपणा येणं, बसून उठताना कंबर जखडणं किंवा एक पाय ओढत चालावं लागणं अशी लक्षणं देखील जाणवू शकतात. खूप प्रवास करणं, खूप ओझं उचलणं, व्यायाम करताना चुकीच्या पोस्चरमध्ये वेट्स उचलणं, चुकीच्या पोस्चरमध्ये बसून तासन तास काम करणं, पुढे वाकून खूप काम करणं किंवा बिलकुलच व्यायाम न करणं, वाढलेलं वजन, यामुळे मणक्यांवरती अतिरिक्त ताण येऊन आणि त्यांची झीज होऊन हे त्रास होऊ शकतात. गुडघेदुखी असो किंवा कंबरदुखी, आयुर्वेदानुसार हे दोन्ही वात व्याधी आहेत, त्यामुळे ते जितके जुने होत जातात तितके त्रासदायक होत जातात. कित्येक लोक हा त्रास वर्षानुवर्ष तात्पुरते इराज करत सहन करत असतात आणि नंतर ते त्रास कॉम्प्लिकेटेड होत जातात. पण योग्य वेळेतच जर त्यावरचं निदान झालं, त्याच्यावरती योग्य ते उपचार झाले आणि गरज पडल्यावर झीज पळून काढण्यासाठी, सांध्यांची ताकद वाढवण्यासाठी पंचकर्मातील वातशामक बस्ती, जानू बस्ती, कटी बस्ती यांचा उपयोग केला गेला आणि सोबतच योग्य आहार विहार आणि आजारानुसार योग्य ते व्यायाम केले गेले तर रुग्णांना चांगला फायदा हा होऊ शकतो.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, या जुनाट व्याधींपासून, दुखण्यांपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083085454, 83083085454, 83083085454. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ॲपवरून.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे त्यो, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाध आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.

श्रोते हो, हे होती आशा भोसले यांच्या सुरेल स्वरात पी सावळाराम यांची रचना. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली अच्युत पंडित यांची रचना. संगीत दत्ता दिघे यांचं.

0: श्रोतेहो, ही होती रवींद्र साठे यांनी गायलेली अच्युत पंडित यांची रचना. संगीत होतं दत्ता दिघे यांचं.
1: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत

नाट्यगृहाच्या ऑनलाईन बुकिंगसाठी आवश्यक सॉफ्टवेअर तसंच पीएम ई बससाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त डॉ राजेंद्र भारुड यांनी दिले. महापालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन यशस्वी झाल्याबद्दल आयुक्त डॉ भारुड यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. तसंच इतर विविध विकास कामांना गती देण्याबरोबरच नियोजनबद्ध काम करण्यास सांगितलं. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या गॅलरीचं रंगकाम, स्वतंत्र बँक खातं उघडावं, गोकुळ हॉटेल येथील मेकॅनिकल पार्किंग ठेक्याची निविदा प्रसिद्ध करावी, डॉ बाबासाहेब आंबेडकर इथं वसुली लिपिकांची बैठक घ्यावी, अनधिकृत होर्डिंगची तपासणी करून इतरांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, पाणी पुरवठा विभागानं न्यूनतम डिक्टेशन स्क्वॉड कार्यान्वित करावं, विभागीय कार्यालय स्तरावर घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट आणि परवाना विभागातील वसुली लिपिकांच्या नियुक्तांची कार्यवाही केली जावी. सर्वे झालेल्या फेरीवाल्यांना क्यूआर नोंदणीसाठी चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प घ्यावा. खुल्या जागा महापालिकेच्या नावे करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जावी. रूफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार यांच्या परवान्यांची तपासणी करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.

श्रोतेहो, मोरेवाडी येथील आरटीओ ट्रॅकवर कमर्शियल वाहनांच्या पासिंगसाठी उभारण्यात येत असलेल्या ऑटोमोटेड टेस्टिंग स्टेशन प्रणाली 30 ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. वाहन पासिंगच्या एटीएस प्रणालीबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माने यांच्याकडे निवेदन देऊन विचारणा केली असता त्यावेळी सांगितलं, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 8 ऑगस्टला कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देऊन एटीएससाठी आवश्यक मशिनरी आणि तिच्या उभारणीसाठी करण्यात येणाऱ्या फाउंडेशनची पाहणी केली. एटीएसची संपूर्ण यंत्रणा 30 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिलेले आहेत.

श्रोतेहो, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग आणि एक्स सर्व्हिसेस लीग यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी भारताचं सुरक्षा धोरण आणि भारत चीन संबंध या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. मानवशास्त्र सभागृहात दुपारी 3 वाजता त्याची सुरुवात होईल. ज्येष्ठ विचारवंत डॉ अशोक चौसाळकर बीजभाषक असतील. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ यशवंत थोरात, लष्करी सेवेतील आजी माजी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

श्रोतेहो, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार सर्किट बेंच इथं 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत होत आहे. न्यायालयीन प्रलंबित असलेल्या तडजोडीयुक्त प्रकरणात भूसंपादन विवाद प्रकरण, बँक पुनर्प्राप्ती प्रकरण, फौजदारी तडजोडीयुक्त खटले, वीजबिल तडजोडीयुक्त प्रकरण, वैवाहिक विवाद प्रकरण, महसूल विवाद प्रकरण, दिवाणी स्वरूपाची पूर्ण प्रकरणं, ग्राहक विवाद प्रकरणांसह अन्य तडजोडीयुक्त प्रकरणं समन्वयानं तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येतील.

श्रोते हो, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 47व्या स्मृतिदिनानिमित्त वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदतर्फे वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील प्रगतीशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा सोहळा 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12:15 सुधाकर नाईक प्रेक्षागृह बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद इथं संपन्न होणार आहे.

श्रोते हो, भारताचे अवकाश संशोधन क्षेत्र आता केवळ सरकारी संस्थांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अर्थात इस्रोच्या यशासोबतच आता भारतीय स्टार्टअपची नवी पिढी अंतराळ मोहिमा अधिक किफायतशीर बनवण्यासाठी आणि अंतराळातील कचऱ्यासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. हैदराबादमधील टी वर्क्स हे या वाढत्या परिसंस्थेचं केंद्र असून इथं तरुण अभियंते आणि स्टार्टअप पुढच्या पिढीतील अंतराळ तंत्रज्ञानाची निर्मिती आणि चाचणी करत आहेत. टी वर्क्समधील स्टार्टअप विभागाचे प्रमुख सहज यांनी सांगितलं की स्पॉन्ट्रिक या स्टार्टअपकडून उपग्रह प्रक्षेपण अधिक स्वस्त करण्यासाठी पुनर्वापर करण्यायोग्य प्रक्षेपण प्रणाली अर्थात रियुजेबल लॉन्च सिस्टीम विकसित केली जात आहे. हा चमू रॉकेट इंजिन, फ्लाईट कॉम्प्युटर्स आणि गायडन्स सिस्टीमसारखी महत्वाची तंत्रज्ञानं स्वतःच विकसित करत आहे.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती। भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध। कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित। कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी। आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची

ची दमदार सुरुवात. आता सविस्तर बातम्या. अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षानं पोलिसांनी विद्यार्थ्यांविरुद्ध केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ झारखंड बंद पुकारला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी काल वितरित केला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजे NSPच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 6,000 जास्त विद्यार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतर म्हणजे DBTच्या माध्यमातून 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. याप्रसंगी बोलताना चौहान म्हणाले की या शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नसून कृषी शिक्षणाला बळकटी देण्याचा आणि त्याला व्यावहारिक शिक्षण आणि संधींची जोड देण्याचा तो महत्वाचा भाग आहे. NSP आणि DBT या दोन प्रणाली एकत्रित आल्यामुळे शिष्यवृत्तींच्या निधीचं वितरण पारदर्शी जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ई व्हिसाधारक परदेशी प्रवाशांना प्रवेशासाठीच्या ठिकाणांची संख्या आता 88 गेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नवीन ठिकाणांमध्ये भोपाळ आणि तिरुपती इथल्या विमानतळांसह अटारी आणि आगरताळा इथल्या लँड पोर्ट्सचा समावेश आहे. नवीन प्रवेश ठिकाणांमुळे इलेक्ट्रॉनिक व्हिसा आकर्षक दिसेल आणि त्याचा वापर वाढेल असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन प्रवेश ठिकाणांच्या समावेशामुळे परदेशी नागरिकांना ई व्हिसाच्या माध्यमातून भारतात आता 37 विमानतळ 38 सागरी बंदरं आणि 13 लँड पोर्ट्सवर प्रवेश करता येणार आहे. कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7.4 क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून 570 जण जखमी झाले. भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू

0: राजधानी बोगोटाच्या पश्चिमेला सुमारे 400 किलोमीटर अंतरावर होता. कोलंबियाचे अध्यक्ष अबिलार्डे डेला एस्पिरेला यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. इक्वेडोर आणि पनामा या शेजारच्या देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. संघाच्या जागतिक प्रसार मोहिमेचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 29 ऑगस्टला न्यूयॉर्क इथल्या मॅडिसन चौक गार्डन इथं एका कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करणार आहेत. सुमारे 5,000 नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं एकता, नागरी उत्तरदायित्व आणि सलोखा यांचा संदेश देण्यासाठी अहेड या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील फेडरल न्यायालयानं उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्धच्या कथित लाच आणि गैरव्यवहार प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. फेडरल न्याय विभागानं याबाबत केलेल्या विनंतीवरून ब्रुकलिनचे न्यायमूर्ती निकोलस गॅरॉफिस यांनी हे गुन्हे रद्द केले. मात्र न्याय विभागाच्या निर्णयाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. दरम्यान न्यायालयाच्या निकालाचं अदानी यांनी स्वागत केलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत आदर व्यक्त केला आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात GEM योग्य गुणवत्तेच्या योग्य किमतीवर योग्य वेळी योग्य उत्पादनाची खरेदी प्रतिबिंबित करते असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत GEMच्या 10व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. खरेदीदार, विक्रेते आणि इतर भागधारकांना मदत मिळण्यासाठी आणि GEMची अधिकृतता सिद्ध होण्यासाठी 14550 या 5 अंकी हेल्प डेस्क क्रमांकाचं अनावरण गोयल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. केंद्रात वरिष्ठ स्तरावर प्रशासकीय बदल्या काल करण्यात आल्या. कॉर्पोरेट व्यवहार विभागाच्या सचिव दीप्ती गौर मुखर्जी आता नवीन उच्च शिक्षण सचिव असतील. यापूर्वीचे सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज्य विभागाचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे त्यांची जागा आता मुखर्जी घेतील. नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या नेमणुकीला महत्व आहे. युवक कल्याण विभागाच्या सचिव पल्लवी जैन आता कॉर्पोरेट व्यवहार सचिव असतील. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार रोहानी यांची जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: शरीराला झालेले रोग ज्याप्रमाणे आपल्याला भयंकर त्रास देतात, त्याप्रमाणे देवाचा विसर म्हणजे जीवाला झालेला रोग आहे। आणि हा रोग माणसाला फार जाचक होतो, परंतु गंमत अशी आहे की देहाला झालेले रोग माणसाला चटकन कळतात आणि ते त्यावर उपचार करण्यासाठी त्वरित प्रयत्न करतात। परंतु देवाचा विसर हा रोग आपल्याला जडलेला आहे आणि त्यावर उपचार केले पाहिजेत याचीच जाणीव बहुसंख्य लोकांना नसते। हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, अशी कळकळीची प्रार्थना तुकाराम महाराज करतात। देवाचा आठव आणि देवाचा विसर यात काय राजविद्या राजगुह्य भरलेलं आहे आणि मायेचा विलक्षण प्रताप कसा काम करत आहे याची संपूर्ण जाणीव तुकाराम महाराजांना होती। आणि म्हणूनच ते देवाजवळ कळवळ्यानं प्रार्थना करतात की हे देवा, तुझा विसर होऊ नये, हेच वरदान तुम्हाला दे। परंतु बहुसंख्य लोकांना देवाचा विसर म्हणजे काय आणि देवाचा आठव म्हणजे काय हेच माहिती नसतं। त्यांना फक्त शब्द माहिती असतात, परंतु शब्द ज्या वस्तूसाठी वापरलेले असतात ती वस्तूच त्यांना अवगत नसते। देव म्हणजे काय, देवाचा विसर म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं आणि देवाचा आठव झाला म्हणजे जीवनावर त्याचा परिणाम काय घडतो यासंबंधी सामान्य लोकांना काहीही ज्ञान नसतं। म्हणूनच तुकाराम महाराज जे देवाजवळ मनपूर्वक मागतात ते मागण्याची आपल्याला कधी बुद्धीच होत नाही। वास्तविक देवाचा विसर हा जीवाला झालेला रोग असून त्या रोगाच्या बाबतीत सामान्य माणसं संपूर्ण बेसावध असतात आणि म्हणूनच ते शांती सुखाला आचवतात, या रोगाविषयी ते काहीही विचार करत नाहीत। रोग झालेला आहे याचीच जाणीव न झाल्यामुळं त्या रोगाच्या निवारणार्थ काहीतरी धडपड करावी हेही त्यांना उमजत नाही। परिणामी हा रोग भवरोग जीवाच्या ठिकाणी अधिकाधिक दृढ होऊ लागतो। देवाचा विसर म्हणजे स्वस्वरूपाचा विसर आणि स्वस्वरूपाचा विसर म्हणजे आपण आपल्याला आपल्यातच हरवून बसणं हे होय। यालाच भ्रम हे दुसरं नाव आहे। हा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय देवाचा साक्षात्कार होत नाही। भ्रमातून मोकळं होणं यालाच खऱ्या अर्थानं मोक्ष असं म्हणतात। परंतु बऱ्याच लोकांचा असा समज म्हणजे गैरसमज आहे की जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणं म्हणजे मोक्ष। मेल्यानंतर काय होतं याचा विचार संत करत नाहीत, तो विचार मूर्ख लोक करतात। आणि म्हणून मेल्यावरी मोक्ष मिळती ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख असा संतांचा सिद्धांत आहे। आता याचं मुख्य कारण असं की एकदा मनुष्य मेला म्हणजे मग तो मेल्यानंतर गेला कुठे, स्वर्गात, पाताळात की अन्य

कुठे? आणि तो परत जन्माला आला किंवा नाही हे कोण पाहत बसणार? आणि ते शेवटी कुणाला कसं कळणार? मेलेला मनुष्य कुठे गेला हे पाहायला आपण जात नाही, आणि गेलेला मनुष्य कुठे जाऊन पोहोचला हे सांगण्यासाठी तो परत आपल्याकडे येत नाही. म्हणून संतांची खरी शिकवण अशी आहे की मेल्यानंतर काय होतं याचा विचार करू नका, तर याच जन्मी काय मिळालं किंवा मिळवलं याचा विचार करा. संत काय सांगतात पहा. ते सांगतात, याची देही याच डोळा भोगीजे, मुक्तीचा सोहळा. त्याचप्रमाणे आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला तो सोहळा अनुपम्य, असं संत निर्धारानं सांगतात. रोकडा परमार्थ म्हणतात ना तो यालाच. इथं उधारीची बात नाही. म्हणून देवाचा आठव हे खऱ्या अर्थानं खरं अमृत होय. हे अमृत ज्याला प्यायला मिळतं तो भाग्यवान माणूस एका बाजूनं अमर होतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याचं जीवन सर्वांगानं गोड होतं. एकनाथ महाराज सांगतात, आठवतो परब्रह्म नाठवतो भवभ्रम. भवभ्रम नाहीसा होऊन जीवन कृतार्थ होण्यासाठी देवाचा आठव ही गोष्ट अतीव महत्वाची आहे. परंतु खरे सद्गुरू भेटल्याशिवाय देवाचा आठव ही गुरुकिल्ली साधकाच्या हातात काही येत नाही. असं जरी असलं तरी खरे सद्गुरू भेटेपर्यंत काय करायचं हा प्रश्न उरतोच. त्याला उत्तर असं, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. अट्टहासानं नित्य नामस्मरण करीत राहणं हा सुद्धा उपाय फारच महत्वाचा आहे. नाम हा सर्व रोगांवर, भवरोगावर सुद्धा रामबाण उपाय. म्हणून भक्तिभावानं देवाचं नित्य नामस्मरण करणं जीवाला परमकल्याणकारक असून सुखी जीवनाचा तो मूलमंत्र आहे. मागल्या खेपेला मी हे सांगितलं की ईश्वर सर्व भूतानाम हृदयशैर्जुन तिष्ठती हा फार मोठा शोध आहे. ईश्वर म्हणजे परमेश्वराचा अंश. खोलीतला आकाश आहे तसं बाहेरचंही आकाश आहे. म्हणजे खोलीतला आकाश हे बाहेरच्या आकाशाचा अंश आहे. ते वास्तविक अलग नाही, ते एकमेकांना जोडलेलं आहे. अगदी या क्षणालाही ते एकमेकांना जोडलेलं आहे. दुसरं एक उदाहरण मागल्या खेपेला घेतलं की पाण्यानं भरलेली विहीर आहे. त्या विहिरीत घागर सोडली असता त्या घागरीतलं पाणी आणि घागरी बाहेरील पाणी हे वेगळं नसतं, ते एकमेकांशी जोडलेलं असतं. तसा सर्वव्यापी परमेश्वर आणि आपल्या ठिकाणी असलेला ईश्वर हे एकमेकांशी जोडलेले आहेत. जीवनविद्या सांगते की आपण परमेश्वराचा अंश आहोत हे जेव्हा आपण स्मरणात ठेवतो तेव्हा आपण कृष्ण असतो, आणि आपण परमेश्वराचा अंश आहोत हे विसरतो तेव्हा आपण कंस असतो. म्हणून आठवतो परब्रह्म नाठवतो भवभ्रम असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. जीवनविद्या सांगते की नामस्मरणाद्वारे आठव करता तेव्हा तुम्ही देवच असता, आणि त्याला जेव्हा तुम्ही विसरता तेव्हा तुम्ही जीव असता. म्हणून देव होण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्मरण, अनुसंधान. अनुसंधान हा संतांचा आवडता शब्द आहे. संत सांगतात, माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष मद्याजी चोख याची नाव. हे अनुसंधान म्हणजे सतत स्मरण. जी आई असते तिला आपल्या लेकराचा विसर असतो का? तिला आपल्या लेकराचा विसर नसतो, कारण ती त्या लेकराच्या सतत अनुसंधानात असते. आपण सर्व मंडळी कुठेही जरी गेलो तरी आपल्याला आपल्या घराचा विसर असतो का? ऑफिसला जाणारी मंडळी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी का जातात? कारण त्यांच्या स्मरणात सतत घर असतं. कृष्ण गाता गीती कृष्ण स्मरता चित्ती तेची कृष्ण होती कृष्ण ध्याते. या ठिकाणी गाता गीती म्हणजे नुसतं गाणं नव्हे तर सतत त्याचं नामसंकीर्तन, सतत त्याचा नामघोष असं चाललेलं असतं, तेव्हा आपण त्याच्याच आठवत असतो.
नामसंकीर्तन साधन पैसो

0: रूपे जळतील पापे जन्मांतरीचे. यासाठी कुठे जायला नको, आहे तिथूनच त्याचं अनुसंधान केलं पाहिजे. आहे कोण, बोलतो कोण, खातो कोण, अशा तऱ्हेनं त्याचा आठव केला पाहिजे. मी अमुक सोम्यागोम्या किंवा बंड्या चंद्या असं म्हटलं की कंस म्हणून बोलविता धनी वेगळाची हे स्मरण असलं पाहिजे. देवाच्या स्मरणात असलात की कृष्ण, नाहीतर कंस. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर आहे म्हणून सर्व आहे, नाहीतर काही नाही. ज्याप्रमाणे घड्याळाला असणाऱ्या काचेतून तुम्ही घड्याळ पाहता, पण गंमत अशी की ती काच तुम्हाला दिसत नाही. आता काच तुम्हाला दिसत नाही हा दोष काचेचा नाही, तर तो तुमचा दोष आहे. त्याप्रमाणे परमेश्वर दिसत नाही हा दोष परमेश्वराचा नाही, तर तो तुमचा दोष आहे. आता हा दोष घालवण्यासाठी परमेश्वराबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं की घ्यायचं नाही हे तू ठरवायचं आहेस, आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिव समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: श्रोतेहो, ही होती सुरेश वाडकर यांनी गायलेली संत सावतामाळी यांची भक्तिरचना. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूझॉन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो, गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात

0: श्रोतेहो, ही होती आशा भोसले यांच्या स्वरात एस एच बिहार यांची रचना. संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि चित्रपट सावन की घटा. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, अवश्य ऐका उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: ₹10 लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया इंदिवर यांची रचना. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं, मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे सरस्वती चंद्र या चित्रपटातलं.

श्रोतेहो, ही होती मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांची रचना. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट गोरा और काला. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेली दिल देके देखो या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. संगीत उषा खन्ना यांचं.

श्रोते हो गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. आपला भारत देश 80व्या स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया येत्या गप्पा गाणी कार्यक्रमात. म्हणजेच शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02132566224. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेली बुढ्ढा मिल गया या चित्रपटातली रचना.

0: श्रोतेहो, हे होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट बुढ्ढा मिल गया. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बहारों के सपने या चित्रपटातली लता मंगेशकर यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत आर डी बर्मन यांचं.
1: तो है प्यार तू गोरी भैया

0: श्रोतेहो, हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरोह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट बहारों के सपने. आणि या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजलेत.

0: आपल्याला जाणवतं. संत ज्ञानेश्वराकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची समूर्ती. ज्ञानाचा मूर्तिमंत अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर. वैराग्याचे अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकाराम. शांतीचा अवतार ज्यांना म्हटलं जातं ते पैठणचे निवासी असलेले एकनाथ महाराज. तसं सावता महाराज यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्यांच्याही जीवनामध्ये एक सिद्धांत आपल्याला जाणवतो, तो म्हणजे कर्म. सावता महाराज हे मूळचे रहिवाशी पंढरपूरजवळ असलेलं आरणगावचे. त्यांच्या वडिलाचं नाव परसोबा होतं तर आईचं नाव हे नंगिताताई होतं. आणि 1250 ते 1595 त्यांचा कालावधी मानला जातो. वडिलोपार्जित जो व्यवसाय त्यांच्या परंपरेत आलेला आहे तो शेती होता. परंतु शेती करत असतानाच आपण भगवत प्राप्ती कशी करावी, किंबहुना स्वतःच्या वाट्याला आलेल्या कर्मातूनच देव प्राप्ती कशी करावी, समाज सेवा कशी करावी, असा त्यांचा हा एकंदरीत प्रवास सावता महाराजांचा होता.
1: वारकरी परंपरेमध्ये संत सावतामाळी यांचं एक विशेष स्थान आहे हे आपण जाणतोच, पण त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल?
0: सावता महाराजांचं वारकरी परंपरेत खूप आगळं आणि वेगळं स्थान मानलं जातं. सावता महाराज हे देवप्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर किंवा स्वतःचा जो वाटेला आलेला व्यवसाय आहे हे सोडून ते कुठेही गेले नाही. स्वतःच्या वाटेला आलेले जे कर्म आहे त्या कर्मातूनच ईश्वर प्राप्ती सावता महाराजांनी केली. एका ठिकाणी संत तुकाराम देखील म्हणतात की भगवत प्राप्ती करायची असेल तर न लगती सायास जावे वनांतर. म्हणजे देवप्राप्ती किंवा स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला अतिरिक्त कुठं फिरायची गरज नाहीये, तर आपल्या कर्मातूनच आपण ईश्वर प्राप्ती कशी करू शकतो किंबहुना सावता महाराजांनी कशी केली हे त्यांचे अभंग किंवा त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते. स्वकर्म इतकं सुंदर सचोटीने शृंगारिक पद्धतीने सावता महाराजांनी केलं की त्यांच्या कर्मातूनच त्यांना देव दिसू लागला. जसे की सावता महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. अतिशय सुंदर हा सावता महाराजांचा अभंग आहे. कांद्यामध्ये मुळ्यामध्ये किंबहुना स्वतःच्या असलेल्या शेतीमध्ये सावता महाराजांना देव दिसतो. परमार्थ करत असताना नामस्मरणाची केवढी शक्ती सावता महाराजांच्या जीवनामध्ये आलेली आहे आपल्याला ह्या अभंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म, जसे की तुम्ही देशसेवा करत असाल, शिक्षक असाल, कुठल्याही ठिकाणी जे तुम्ही कर्म करता, शेतकरी असाल, तुम्ही प्रोफेसर असाल, विद्यार्थी असाल, जे काही तुम्ही आहात ते कर्म शृंगारिक पद्धतीने आदरयुक्त केलं पाहिजे. जीवनामध्ये माणूस जो मोठा होतो तो कर्माने होतो. आणि वारकरी संप्रदाय हा अतिशय कर्मठ आहे. संत ज्ञानेश्वरापासून तर सावता महाराज असेल सगळी संत कर्माला मानतात. आजच्या काळामध्ये काही लोक देवाला मानत नाहीत. देवाला मानू नका पण कर्माला माना.
1: संत सावतामाळी हे तर एक शेतकरी होते असं तुम्ही आत्ताच सांगितलं. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ याचा एक सुंदर समन्वय साधला होता असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगा?
0: सावता महाराजांच्या जीवनाकडे किंबहुना त्यांच्या साहित्याकडे ज्यावेळेस आपण बघतो तर सावता महाराज कसे होते किंबहुना हा समन्वय त्यांनी कसा साधला हे आपल्याला अनुभवायला मिळतं. न लगती सायास जावे वनांतरा. देव प्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर सोडा, स्वतःची नोकरी सोडा, स्वतःचा व्यवसाय सोडा किंबहुना स्वतःचा अभ्यास सोडा. सगळं काम सोडून तुम्ही देवाच्याच पाठीमागे लागा असं नाही. प्रयत्न असा करा, कर्म असं करा जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे. जसं की तुम्ही प्रापंचिक आहात, परमार्थिक आहात, नोकरदार आहात, जे तुम्ही करताय त्यामध्येच तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. संत तुकारामाची देखील या ठिकाणी एक ओळ आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम सोडून नामस्मरण सांगितलेलं नाही. ईश्वर तुम्हाला अतिरिक्त शोधण्याची गरज नाही, तो स्वतःहून तुमच्याकडे येईल.
1: कर्म हीच पूजा हा विचार त्यांच्या जीवनात कसा दिसून येतो?
0: मानवी जीवन किंबहुना आतापर्यंत जेवढी काही माणसं मोठी झालेली आहेत, इतिहासामध्ये ज्यांची दखल घेतली जाते, किंबहुना वर्तमानामध्ये जे आपल्याला दिसतात कुठल्याही क्षेत्रातले असू द्यात, ते कर्माने होत असतात. आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो कर्माला देव मानतो. संत ज्ञानेश्वर असं सांगतात की तया प्रयत्नची तो एक वेळे मग समग्र परब्रह्म फळे. प्रयत्न जितके तुमचे कठोर परिश्रम असले पाहिजे की तुम्हाला अतिरिक्त यश शोधण्याची गरज नाही, तुमच्या प्रयत्नातूनच तुम्हाला यश मिळतं. संत

0: तुकाराम सांगतात कधी जीवनामध्ये हार मानू नका. सावता महाराजही त्याच पद्धतीने सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण मानवी जीवनाचा जो कणा आहे, जे सार आहे, ते कर्म आहे. कर्म हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
1: संत सावता माळी यांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे, त्या संदर्भातील एखादा प्रसंग किंवा आख्यायिका सांगता येईल.
0: देवही असतो ना, कधी कधी भक्तांची परीक्षा घेतो. एकदा नामदेव महाराजांना सांगितलं की आपण लपंडाव खेळ

0: सांगता येईल?
1: देवही असतो ना कधी कधी भक्तांची परीक्षा घेतो. एकदा नामदेव महाराजांना सांगितलं की आपण लपंडाव खेळूयात आणि नामदेवा तुम्हाला शोधून दाखवायचं. मग त्यांचा लपंडाव सुरू झाला. सावता महाराज आपल्या शेतामध्ये अगदी तन्मन धन होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत होते, भक्तीच्या रसामध्ये ओथंबून अगदी तनामनाने सेवा करत होते. लपंडाव सुरू झाला विठ्ठलाचा आणि नामदेव महाराजांचा, आणि भगवान श्री विठ्ठल पुढे पळत होते, नामदेव महाराज मागे पळत होते. पळत पळत पळत श्री विठ्ठल जिथे सावता महाराज शेतामध्ये काम करत होते त्या ठिकाणी आले, आणि आल्यानंतर सावता महाराजांना म्हणतात की माझ्या मागे कोणतरी चोर लागलाय आणि मला लपायला जागा द्या. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात पलीकडे माझा ऊस आहे, त्या उसामध्ये लपा. त्यावेळेस भगवंत म्हणतात मला तिथंही शोधून काढलं चोराने तर, पलीकडे माझं ज्वारी तिथे लपा, पलीकडे माझं घर आहे, असे खूप सारे पर्याय दिले. पण भगवंत म्हणतात की मला शोधलं तर तो चोर मला पकडेल, मला मारेल. मग भगवंत तर परीक्षा घेण्यासाठीच आले होते. सावता महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती, इतकी तन्मयतेने होती, स्वतःच्या हातामध्ये जो विळा होता सावता महाराजांच्या, तो विळा सावता महाराजांनी घेतला आणि आपलं हृदय फाडलं आणि भगवंताला सांगितलं माझ्या हृदयामध्ये तुम्ही येऊन थांबा, आणि हृदय कापलं, हृदयामध्ये श्री विठ्ठलाला ठेवलं. आणि खरेच खरे भक्त आहेत ना ती विठ्ठलाला हृदयामध्येच ठेवतात. जानाबाईचा किती सुंदर अभंग आहे, हृदय बंदी खाना केला विठ्ठल आत कोंडीला. सावता महाराजांची त्याच पद्धतीची ओळ आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. संत नामदेवाचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात की सृष्टी निर्माण करणारा भगवंत पांडुरंग त्याला हृदयामध्ये साठवलं या महात्म्याने, या संतांनी. आणि मग नामदेव महाराज पाठीमागून पळत आले होते, विठ्ठलाला इकडे तिकडे शोधत होते, पण विठ्ठल काही दिसत नव्हते. नामदेव महाराज विठ्ठलाला शोधतायत, इकडे शोधतायत, तिकडे शोधतायत, दिसत नाही. सावता महाराजांना विचारलं एक ओळख असलेला असा माणूस कोणी आला का इकडे? सावता महाराज म्हणले नाही आले. पण तेवढ्यातच हृदय कापून हृदयामध्ये साठवून ठेवलेला जो परमात्मा आहे, त्याचा जो शेला आहे, जो पितांबर आहे, तो थोडासा बाहेर पडलेला होता. आणि मग तो पितांबर दिसल्यानंतर नामदेव महाराज लगेच तो पितांबर धरतात आणि विठ्ठलाला म्हणतात सावता महाराजांच्या हृदयामध्ये लपून बसलास काय, जरा बाहेर आहे. शेला धरतात, पितांबर धरतात आणि बाहेर काढतात. आणि मग ते उद्गार बाहेर येतात की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे भगवंताला स्वतःच्या हृदयामध्ये साठवणारे हे सावता महाराज आहेत. म्हणून आजपर्यंत सगळ्याची सगळ्या पालख्या महाराष्ट्रातून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रातील सगळेची सगळे संत, सगळेची सगळे वारकरी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरला जातात. सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु सावता महाराजांची विशेषता अशी आहे की सावता महाराजांना पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरमध्ये ज्याच्याकडे सगळी लोक जातात तो विठ्ठलच सावता महाराजांकडे येतो. म्हणून तर म्हटलेलं आहे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा.
0: आजच्या धकाधकीच्या काळात संत सावतामाळी यांचे विचार कितपत समर्पक वाटतात.
1: कर्म न करता या जगामध्ये काहीही मिळत नाही, किंबहुना एक श्वास सोडावा लागतो तेव्हा दुसरा आपल्याला मिळतो. म्हणून कर्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याला सोडून आपण राहू शकत नाही. म्हणून सावता महाराजांची विचार हे अतिशय समर्पक आहे. सावता महाराजांनी देवप्राप्ती करण्यासाठी किंबहुना चराचरामध्ये व्याप्त असलेलं चैतन्य त्याला प्राप्त करण्यासाठी कुठेही गेले नाहीत, स्वतःचं कर्म आनंदाने केलं. संत ज्ञानेश्वराच्या ओवीस सांगायचं झालं तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वतःचं कर्म जर तुम्ही आनंदाने केलं तर अतिरिक्त देव शोधण्याची गरज नाही, किंबहुना देवाच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. हे तरुणांनी यामधून शिकण्यासारखं आहे. संत ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्मे इशू भजावा, भज सेवायाम असा एक संस्कृत धातू आहे. भजणे म्हणजे सेवा करणे. स्वतःच्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते जर तुम्ही आनंदाने केलं आजच्या काळामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल, हे सावता महाराजांकडून पाहायला आपल्याला मिळतं. सावता महाराजांना त्यांच्या शेतामध्ये देव दिसतो, शेतामध्ये असलेलं जे फळं आहेत, जे फुलं आहेत, त्याच्यामध्ये त्यांना देव दिसतो, पर स्वतःच्या कर्मामध्ये त्यांना देव दिसतो, इतकं कर्मश्रेष्ठ. संत तुकारामाच्या अभंगातून सांगायचं झालं तर शिष्याने, जसं की समजा विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे, शिष्याने गुरुचा मान राखला पाहिजे, आज्ञा पाळली पाहिजे, मुलांनी

0: आपल्या वडिलांचे शब्द ऐकले पाहिजे. म्हणून आजच्या काळामध्ये तरुणाईंनी सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं की स्वतःचं कर्म आनंदाने करा, किंबहुना इतकं सुरेख सुंदर पद्धतीने करा की तुम्हाला देव शोधण्याची गरज पडली नाही पाहिजे, देव तुमच्या घरी आला पाहिजे.
1: संत सावतामाळी यांच्या आचरणातून सर्वसामान्यांना काही प्रेरणा मिळते असं वाटतं का?
0: सावता महाराज स्वतःची शेती करत असताना, स्वतःचा व्यवसाय करत असताना अंधश्रद्धेला देखील सावता महाराजांनी कधी जीवनात थारा दिला नाही. त्यांच्या शेतामध्ये एक दगड होता ज्याला सगळी लोक देव म्हणायचे, आणि त्यांचा नुसता देव नव्हता तर त्या देवाला लोक मुख्य प्राणी जसे की बोकड असेल, वेगवेगळे मुख्य प्राणी त्या दगडाला समोर ते कापायचे. सावता महाराजांच्या शेतामध्ये मध्यभागी असलेला तो दगड सावता महाराजांनी स्वतः बाजूला काढून टाकला. यांना ते सहन झालं नाही. मग सावता महाराजांचं घर मध्यरात्रीला ह्या लोकांनी पेटून दिलं आणि गावामध्ये सगळ्या ह्या लोकांनी बोंब उठवली. सावता महाराजांनी शेतातील देव काढला म्हणून हा प्रकोप झाला आणि स्वतःचं घर सावता महाराजांचं काही समाजकंटकांनी जाळलं. तरीही सावता महाराज त्यांना काहीही न म्हणता ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेले. आणि उलट सावता महाराज सांगतात, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कधी कधी समाज तुम्हाला डोक्यावरही घेईल तर कधी कधी तुमचं घरही पेटवेल. समाज सेवा करत असताना, स्वतःचं कर्म करत असताना अशा घटना जीवनामध्ये येतात हे सावता महाराजांकडून खूप शिकण्यासारखं आहे. पुढे सावता महाराज म्हणतात, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी कधी सुंदर अशी आलिशान गाडी असते तर कधी कधी पायानेही आपल्याला चालावं लागतं. कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. पुढचं चरण इतकं सुंदर आहे, कोणे दिवशी एम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. किती सुंदर असा मोलाचा संदेश सावता महाराज देतात. कुठला दिवस असा आयुष्यातील उगवेल काही सांगता येत नाही. यम कधी येईल आणि कधी आपला प्राण घेऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण माणसाने आनंदाने जगावं, प्रत्येक क्षण हा आनंदासाठी जगावं. कर्म हे आनंदासाठी असलं पाहिजे, नक्की कोणाला त्रास होईल हे सावता महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. स्वतःचं घर जाळलं परंतु सावता महाराजांनी कधीही त्या लोकांना उलटं बोलले नाही किंवा त्यांना शाप दिला नाही. असे सहृदयी प्रेमळ व्यक्तिमत्व अतिच कोटीचे संत सावता महाराज होते. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचो रंगी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे भक्ती द्वार ओळंगती. नामस्मरण जर तुम्ही केलं कर्म करत असताना तर तो कळीकाळ जो आहे, जगाचा जो कर्दंकाळ आहे, तो काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही या अभंगामध्ये सावता महाराज सांगतात. आणि नामावर एवढं प्रेम सावता महाराजांचं होतं, विठ्ठलाला म्हणतात, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळीची, नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच, चरणी ठेवनी माथा विनमितसे सावता, ऐके पंढरीनाथा विज्ञापना. भक्ती पुढे, भगवंताच्या नामस्मरणापुढे भगवंताला सावता महाराज म्हणतात की देवा तुझं ज्ञानही नको, तुझी मुक्तीही नको, फक्त तुझं नामस्मरण आम्हाला दे आणि तुझ्या चरणाशी आम्हाला ठेव, अशी विनंती सावता महाराज विठ्ठलाकडे करतात.
1: संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोणता संकल्प करायला हवा?
0: आपलं क्षेत्र भले वेगवेगळे असेल, जे क्षेत्र आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कर्म प्रत्येकाने आनंदाने, सहृदयाने, समर्पक पद्धतीने केलं, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सावता महाराजांनी ते आपल्याला करून दाखवलं. सावता महाराजांनी कधीही जीवनामध्ये अंधश्रद्धा असेल, भ्रष्टाचार, अन्याय यांना कधीही स्वतः जुमानलं नाही, उलट त्यांनी त्यांना विरोध केला. पर्यावरणावरही सावता महाराजांचं खूप प्रेम होतं. वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग यायचे, स्वतः सावता महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी स्वतः समाजाची सेवा केली. म्हणून सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं आहे, शेतीची सेवा केली, गावाची सेवा केली, समाजाची सेवा केली, एवढंच नाही शब्दांची सेवा केली, आणि शब्दांची सेवा केल्यामुळे शब्द ब्रह्म त्यांच्यावर प्रसन्न झालं. म्हणून प्रत्येकाने हा संकल्प करावा की शेती, पर्यावरण आणि निसर्ग याचं महत्त्व ओळखून प्रत्येकाने कमीत कमी एकतरी झाड

0: लावावं, नुसतं लावू नये, त्याचं संवर्धनही करावं. स्वच्छतेसाठी देखील प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. गरीब, दुर्बल, गरजू, वंचित घटकांना आपल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे.
1: सर, तुम्ही आज इथे आलात आणि संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: खरंच श्रोते हो, संत सावतामाळी यांची शिकवण आपल्याला हेच सांगते की श्रमाला भक्तीची जोड मिळाली तर प्रत्येक शेत, प्रत्येक मळा आणि प्रत्येक कर्मक्षेत्र हेच पंढरपूर बनतं. कष्ट, प्रामाणिकपणा आणि विठ्ठल नाम यांचा समन्वय हाच संत सावतामाळी यांच्या जीवनाचा अमूल्य संदेश आहे. आत्ताच आपण ऐकलात संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. या कार्यक्रमात सहभाग होता कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा, तर निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत सावतामाळी यांची भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, ही होती सुरेश वाडकर यांनी गायलेली संत सावतामाळी यांची भक्तिरचना. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
1: नसला अनोख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क राहा.
3: पहिलं प्रेम आवाजावर त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
3: फोन 940-440-8000.
5: प्रत्येक धागा सुखाचा
6: समाधानाच्या वस्त्रांचा
5: आणि शुभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
7: विक्रांत शिलाई मशीन
8: तुमचा जीवनभरचा साथी.
9: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
10: कणीस आणि हत्ती भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
11: अगं पोरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे नको काय म्हणतेस
12: तात्या त्याचं दात लई बाध आहेत.
11: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट आहेत
12: मग चालते की.
13: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
14: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. आमच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. आनंद घेऊया गझलचा. कार्यक्रमात सुरुवातीला मीना कुमारी यांची गझल रचना त्यांच्याच आवाजामध्ये, संगीतबद्ध केली आहे खय्याम यांनी.

मीना कुमारी यांच्या आवाजात त्यांनीच लिहिलेली गझल आताच आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती खय्याम यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांची रचना तलत अजीज यांच्या आवाजामध्ये. संगीतबद्ध केली आहे समीर यांनी.

आनंद बक्षी यांची ही गझल तलत अजीज यांच्या आवाजात आताच आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती समीर यांनी. श्रोतेहो, पुढच्या गझलकडे वळण्याआधी गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐकूया. श्रोतेहो, आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया येत्या गप्पा गाणी कार्यक्रमात. शनिवारी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24. जरूर फोन करा, आपली मतं मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा.

जगजीत सिंग यांच्या आवाजातली ही गझल आताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता ऐकायला विसरू नका कार्यक्रम गाणं मनातलं, संवादिका स्नेहांकिता देवगेकर. दुपारी 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू वनिता मंडळ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम. यामध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आपण सुरुवातीला ऐकणार आहात. लेखन केलंय कोमल कुंभार यांनी आणि त्यानंतर दायित्व समाजाचे अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणारे वैविध्यपूर्ण कार्यक्रम. काही गझलचा आनंद आपण घेतो आहोत कार्यक्रमात. यानंतर ऐकूया मन्ना डे यांचा आवाज.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत.

0: गाणं मनातलं।
1: गाणी ही गाणी माझी गाणी।
2: श्रोते हो, अवीट गोडीची अशी बरीचशी गीतं आहेत। प्रत्येक गीताची खासियत ही वेगळी असते, पण त्यातली काही गीतं मात्र मनात घर करून जातात, मनाला स्पर्शून जातात। आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या गीतांना आमच्या समोर व्यक्त करता यावं यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो कार्यक्रम गाणं मनातलं। तर ऐकूयात गाणं मनातलं। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं।
3: नमस्कार ताई।
2: नमस्कार
3: जी, मैं धीरज रबारी बात का।
2: हाँ बोलिए।
3: मैं गाना सुनना चाहता हूँ।
2: हाँ कौन तो गाना ऐकायचंय?
3: फिल्म है फकीरा, गाने के बोले दिल में तुझे भिटा सा। और श्रोताओं से बातचीत करते चाहे मराठी।

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी घाटंजी जिल्हा यवतमाळ सुरेश कुमार फुट्टज्वार बोलत आहे.
0: हा बोला.
1: सर्वप्रथम आज क्रांती दिनानिमित्त आकाशवाणी कोल्हापूर परिवारातील सर्व निवेदक आणि सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा ताई.
0: हो, तुम्हाला पण शुभेच्छा. आज कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: आज मला दादा कोंडके यांचा नुकताच काल जन्मदिवस झाला.
0: हा हा.
1: या निमित्ताने त्यांच्यावरच चित्रित झालेलं सोंगाड्या या चित्रपटातील गीत ऐकायचं होतं मॅडम.
0: लावूया, त्यातलं कोणतं?
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोनग उभी हे गीत मला ऐकायचं. एक हरहुन्नरी आणि विनोदी कलावंत या नावानं आपण दादांना ओळखतो.
0: हो हो.
1: आणि सगळ्यांना प्रेक्षक वर्ग आहे त्यांना महान अभिनेते म्हटलं तर दादा नाही का?
0: हो, म्हणजे सहज सुंदर अभिनय असायचा त्यांचा, म्हणजे अगदी तो ओढून ताणून किंवा केलेला अभिनय नाही वाटायचा. ते जे काही अभिनय करायचे ते अगदी आपल्या समोरच घडतंय असं आपल्याला वाटायचं.
1: बिलकुल बिलकुल खरं आहे ताई. आणि दादांचं खूप शिस्तबद्ध असं काम होतं ताई. असं आकाशवाणी च्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही काही विचार ऐकलेले आहे दादांबद्दल. आणि ताई आता जो 10 वाजता प्रसाद साहेबांनी सादर केलेला आपली आवड कार्यक्रम मला फार आवडला ताई.
0: हो हो, धन्यवाद.
1: मी आताच ऐकला छान छान अशी मराठी गीतं सुरेश वाडकर ची त्यांनी आता ऐकवली सरजा चित्रपटातील आणि दोन दुसरी गाणी. आकाशवाणी कोल्हापूर म्हटलं तर आमच्या मनामध्ये घर करून बसलेली आकाशवाणी आहे ताई.
0: पण या गीताबद्दल तुमची अशी काही आठवण आहे का? कारण हे गीत तुम्हाला जर आवडत असेल तर ते का आवडतं याबद्दल थोडस सांगा ना.
1: हे गीत म्हणजे ऐकायला फार श्रवणीय असं गीत आहे. आणि विशेष करून मराठमोळ जे त्याच्यामध्ये संगीत आहे आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेला आवाज जणू काही ग्रामीण भागातील श्रोत्यांना मनाला असा उत्स्फूर्त असा वाटतो या कारणानं हे गीत ऐकायचं मॅडम.
0: हो, मग जरूर ऐकू तुमच्या आवडीचं हे गीत.
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: मी रावसाहेब शिरोळे बोलतोय.
0: हा बोला.
1: गाणं मनातलं ऐकायचं आहे.
0: हो हो ऐकूयात. कोणतं गीत ऐकायचं आहे आज आपल्याला?
1: आणि ते गाणं जे आहे अमीर गरीब या चित्रपटातलं आहे.
0: हा हा.
1: 1974 साली तो सिनेमा आलेला होता अमीर गरीब.
0: हा.
1: त्यामध्ये देव आनंद हेमा मालिनी वगैरे होते. आणि त्या गाण्याचे बोल आहेत मॅडम असं, चल बैठ जा, चल खडी हो जा, जरा घूम जा, जरा झूम जा, अशा अशा पद्धतीचं ते गाणं आहे. आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी
0: संगीत दिलेलं आहे.
1: त्यातील जो हिरो होता देव आनंद हा एक संगीतकार होता. ते जादूगर होते, संगीतकार जादूगर. सगळं ते स्टेजवर करायचे, हिप्नॉटिझम करायचे. आणि मग हेमा मालिनी या प्रेक्षकामधून येतात आणि त्यांच्यावरती त्यांनी काय करतात, हिप्नॉटिझम करायला लागतात. आणि हिप्नॉटिझम करत असताना ही गीत गायलेलं आहे, चल बैठ जा, चल खडी हो जा, घूम जा वगैरे असं. म्हणजे संमोहनाचे कार्यक्रम मी पाहिलेले 4-5, त्यामध्ये स्टेजवर
0: हे
1: असे सगळे चालतात कार्यक्रम, म्हणजे त्यांना संमोहन करून त्यांना एक विश्वास नेलं असतं.
0: हो हो.
1: आणि मग तो त्या पद्धतीने जसा आरडो सोडू त्या पद्धतीने तो काय करत असतो, वागत असतो.
0: बरोबर.
1: आणि एक वेगळा सूर, वेगळा शब्द, वेगळा ताल या गीतातून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी काय केलेलं आहे, ओवलेलं आहे. आणि ते गीत ऐकल्यानंतर आपणाला देखील असं वाटतं की आमच्यावर देखील हिप्नॉटिझम व्हायला लागली की काय असं वाटायला लागतं.
0: बरोबर.
1: म्हणून हे गाणं मी आज सुचवलेलं आहे. तर हिप्नॉटिझम मुळे काय काय होतं, अनेक त्याचे फायदे तोटे आहेत, या गोष्टीत आपण जायचं नाही. पण हे गाणं चांगलं आहे आणि आपणाला ऐकायलाही बरं वाटतं, कारण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत, त्यामुळे त्यांचं संगीतही चांगलं असतं आणि त्याला चालही चांगली बसवलेली असते. तर हे गीत तुम्ही ऐकवा. सिनेमाचं नाव आहे अमीर गरीब.
0: हो हो हो. म्हणजे हे वेगळ्या धाटणीचं गीत आहे, जरा पिक्चरायझेशन पण ह्याचं जरा वेगळं आहे. म्हणजे नेहमीची जी प्रेमाची गीतं असतात किंवा ज्या टाईपची गीतं असतात चित्रपटात, ती सोडून एक वेगळ्या प्रकारचं हे गीत आहे. मग जरूर ऐकवा तुमच्या आवडीचं हे गीत.
1: ऐकवा ऐकवा. ठीक आहे,
0: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हॅलो
0: हॅलो बोला.
1: हॅलो आकाशवाणी.
0: हा आकाशवाणी.
1: हा गाणं म्हणत आहे. नमस्कार, मी दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर धनाजी कमलापूर बोलतो.
0: आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला?
1: आज मला आता येत्या 13 तारखेपासून श्रावण मासारंभ चालू होणार आणि मला त्या निमित्तानं शेषनाग या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं खेड मिलन के गीत रे मित्र हे गीत ऐकायचं होतं ताई.
0: हो ऐकूया.
1: हा आणि त्या चित्रपटात जितेंद्र, महादेवी, अनुपम खेर, रेखा, शशी कपूर, ऋषी कपूर, नीलम असे या चित्रपटातून मल्टीस्टार चित्रपट आहे आणि चित्रपटी ज्यावेळी गाजला चित्रपटातली गीतही गाजली त्यावेळी ताई शेषना या चित्रपटातील नागपंचमी निमित्त हे गीत ऐकायचं होतं ताई.
0: हो लावूयात. श्रावण महिना चालू होतो त्या निमित्तानं तुम्हाला.
1: हो आणि श्रावण म्हणजे कसं वृत्त वैकल्यांचं हे आहे ना, बरेच म्हणजे श्रावण सोमवार म्हणा, शुक्रवार म्हणा आणि या श्रावणात नाही

0: नागपंचमी म्हणा, गोकुळाष्टमी म्हणा, काय अनेक सण या श्रावण मध्येच येतात.
1: बरोबर.
0: आणि खरंच वरती एकल आणि सगळं भक्तिमय वातावरण असतं ना ते.
1: हो, आणि भगवान शिवशंकरांच्या साठी हा श्रावण महिना खास मानला जातो.
0: मानला जातो. होय,
1: नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
0: हा, आभारी आहे.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हां, नमस्कार.
0: नमस्कार. हां, बोला.
1: मला दर्शन पिक्चर मुळे ऐकायचं.
0: हां,
1: दर्शन पिक्चर मुळे असा पिक्चर आहे की एकदम उजेपोशी पिक्चर आहे.
0: हां,
1: त्याची स्टोरी नायक सगळं चांगला आहे.
0: अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांनी अभिनय केलेला हा चित्रपट आहे.
1: हो हो, एकदम कसं आहे जेव्हा स्पर्श करून पिक्चर आहे. आणि तो पिक्चर बघितला की लहानपणी प्रेमाची आठवणी.
0: तर मग यातलं कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: कोणतंही लावा, कोणतंही लावा.
0: जरूर ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
2: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार.
2: आदर्श बनगे बोलते, बाजार भोगाव.
0: हा बोला, आज कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला?
2: मला मॅडम धडकन या पिक्चर मधलं 2000 साली जो रिलीज झाला मला ऐकायचं होतं.
0: हा हा,
2: कुठलंही गाणं लावा मॅडम, त्यातलं छानच आहे.
0: याच चित्रपटातलं गीत तुम्हाला काय ऐकायचं, म्हणजे या चित्रपटाबद्दल काही तुमची खास अशी आठवण आहे का?
2: आठवण म्हणजे मॅडम काय माहिती का, की मी ज्यावेळेला तरुण होतो ना त्यावेळेला हा पिक्चर रिलीज झाला आणि मी बरेच असे पिक्चर म्हणजे मागचे बघितले, प्रेमाचा त्रिकोण किंवा काय, पण त्याच्यामध्ये काय होतंय की सर्व प्रेमिका प्रेयसी असे मरतात किंवा असे बरेच दुःख देतात.

0: ला. हा एकमेव पिक्चर असा आहे की प्रेम म्हणजे खरे प्रेम म्हणजे त्याग आहे त्यात, त्यामुळे तो मला फार पिक्चर आवडतो. म्हणजे रोमॅन्टिक ड्रामा आहे त्याच्यामध्ये. कसं दाखवलंय की शिल्पा शेट्टी जी असती अंजलीचं जे काम केलंय, किंवा सुनील शेट्टी देव असतो आणि राम हा अक्षय कुमार असतो. शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टीचं एकमेका खूप प्रेम असतं, पण त्यांच्या परिवाराचा पूर्ण विरोध असल्याने शिल्पा शेट्टीचं लग्न श्रीमंत चांगल्या व्यक्तीशी म्हणजे अक्षय कुमारशी राव याच्याशी होते. ते कालांतराने काय होते, सुनील शेट्टी सुद्धा श्रीमंत होतो आणि तो शिल्पाला परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांना समजतं की बाबा काय नाही, बाबा अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचं खरोखर प्रेम आहे, माझ्यापेक्षाही जास्त आहे, त्यामुळे तो त्यांच्या प्रेमातून बाजूला जातो. हे खरं घेण्यासारखं आहे त्याच्यातून.
1: बरोबर.
0: आणि तो नंतर तिच्याच बिझनेस पार्टनर महिमा चौधरीशी लग्न करतो, त्यामुळे शेवट अतिशय चांगला आहे तो पिक्चर.
1: हा म्हणजे आता जे काय आजकाल आपण बघतोय की जे घडतंय की प्रेमासाठी खून करणं किंवा या ज्या गोष्टी,
0: म्हणजे थोडक्यात असंच की मला ती मिळालीच पाहिजे असं काय नाही. म्हणजे मॅडम की ठीक आहे, ती सुद्धा सुखात राहिली म्हणजे माझं खरं प्रेम.
1: हा बरोबर. म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला सुखात बघणं ह्याला खरं प्रेम
0: म्हणतात. तेच प्रेम आहे खरं ना.
1: हा म्हणजे हा संदेश एक चांगला या चित्रपटातून दिलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या चित्रपटातलं गीत ऐकायचं.
0: त्यामुळे मला तो पिक्चर फार आवडतो. तर मी आता जुने पिक्चर बघितले तसे नाही एक दुसरी गेली. पिक्चर अतिशय चांगले होते पण शेवट दोघं मरतात ते म्हणजे कुठेतरी आपल्या मनाने हे होतं ना.
1: हा म्हणजे एखादा चित्रपट तो रिअल वाटत नाही.
0: सागर पिक्चर बी तसाच आहे बघा, प्रेमाचा त्रिकोण सेम असाच आहे, पण कसं आहे हा एक मरतो तो एक मरतो म्हणजे ते असं दुःख नाही यात. यात म्हणजे कसं आहे की तू सुखी हो.
1: बरोबर. म्हणजे यातून एक चांगला संदेश जातो आपल्याला समाजासाठी की आपण दुसऱ्यालाही चांगलं आयुष्य जगायला द्यावं आणि आपणही चांगलं आयुष्य जगावं. भले प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण आपण म्हणून जर आपल्याला प्रेम मिळालं नाही तर त्याला त्रास देणं वगैरे अशा गोष्टी या चुकीच्या आहेत. आणि असा हा चांगला संदेश या चित्रपटातनं दिलेला आहे.
0: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणमनातलं.
1: नमस्कार बाळा.
0: नमस्कार.
1: माझा बऱ्याच दिवसाचा फोन लागतोय, मला खूप आनंद झाला.
0: हा हा, आधी तुमचं नाव सांगा.
1: मी मुक्का पोस्ट करा जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: हा बोला.
1: काय होतंय वातावरण कोल्हापूरला?
0: आहे, पाऊस आहे, ऊन पडतं, म्हणजे अजून काही असा पूर्णपणे दिवस रात्र पाऊस पडतोय असं काही नाहीये, संमिश्र वातावरण आहे.
1: पाऊस यावर्षी माझ्या अंदाजाने कमीच आहे पाऊस वाढतो.
0: हो हो, पण तरीही बऱ्यापैकी धरणं भरलेली आहेत, त्यामुळे अगदीच पाऊस नाही असंही म्हणता येणार नाही.
1: हो ना.
0: हा, मग आज कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला?
1: आता कालच दादा कोणके यांचा जयंती साजरी झाली, दादा कोणके यांचं गीत लावायचं होतं.
0: हा हा, लावूयात. कोणतं गीत ऐकायचंय?
1: चित्रपट नाव आहे येऊ का घरात.
0: हा,
1: आणि गीताचे बोलाय लोळूया लोळूया दुधाचं साखर घोळूया.
0: हा, हेच का गीत ऐकायचंय आपल्याला? चित्रपट पाहिलाय का तुम्ही? हा
1: पाहिला, दोन तीन वेळा पाहिला. सर चित्रपट दादा कोणके संवाद खूप छान वाटतो. दादा कोणके यांचा काय झालंय मॅडम जी, लागोपाठ 9 पिक्चर सिनेमे रौप्य उत्सव झाले, त्यामुळे त्यांचं जागतिक रेकॉर्ड झालेलं आहे. आज सगळ्यात कुणालाही जमलेलं नाही.
0: बरोबर.
1: आणि जमणार पण नाही आता इथून पुढे.
0: बरोबर.
1: त्यांचा पहिला चित्रपट सोंगाड्या होता. सोंगाड्या पण सुरुवातीला जरा कमी चालला, नंतर भरपूर त्याला प्रतिसाद मिळाला लोकांचा. दादा कोणके त्यानंतर मग हिंदी चित्रपट चालू केले, ते काही जास्त चालले नाहीत. ते मराठी चित्रपट हाऊसफुल चालत होते त्यावेळी.
0: बरोबर. तर मग आज तुम्हाला त्यांची जयंती नुकतीच झालेली आहे, तर त्याबद्दल तुम्हाला त्यांचं गीत ऐकायचं.
1: चित्रपट नाव आहे येऊ का घरात. गीताचं साखर गोळ.
0: हो, जरूर ऐका तुमच्या आवडीचं. धन्यवाद.

0: गुरुनाडहून गजवा रस्त्यावर बोलतोय.
1: हा बोला.
0: मला एक गाणं मेरी जंग मधलं ऐकायचं होतं, टायटल सॉन्ग.
1: हा
0: जिंदगी एक कदम, हे गाणं ऐकायचं आहे.
1: जिंदगी हर कदम एक नई जंग आहे.
0: हा दिव्यांग आहे.
1: हा
0: आणि गाणं हा थोडस प्रेरणादायी वाटतो म्हणून हे ऐकायचं आहे आपल्याला.
1: हा चित्रपट पाहिलाय तुम्ही?
0: हा मी डोळस असताना हा चित्रपट पाहिलेला आहे, अनिल कपूरचा.
1: हा हा त्यामध्ये काय आवडलं आपल्याला?
0: त्यामध्ये जे संघर्ष आहे सत्यासाठी आणि त्यासाठी त्यांची आई हे दिले
1: हे
0: त्यातलं घेण्यासारखं बोध होतो.
1: हा हा
0: म्हणून हा गाणं मी त्याचं हे संगीत कहाणी आवडते.
1: म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वाईट परिस्थिती आली तर तिथे न डगमगता त्या परिस्थितीला कसा सामना करायचा अशी प्रेरणा या गीतातून मिळते.
0: तसं दिव्यांगांनी रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हे संघर्ष हे असते.
1: बरोबर.
0: त्यातून मात करून मार्ग काढत जावं लागते. म्हणून त्यात काही भाग घेण्यासारखे असल्यामुळे ते आवडते.
1: हा आणि या गीतामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते.
0: हो
1: मग जरूर ऐका तुमच्या आवडीचे हे गीत.
0: ओके धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हां नमस्कार मॅम.
0: नमस्कार.
1: हा मी हातकणंगले तालुका जळगडून बोलतोय.
0: हां बोला.
1: राजेंद्र कुर्ले.
0: हां
1: गाणं मनातलं काय मॅडम?
0: हो हो.
1: मला एक गाणं ऐकायचं होतं देशभक्तीपर.
0: हां
1: लता दीदींचं गाणं आहे, ए मेरे वतन के लोगो, जरा याद करू करू, ते गाणं मला जरा ऐकायचं असतं.
0: हो लावूयात.
1: हां लावला तर जरा फार बरं.
0: पण आता या गीताबद्दल सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल की तुम्हाला आज हेच गीत का ऐकायचं आहे.
1: आता 15 ऑगस्ट आलंय मॅडम.
0: बरोबर.
1: देशाला स्वातंत्र्य मिळून झाली बरीच वर्ष आणि गाणं लावला तर बरं होईल मॅडम.
0: आपल्या देशाच्या सीमेवरती बरेचसे जवान दिवस रात्र डोळ्यात तेल घालून संरक्षण करत असतात आपल्या देशाच्या सीमेचं.
1: हो मॅडम बरोबर आहे, बरोबर आहे. कारण का आमचा मुलगा आर्मीमध्ये आहे.
0: हा हा.
1: 2020 मध्ये ती भरती झालेला आहे.
0: अरे वा.
1: आता जम्मू काश्मीर मध्ये आहे ते.
0: मग तर तुम्हाला माहितीच असेल त्यांना किती खडतर असं आयुष्य जगावं लागतं तिथे ड्युटी करताना जम्मू काश्मीरला. बऱ्याचशा सोयी सुविधा नसतात तरीही अशा बर्फात राहून त्यांना अगदी डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करावं लागतं.
1: हो हो. देशाचं रक्षण करावं लागतं, आपल्या मातृभूमीचं रक्षण करावं.
0: बरोबर. आणि ते तिथे सीमेवर आहेत म्हणून आपण आज इथे शहरामध्ये अगदी छान आयुष्य जगू शकतो.
1: हो मॅडम बरोबर.
0: खरं तर हे गीत त्यांच्यासाठीच समर्पित असं आहे. ज्यावेळी चीनचं युद्ध झालं होतं आणि त्यावेळी बरेचसे आपले जवान मारले गेले होते, त्यावेळी लता दीदींनी हे गीत त्याच्या अनुषंगानं हे गायलेलं होतं. जवान सीमेवरती डोळ्यात तेल घालून जी काही आपली ड्युटी निभावत असतात त्यांना अभिवादन किंवा त्यांना मानवंदना देण्यासाठी लता दीदींनी हे अतिशय सुंदर असं गीत गायलेलं आहे. तर मग ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो गाणं मनातलं हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. या कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि ध्वनी प्रक्षेपण केंद्रातून ध्वनी प्रक्षेपणासाठी सहाय्य केलं होतं अशोक जंगम यांनी. आता मात्र हा कार्यक्रम संपायची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: माझी गाणी एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे
2: गाणं मनातलं.

श्रोतेहो, गाणं मनातलं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना खिडकीपाशी.
1: अगं काय झालं?
0: अरे ते बघ खाली बघ, गेले दोन दिवस मुलांचा सराव सुरू आहे. कुणाच्या हातात छोटासा तिरंगा आहे, कुणी भाषणाची वही घेऊन उभा आहे. आणि दरवर्षी हे दृश्य दिसायला लागलं की लगेच समजतं स्वातंत्र्य दिन जवळ आला.
1: खरंय, लहानपणी आपण सुद्धा असंच करायचं नाही का? भाषण कोण करणार, ध्वजारोहण कोण करणार, गाण्याच्या पहिल्या रांगेमध्ये कोण उभं राहणार, किती भांडणं व्हायची यावरून. त्या वयात ना आपल्यासाठी देश म्हणजे नकाशा असा नव्हता.

0: तर देश म्हणजे आपली शाळा, आपला झेंडा आणि मित्रांसोबत मोठ्याने म्हटलेलं राष्ट्रगीत, एवढाच अर्थ असायचा. मला सांग सुखदा, तुला कुठलं गाणं आवडायचं लहानपणी, म्हणजे देशभक्तीपर?
1: खूपच आहेत रे, किती छान छान आहेत आपल्याकडे देशभक्तीपर गाणी. हे

0: वा वा वा वा, खरंच काय सुंदर गाणे गे खरंच.
1: म्हणजे आजही स्वातंत्र्य दिन जवळ आला की माझ्या मनात या गाण्याचे सूर गुंजायला लागतात. अरे ते बघ ना ती छोटी मुलगी कधीपासून एकटीच आपली भाषणाचा सराव करते. मध्ये चढखळते पुन्हा सुरुवातीपासून म्हणते आणि माईक पण लावलाय आज त्यांनी. कमाल आहे मुलांनी
0: डवी माईक. तुला माहितीये का स्वातंत्र्य दिन म्हणजे एक निमित्त असतं स्वतःला प्रश्न विचारण्याचं.
1: अच्छा.
0: हो स्वतःला विचारायचं की आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतोय. कारण देश मोठा होतो तो फक्त सीमांमुळे नाही तर रोजच्या रोज आपलं काम चोख करणाऱ्या लाखो माणसांमुळे.
1: अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मंडळींचा आपण अभिमान बाळगतो. मग तो वैज्ञानिक असो, शिक्षक असो, शेतकरी असो किंवा खेळाडू.
0: अगदी. आणि खेळाडूंची तर गोष्टच वेगळी. म्हणजे ते पदक जिंकतात तेव्हा स्टेडियम मध्ये उंचावणारा तिरंगा पाहताना आपल्यालाही नकळत म्हणजे अभिमानानी ऊर भरून येतो नाही का. यावेळी तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आपण चांगलीच बाजी मारली आहे त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी आणखीच खास झालाय. थांब थांब थांब मी बघतो. अरे शर्वरी ये अगदी योग्य वेळी आलीस.
2: म्हणजे एरवी चुकीच्या वेळी येते की काय मी.
1: अगं नाही ग, म्हणजे आता आम्ही स्वातंत्र्य दिनाविषयी बोलत होतो.
2: हा मग तर मी अगदी योग्य वेळी आले कारण मी ही त्याच कामासाठी आले.
0: अच्छा काय काय काय झालं काय.
2: आमच्या सोसायटीत मला यंदा ध्वजारोहणानंतर 2 मिनिटांचं भाषण करायचंय. मी आधी माझा भारत महान असं भाषण लिहिलं होतं. मग म्हटलं की आपण काहीतरी हटके बोलायला हवं म्हणजे एकीकडे आनंदही वाटेल आणि लोक विचारातही पडतील.
1: वा चालतंय की.
2: मग मी स्वतःलाच विचारलं मला नक्की कोण आवडतं. तर लक्षात आलं की मला देशासाठी खेळणारे खेळाडू आवडतात.
1: बर
2: ते तिरंग्यासाठीच तर खेळत असतात.
1: वा
0: काय सुंदर विचार आहे खरंच. कारण सीमेवर सैनिक देशाचं प्राणपणाने रक्षण करत असतात आणि मैदानावर खेळाडू देशाचा सन्मान वाढवतात. दोघांच्या कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी दोघांच्याही मनात तिरंगाच असतो.
2: म्हणूनच मला वाटलं भाषणात फक्त पदकांचा उल्लेख नको त्या पदकांच्या मागच्या माणसांची गोष्ट असावी म्हणून मी इकडे आले.
0: वा चांगली आयडिया आहे. आणि तसंही या स्वातंत्र्य दिनाचं महत्व खास आहे कारण यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू चमकलेत ना.
2: अरे हो खरंच. कोण कोण आहेत रे खेळाडू.
0: अगं मीराबाई चानू, शर्मिला धनकर, दिलीप गावित, प्रीती पवार, जस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया धांगस, अरुंधती चौधरी, अंकुश पंघाल, अस्मिता डे, हर्ष सिंग, इतरही बरेच खेळाडू आहेत ग.
1: खूपच रे.
0: हो शिवाय पॅरा ऍथलेटिक्स मध्ये सुमन राणासारख्या खेळाडूंनी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. हे तर फक्त म्हणजे गोल्ड मेडालिस्ट मी तुला सांगितले. सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू सुद्धा आपला अभिमान आहेतच.
1: अगदी निश्चितच.
2: दादा खरं सांगू मला मीराबाई चानूचं नाव आधी फक्त पदकामुळे माहित होतं पण तिच्याबद्दल वाचायला सुरुवात केली आणि जाणवलं पदक हा तिच्या प्रवासातला फक्त एक टप्पा आहे. त्याआधी कितीतरी पानं आहेत.
1: मणिपूरमधल्या एका छोट्याशा गावात वाढलेली मीराबाई. घरची परिस्थिती साधी. लहानपणी घरासाठी सरपण आणणं, कामात आई वडिलांना मदत करणं आणि त्याच वेळेला खेळाचं स्वप्न मनात जपणं. तिने अत्यंत कष्टाने भरलेलं आयुष्य जगताना स्वतःलाच एक वचन दिलं होतं मी थांबणार नाही.
0: आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटते माहितीये. ती कधीही माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणत बसली नाही. आज बघ आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे आपलं काम पुढे ढकलतो पण खेळाडूंच्या आयुष्यात अडचणी हा तर रोजच्या सरावाचा भाग असतो आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मैदानावर हजर असतात.
1: खरे.
0: कारण त्यांच्यासाठी कारण महत्वाची नसतात, ध्येय महत्वाचं असतं.
1: तरीही म्हणजे मीराबाईच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळंच काही सुरळीत घडलं नव्हतं. तिलाही अपयशांचा सामना करावा लागला असेल. अशावेळी अनेक जण स्वतःवरच शंका घ्यायला लागतात. नैराश्य येतं माणसाला. पण मीराबाई चानू पुन्हा उभी राहिली. तिने जिंकलेलं

0: पदक महत्वाचं आहेच, पण त्याहून मोठं म्हणजे तिने स्वतःवरचा विश्वास परत जिंकला.
1: वा, ही गोष्ट मी नक्की सांगेन. कारण आपण एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली की आपण निराश होतो, पण एक निकाल म्हणजे संपूर्ण आयुष्य नसतं.
0: बरोबर.
2: खरंय, खेळाडूंच्या गोष्टी सांगताना मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण त्यांचं पदक साजरं करतो, पण त्यांच्यासोबत धावणारे आई वडील असतील, प्रशिक्षक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांची आठवण फारशी कोणाला येत नाही ग.
0: खरंय, एखादा खेळाडू घडतो

0: प्रशिक्षक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांची आठवण फारशी कोणाला येत नाही ग?
1: खरंय, एखादा खेळाडू घडतो तो फक्त स्वतःच्या मेहनतीने नाही, त्यामागे घरच्यांचीही खूप मोठी साथ असते. सकाळी लवकर उठून मुलांना सरावासाठी नेणं, त्यांच्या आहाराची काळजी घेणं, पराभवानंतर मानसिक आधार देणं, धीर देणं, हे सगळं कुठल्याच पदकावर लिहिलेलं नसतं.
2: म्हणूनच मला खेळ म्हणजे एकट्या माणसाचा प्रवास वाटत नाही, तो एका कुटुंबाचा प्रवास असतो.
1: पण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात फक्त एका खेळाडूबद्दल बोललं तर बाकीच्यांवरती अन्याय होईल ना?
0: करेक्ट. आणि म्हणून मला काय वाटतं शर्वरी, की तू महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही गोष्ट सांगावीस.
2: सुरुवात स्वप्नील कुसाळे पासून करू का?
0: चालू शकेल, कारण आपल्या राज्यातला मुलगा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा तो फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण करत नसतो, तर तो महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना सांगत असतो की तुमच्याही गावातून, तुमच्याही घरातून हा प्रवास सुरू होऊ शकतो.
1: काही लोक मोठमोठ्या घोषणा करतात, काही लोक काम करत राहतात. स्वप्नील कुसाळे दुसऱ्या प्रकारातला, प्रकाश झोतामध्ये फारसं न राहता तो वर्षानुवर्ष सराव करत राहिला आणि योग्य क्षणी देशाला अभिमान वाटेल असं यश त्याने मिळवलं.
2: खरंच आपल्याला यश लगेच दिसतं पण तयारी दिसत नाही. एखादा फोटो व्हायरल होतो पण त्या फोटो मागची 10-12 वर्षांची मेहनत कोणालाच दिसत नाही.
0: आणि स्वातंत्र्य दिनी जेव्हा ध्वज फडकतो तेव्हा आपण सगळे टाळ्या वगैरे वाजवतो, पण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये जेव्हा तिरंगा वर जातो तेव्हा देखील मनात तसाच अभिमान दाटून येतो. फरक एवढाच की त्या क्षणामागे एका खेळाडूची अनेक वर्षांची तपश्चर्या उभी असते.
1: मीराबाईनं ज्यावेळेला सुवर्ण पदक जिंकलं त्यावेळेला भारतीय ध्वज आणि आपलं राष्ट्रगान सुरू असताना तिला किती भरून आलं होतं. देशप्रेम हे फक्त घोषणांमध्ये नसतं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं, आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं आणि देशाचं नाव उंचावणं हेही देशप्रेमाचंच रूप आहे. त्यामुळेच देशाचं नाव जगभरामध्ये शक्तिशाली होतं.
2: येस, म्हणजे या गाण्यासारखं ना, बलसा

0: अगदी बरोबर, कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त मिळालेला वारसा नाही, त्या स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठी प्रत्येक पिढीनं काहीतरी चांगलं करून दाखवणं महत्वाचं आहे.
1: शर्वरी, तू पुढची गोष्ट आपल्या पॅरा ऑलिम्पिक विजेत्यांची, खेळाडूंची सांग, कारण त्यांनी आपल्या शरीराच्या मर्यादांवर नाही तर मनाच्या ताकदीवर विश्वास ठेवला.
0: पॅराऑलिम्पिक खेळाडूंच्या कथा ऐकताना ना खरंच भरून येतं अक्षरशः, कारण आपल्याला दयेची नाही तर धैर्याची भाषा हे खेळाडू शिकवतात. आपल्या आयुष्यातल्या कठीण घटनेला पूर्णविराम न समजता स्वल्पविराम समजतात आणि पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात.
2: खरं सांगू का, आधी मी सुद्धा पॅराऑलिम्पिक फारसं पाहत नव्हते. एकदा टीव्हीवर स्पर्धा सुरू होती, सहज म्हणून पाहायला बसले, पण काही वेळातच लक्षात आलं की मी त्यांच्या शरीराकडे पाहणंच विसरले, माझं लक्ष फक्त त्यांच्या खेळावर होतं.
0: वा, आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपल्यात काय आहे हे पाहायला शिकायला हवं.
1: मला ना अवनी लेखाराची गोष्ट आठवते, म्हणजे एका अपघाताने तिचं जगच बदललं. अनेकांची स्वप्न अशा घटनांनी धुळीला मिळाली असती, पण तिने न घाबरता नेमबाजीचा सराव सुरू केला. कित्येक तास स्वतःला घडवत राहिली आणि एक दिवस देशासाठी सुवर्ण पदक जिंकून दाखवलं.
2: मला तिच्या मुलाखतीतली एक गोष्ट खूप आवडली होती. ती म्हणाली होती, जे बदलता येत नाही त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जे करता येईल त्यावर लक्ष द्या. किती साधं वाक्य आहे पण खूप महत्वाचं आहे.
0: हो ना, आपण अनेकदा भूतकाळामध्ये अडकून बसतो, पण हे खेळाडू आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात.
2: महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंचाही मला अभिमान वाटतो.
1: कोण सांग बरं?
2: आपली भाग्यश्री जाधव, साताऱ्याची मुलगी, पॅरा ॲथलेटिक्स मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणं ही काही छोटी गोष्ट नाही.
0: आणि हे महत्वाचं आहे, प्रेरणा ही काही नेहमी दूरच्या व्यक्तीकडून मिळते असं नाही, आपल्या राज्यातली, आपल्या भाषेत बोलणारी, आपल्यासारख्या वातावरणातून पुढे आलेली व्यक्ती दिसली की स्वप्न जास्त जवळचं वाटायला लागतं. रोहित, मला की नाही एक विचार सुचलाय.
1: अरे सांग सांग सांग.
0: शर्वरी तिच्या भाषणामध्ये मुलांना

0: एक प्रश्न विचारू शकते?
1: कोणता ग?
0: देशासाठी काम करणं म्हणजे काय? सैनिक देशाचं रक्षण करत असतो, शिक्षक आपल्याला चांगलं शिकवतात, डॉक्टर प्रामाणिकपणे उपचार करतात, शास्त्रज्ञ संशोधन करतात, खेळाडू तिरंगा उंचावतात, म्हणजे प्रत्येक जण आपल्या कामातून देशसेवा करू शकतो, असं उत्तर तुला देता येईल शर्वरी।
2: वा वा वा, सुखदा क्या बात है, खरंच खूप छान सांगितलंस। कारण देशप्रेमाचा अर्थ फक्त घोषणा नव्हे तर जबाबदारी आहे।
1: आणि कदाचित म्हणूनच स्वातंत्र्य दिन दरवर्षी आपल्याला एकच प्रश्न विचारतो, या वर्षभरात तू देशासाठी काय केलंस?
2: आणि वर काय शर्वरी, आणखी पण नावं मला आठवत आहेत। राही सरनोबत, ती सुद्धा महाराष्ट्राचा अभिमान आहे, कॉमनवेल्थ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी नेमबाज, तिच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणारच नाही।
0: आणि तिची गोष्ट सुद्धा तितकीच रंजक आहे बरं।
2: म्हणजे नेमबाजी हा असा खेळ आहे ज्यामध्ये हातापेक्षा मन स्थिर असणं महत्वाचं असतं। आजूबाजूला हजारो प्रेक्षक असतात, अपेक्षांचं ओझं असतं मनावर, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असते, पण या सगळ्या गोंधळामध्ये ना स्वतःचा श्वास स्वतःला ऐकता आला पाहिजे आणि ते जमलं की मगच नेम बरोबर बसतो।
0: वा, आणि ही गोष्ट फक्त खेळापुरती मर्यादित नाही, आपल्या रोजच्या आयुष्यातही तसंच असतं। आपलं लक्ष किती पटकन विचलित होतं नाही का?
1: हो ना,
0: मोबाईल मग त्याच्यात मेसेज आला का, टंग झालं की लगेच तिकडे घाई स्पर्धा, एक काम करताना मन दुसरीकडे असतं। राही सारख्या खेळाडूंकडून एकाग्रता हा गुण शिकण्यासारखा आहे।
1: म्हणूनच मी भाषणात एक वाक्य नक्की म्हणेन,
2: काय?
1: नेम फक्त बंदुकीचा नसतो, नेम आयुष्याचाही असतो, मुलांच्या ते नक्की लक्षात राहील।
2: मला असं वाटतं शर्वरी, तुझं भाषण ना शेवटी खेळाडूंवर न राहता मुलांकडे यायला हवं।
1: म्हणजे?
2: म्हणजे तू असं म्हणू शकतेस की मी मीराबाई चानू होईन की नाही, स्वप्नील कुसाळे होईन की नाही, राही सरनोबत होईन की नाही मला माहित नाही, पण त्यांच्यासारखी प्रामाणिक मेहनत करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करेन।
0: खरंच आहे, हे प्रत्येक मुलाला लागू पडेल, कारण प्रत्येक जण पदक जिंकेलच असं नाही, पण प्रत्येक जण चांगला विद्यार्थी, चांगला नागरिक आणि चांगला माणूस नक्की बनू शकतो।
1: अरे बहुतेक खाली मुलांचा सराव संपलेला दिसतोय।
2: आणि बघ ना काय आनंदात आहेत सगळे, कोणी भाषण केलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी ढोल वाजवला, आणि शेवटी टाळ्या मात्र सगळ्यांनाच मिळाल्या।
0: कारण कार्यक्रम हा एकट्याने होत नाही, सगळ्यांचा वाटा त्यात असतो।
2: अगदी देशासारखंच आहे, देश सुद्धा एकट्या एखाद्या महान व्यक्तीमुळे मोठा होत नाही, लाखो सामान्य माणसं रोज आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात म्हणून देश मोठा होतो।
0: मला काय वाटतं रोहित, 15 ऑगस्टला शर्वरीचं भाषण ऐकायला आपण जाऊया का रे? आणि भाषण झाल्यावर मी शर्वरी तुला गिफ्ट देणार आहे। कारण अगं उत्तम भाषण करण्यासाठी सुद्धा धैर्य लागतं।
1: अगदी खेळाडूंच्या सारखंच।
0: पण रोहित तू जरा लवकर उठ बरं 15 ऑगस्टला, नाहीतर स्वातंत्र्य दिन अंथरुणातच साजरा नको व्हायला। मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तिरंगा आणि शर्वरीचं भाषण हे सगळं आपल्याला पाहायचंय, अनुभवायचंय।
2: अगं नाही ग, मी त्या दिवशी नक्की लवकर उठणार, दरवर्षी नाही का उठत?
0: हो बरोबर,
2: कारण माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा फक्त सुट्टीचा दिवस नाहीये, तर स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचं स्मरण करण्याचा दिवस आहे।
1: अरे वा, हा मुद्दा तर घ्यायलाच विसरले मी भाषणात, पण मला इतकी भीती वाटतेय की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी हे भाषण चांगलंच घोकून घेणार आहे।
0: स्वाभाविक आहे, पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर बोलणार असशील ना।
2: ते खरंय, पण मी तुला एक गोष्ट सांगेन शर्वरी, की पाठ केलेलं भाषण म्हणू नकोस, मनापासून असं आतून आल्यासारखं बोल, लोकांना शब्दांपेक्षा प्रामाणिकपणा जास्त लक्षात राहतो आणि आवडतो।
1: मला टेन्शन आलं की मी नखं खायला सुरुवात करते, कागद परत परत वाचते।
0: अगं काय हे, खरं तर बऱ्याचशा वक्त्यांची सुरुवात ही अशी होते।
2: आणि काळजी करू नकोस ग, तू उत्तम भाषण करशीलच, आता धडधड थोडी वाटणं स्वाभाविक आहे, पण हेच भाषण तुझा आत्मविश्वास वाढवेल बघ।
0: आत्मविश्वास नक्कीच वाढेल, पण शर्वरी तुमच्या सोसायटीत बघ ना अशी एक कल्पना मांडता आली तर, फक्त भाषण नको तर एखादा खेळाडू, प्रशिक्षक, पॅरा खेळाडू, एखादा वैज्ञानिक, विचारवंत असं कोणाला बोलावता येईल का?
2: खरंच मस्त कल्पना आहे का, म्हणजे आपल्याकडे पण आपण ही कल्पना राबवू शकतो। त्यातून मुलांना कळेल की चॅम्पियन्स टीव्हीवरच नसतात, ते आपल्यासारखे साधी माणसं असतात, फक्त त्यांची स्वप्न आणि मेहनत ही असाधारण असते।
1: मग ठरलं, आजचा स्वातंत्र्य दिन फक्त साजरा नाही करायचा, काहीतरी नवीन सुरू करायचं।
2: आणि त्या सुरुवातीची पहिली पायरी म्हणजे
0: आपल्या घरात,

0: मुलांमध्ये आणि समाजात जिद्द, मेहनत, देशप्रेमाच्या गोष्टी जिवंत ठेवणं, कारण शेवटी देश विजयी झाला पाहिजे, देश मोठा झाला पाहिजे.
1: हो ना, अगदी त्या गाण्यासारखं, कुछ कर दे, कुछ कर दे, चक दे, ओ चक दे इंडिया.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे. अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. अंध

0: आणि दिव्यांगांनी एका शेतघराच्या आवारात स्वतःच्या हातांनी फुलवलेली पांढरी स्वच्छ फुलं घेऊन एक तरुण मैत्रीण आज आपल्याकडे आले. या पांढऱ्या फुलांचा समावेश पौष्टिक आहारामध्ये केला जातो. ही फुलं आहेत ऑयस्टर मशरूमची. अंध दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत अशी संस्था म्हणजे IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्त अनघा पेंडसे आपल्यासोबत आहेत. अनघा नमस्कार.
1: नमस्कार.
0: खूप छान वाटतंय तू आज आकाशवाणीमध्ये आलीस आणि तू मुळात आकाशवाणीची श्रोता आहेस, एक आस्वादक आहेस.
1: हो हो अगदी.
0: आणि आज आपण ट्रस्टच्या कामाविषयी बोलणार आहोत. आज तू ही जी फुलं आणलीस इथे आमच्यासाठी भेट.
1: बरोबर.
0: तर हा प्रकल्प काय आहे?
1: हा प्रकल्प आता आम्ही नव्यानेच हाती घेतलेला आहे. त्याच्याही मध्ये आता आम्ही हा प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेला प्रकल्प आहे. पालघरमध्ये आपल्या ट्रस्टचे हितचिंतक आहेत श्रीयुत विवेक खाडीलकर. त्यांनी आपल्याला त्यांच्या घरातली थोडी जी अंगणातली जागा आहे ती ह्या कामासाठी दिलेली आहे आणि तिथे आता आपण ऑयस्टर मशरूमचा प्रकल्प सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपण ज्यांच्यापर्यंत ही पांढरी शुभ्र ऑयस्टर मशरूमची फुलं घेऊन गेलो त्या सगळ्यांनी त्याच्यापासून भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, भजी बनवली आणि त्यांचा खूपच सकारात्मक प्रतिसाद आहे ह्यासाठी. आणि त्यामुळे आता आम्ही असं ठरवलेलं आहे की हा व्यवसाय आणखीन वाढवूया आणि आपली जी अंध मंडळी आहेत ते सुद्धा या व्यवसायामध्ये स्वावलंबीपणे कसे येऊ शकतात आणि इथे काम करू शकतात त्यावर आता आमचा अभ्यास सुरू आहे.
0: अच्छा. आणि सध्या हे काम कोण पाहत आहे?
1: सध्या आपल्या ट्रस्टचे विश्वस्त आहेत श्री संतोष फडके म्हणून, जे स्वतः अंध आहेत, ते आता इकडे काम बघतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इतरांना कसं तयार करू शकतो, कारण का स्वतःने करणं आणि स्वतःसोबत इतर अंधांना घेऊन करणं ह्याच्यामध्ये फरक आहे.
0: हा खरोखर एक अभिनव असा प्रयोग म्हणायला लागेल की ज्याच्यामध्ये आपले अंध मित्र मैत्रिणी आणि दिव्यांग सुद्धा उतरणार आहेत. अनघाची थोडी ओळख आपल्याला करून देते. गेली 13 वर्ष ती मराठी भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इथे सहाय्यक प्राध्यापक आहे. अध्यापना व्यतिरिक्त मराठी अनुवादक, त्याचप्रमाणे संहिता लेखन शॉर्ट फिल्म्ससाठी तिने केलेलं आहे आणि सोशल मीडियासाठी कंटेंट सोबत वेगवेगळ्या उपक्रमासाठी संकल्पना सुद्धा ती तयार करून देते. आपल्याला शक्य असेल ती मदत करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव तिला आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच या जाणीवेचं रूपांतर हे निश्चयात झालं आणि म्हणूनच असाच समविचारी मित्रमंडळींचा मला वाटतं हा सगळा गट असावा
1: पूर्ण.
0: हा. आणि मग त्यातूनच IIG ट्रस्ट सुरू झाली का?
1: हो.
0: या संस्थेविषयी सांग.
1: निश्चितच. 2013 सर्वप्रथम सागर पाटील यांनी हा माझ्यासमोर प्रस्ताव मांडला होता की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट स्थापन करूया. सागर पाटील हे स्वतः अंध आहेत आणि ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे LED क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावरती 4 पेटंट्स आहेत. त्यांनी त्यासाठी अंधांना सुलभ रीतीने काम करता येईल अशा काही वस्तू बनवलेल्या आहेत की ज्यामुळे ते LED काम सुसह्यपणे करू शकतात. आणि सागर पाटील हे माझ्याबरोबर महाविद्यालयात शिकत होते. एकाच वर्गातले आम्ही मित्रमैत्रिणी असल्याने त्यांनी माझ्यासमोर तेव्हाच प्रस्ताव मांडलेला 2013 की आपण एक ट्रस्ट स्थापन करूया की जेणेकरून माझ्यासारख्या इतरांना मी हे शिकवू शकेन. ही
0: सागर खऱ्या अर्थाने दिव्य चक्षु असलेला असं म्हणायला हवं.
1: हो. म्हणजे
0: इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणं, LED दिवे किंवा अशा अनेक वस्तू, म्हणजे दिवाळीतली रोषणाई इतरांच्या घरात जी होते ती करण्यामध्ये सुद्धा सागरचा
1: सिंहाचा वाटा आहे या बाबतीत. तर 2013 त्याने ही संकल्पना मांडली पण तेव्हाची आम्हा सगळ्याच मित्रमैत्रिणींची अशी एक हे होतं की आम्ही कोणी स्वतःच्या पायावरती उभे नव्हतो, त्यामुळे कोणताही व्यवसाय अगदी छोट्याशा प्रमाणात सुरू करायचा झाला तरी एक जमापुंजी तर हवी स्वतःची अशी. आणि आम्ही नुकतीच सगळ्यांनी स्वतःच्या व्यवसायात रुजू व्हायला म्हणजे पाय रोवायला सुरुवात केलेली होती. तर त्यामुळे असं झालं की आता तर आपण काही हे मजल मारू शकत नाही, थोडं थांबावं. पण सगळ्यांच्या मनामध्ये ना हा विचार रेंगाळत होता की नाही करायचंय करायचंय. आणि मग असं होताना 2015 आम्ही एकत्र आलो. आम्ही प्रत्येक जणच आमच्या जमापुंजीतले जे काही आम्हाला व्यवसायातनं नोकरीतनं पैसे मिळतातले थोडा पैसा हा बाजूला काढून ठेवत होतो ह्या स्वप्नासाठी आमच्या.
0: अच्छा.
1: आणि मग 2015 आम्ही पुन्हा जेव्हा एकदा असेच निवांत भेटलेलो तेव्हा सागर पाटील म्हणाला की आता करूया का? म्हटलं की आता करूया.
0: अच्छा.
1: अशी ती सुरुवात.

0: झाली
1: म्हणजे 13 साली तुम्ही पहिल्यांदा विचार केला?
0: हा विचार होता की करायचंय, पण हिंमत होत नव्हती कारण का स्वतःचा पैसाच हातात नव्हता काही त्यामुळे. मग त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा थोडासा पैसा ना ह्या गोष्टीसाठी ह्या स्वप्नासाठी आम्ही बाजूला काढत होतो.
1: हे किती महत्वाचं उदाहरण ठरावं की तरुण मुलांना असं वाटलं की आपल्याला एक सामाजिक कार्य करायचंय, त्याच्यासाठी आपण आत्ताच थोडा थोडा पैसा बाजूला ठेवूया.
0: हो,
1: आणि त्यातून आयआयजी ट्रस्टची उभारणी झाली असं म्हणता येईल.
0: त्यामुळे 2015 पासून आम्ही मग त्याच्यावरती काम सुरू केलं की आपल्याला नक्की कोणत्या गटासाठी काम करायचंय, काय काम करायचंय, मग त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला जुळवून आणाव्या लागतील वगैरे, ह्या सगळ्या अभ्यासाला आम्हाला अंदाजे 2 वर्ष लागली. आणि मग 2017 आम्ही अधिकृतरित्या ट्रस्टची नोंदणी केली.
1: अच्छा, म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष व्हायला आली.
0: 10 वर्ष हो.
1: आणि खूप छान असा हा प्रवास आहे.
0: हो,
1: अनेक दिव्यांगांना उभं करण्याचं काम तुम्ही करताय. कुणापुढेही हात न पसरता स्वावलंबी होण्याची मुळात कल्पना ह्या अंध मंडळींच्या किंवा दिव्यांगांच्या मनामध्ये रुजवणं, त्यासाठी त्यांचं मन वळवणं हे सुद्धा कठीण असेल, नाही का?
0: हो, मुख्यतः दिव्यांग मंडळी अशा क्षेत्रात काम करू शकतात ह्याची अनेक दिव्यांगांना भीती वाटायची. म्हणजे असं व्हायचं की त्यांना साधी घरातली छोटी कामं करायची सवय नसते, म्हणजे गरम पातेलं उचलणं वगैरे, आणि इथे तुम्ही थेट त्यांना दिव्यांच्या पुढ्यात नेऊन उभं करतात तर शॉक लागण्याचा हा सगळ्यात मोठा धोका असतो. त्यामुळे अनेक मंडळी त्यासाठी घाबरायची की कसं येणार आम्ही वगैरे. तर आम्ही त्यांच्यासाठी जी काही इक्विपमेंट्स म्हणजे वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंच्या मार्फत त्यांना जराही शॉक लागणार नाही, आणि ते अगदी लीलया जसे डोळस व्यक्ती काम करतात तसे काम करू शकतील ह्याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे.
1: पण म्हणजे सुरुवातीला एलईडी लॅम्प्स तयार करणं वगैरे अशा प्रकारचा उद्योग सुरू झाला का?
0: बरोबर, सगळ्यात सुरुवातीला आम्ही सुरुवात केली ती दिव्यांच्या माळा, एलईडीचे दिवे, म्हणजे जे आपल्याला रोज घरगुती वापरायला लागतील असे बनवायला सुरुवात केली. कारण का ह्या आपल्या अगदी प्राथमिक गरजा आहेत, म्हणजे दिवा गेला तर छोटासा बल्ब ज्याला आपण म्हणतो तो लागतोच. त्यामुळे आम्हाला एक माहिती होतं की त्याच्यातनं आपल्याला पटकन काहीतरी उत्पन्न मिळू शकतं, त्यामुळे दिव्यांच्या माळा आणि एलईडी बल्ब हे आम्ही आधी प्राथमिक स्वरूपावर बनवायला सुरुवात केली.
1: मला वाटतं सागरचा या प्रकारचा व्यवसाय होता,
0: त्याचा होताच. त्याने आधी 2012 त्याने स्वतःचा व्यवसाय आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप नावाने कंपनी म्हणून स्थापन केलेला होता, आणि त्या कंपनीच्या मार्फत टॉर्च बनवणं किंवा दिवे बनवणं, दिव्यांच्या माळा तयार करणं हे त्याने हळूहळू सुरुवात केलेली होती. पण तिथे तो एकटा होता, मी त्याला ते करायला एका समूहाची सगळ्या गरज होती. आणि त्यामुळे त्याचं असं होतं की आपण जर माझ्यासारख्या दृष्टीबाधितांना जर अशा प्रकारचं शिक्षण देऊ शकलो तर कदाचित आम्ही एकत्र मिळून एक खूप चांगला व्यवसाय ह्यातून उभारू शकतो.
1: बरं, आणि आपल्यासारख्या मंडळींना हात देणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे, नाही का?
0: हो.
1: पण मग मी म्हटलं तसं ह्यांना पटवणं की तुम्ही सुद्धा हे करू शकता हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे कसं काय घडलं?
0: 2017 जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कार्यरत झालो ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अधिकृत नोंदणीसह कार्यरत झालो, त्याच्यानंतर आम्ही अंध आणि अपंग अशा अनेकांना म्हणजे रेल्वेमध्ये भेटतायत वगैरे ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती द्यायला लागलो, स्वतःहून बोलायला लागलो की आमची अशी संस्था आहे, तुम्ही इथे या, तुम्हाला अशा प्रकारचं रोजगार मिळेल, तुम्ही आधी एकदा भेट तरी द्या, अशा प्रकारे आम्ही स्वतःहून समोर जायला लागलो. पण तेवढा म्हणावा तेवढा सकारात्मक प्रतिसाद काही ह्या आमच्या प्रयत्नांना आला नाही. त्याच्यानंतर अनेक मंडळी आम्हाला असं विचारायला लागली म्हणजे तिथे आम्हाला मोफत काय मिळणार.
1: अच्छा,
0: कारण का अनेक संस्थांच्या अशा योजना असतात की तुम्ही अंध म्हणून आमच्याकडे जर नोंदणी केलीत किंवा अपंग म्हणून नोंदणी केलीत तर तुम्हाला महिन्याचं रेशन असेल किंवा काही सोयी सुविधा असतील त्या आम्ही मोफतरित्या पुरवू शकू. मग अगदी मोबाईल फोन, घड्याळं असंही मोफत वाटणाऱ्या अनेक संस्था आहेत. तर ह्या अंधांचं असं व्हायचं की अरे म्हणजे आम्हाला कदाचित इकडे मोफत काहीतरी मिळेल, पण तसं नव्हतं, इथे येऊन काम करायचं होतं. त्यामुळे अनेक अंध मंडळी ही थोडी मागे हटताना आम्हाला दिसत होती. मग आम्ही थोडा आमचा मोर्चा वळवला, ज्या आधीपासूनच ह्या क्षेत्रात कार्यरत संस्था आहेत त्यांच्यापर्यंत स्वतः जायचं आणि काहीतरी संयुक्त विद्यमाने असं आपण करू शकतोय का असं बघायचं. म्हणून मग आम्ही अजून एक वर्ष आम्ही त्यामध्ये दिलं. पण आम्हाला असा प्रतिसाद आला की त्याही मंडळी आमच्याशी संयुक्त विद्यमाने काहीच करायचं

0: करायला तयार नाही. अशामध्ये जवळपास 2 वर्ष आमची गुंतत आली
1: चाचपडण्यात.
0: पण मग आता म्हटलं 2 वर्ष झाली, आता काहीतरी करायला पाहिजे काम आपल्याला. आणि हे झाल्यानंतर 2019 मध्ये आम्ही असेच बसलेलो होतो की आता करायचं काय पुढे, कोणीच यायला तयार नाहीत ना, अंध आपल्याकडे येत आहेत ना कोणती संस्था आपल्याला, कोणी दिव्यांग व्यक्ती आपल्याकडे यायला तयार नाही, आणि कोणती संस्थाही आपल्यासोबत काहीच काम करायला किंवा एखादा प्रयोग राबवायला तयार होत नाही, मग काय करायचं असे आम्ही सगळे विचारात पडलेले असताना आम्हाला एक कल्पना आली की ग्राहक पेठा ह्या आपण हेरू शकतो. कारण का ग्राहक पेठांमध्ये जर तुम्ही अधिकृत नोंदणी केलेली संस्था असेल, तुमची ट्रस्ट असेल, तर तिथे तुम्हाला मोफतरित्या तुम्हाला तुमचा एक स्टॉल लावता येतो आणि तिथे आपण विक्री करू शकतो. मग म्हटलं चला आपण ते करूया. आणि मग मुंबई पुणे इकडच्या जवळपास सगळ्या ग्राहक पेठांमध्ये आम्ही ट्रस्टचा पहिल्यांदा स्टॉल लावला.
1: अच्छा, मला वाटतं मुंबई ग्राहक पंचायतीसोबत सुद्धा तुम्ही जोडले गेले.
0: 2019 पासून आजपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
1: अच्छा, आणि पण मग तिथे प्रत्यक्ष काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर हे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं.
0: हो, खूपच त्याचा फायदा झाला. अनेक मंडळींचा खूप सकारात्मक प्रतिसाद आला. पण त्याला बाधा आली 2020 ची आम्हाला, कारण का कोविड आला जवळपास सगळंच ठप्प. आणि आता आम्हाला दिसत होतं की 2019 मध्ये एवढी चांगला प्रतिसाद मिळून आम्हाला लोक कनेक्ट होत आहेत, जोडली जात आहे, तर एकदम अचानक कोविड आला, सगळंच ठप्प, आता पुढे कसं. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला एकांचा फोन आला की आम्हाला दिव्यांच्या माळा हव्या आहेत, आणि दिवाळी येत होती, दिव्यांच्या माळांची गरज भासणार. आणि ती आम्हाला एकदम अशी सकारात्मकतेची जाणीव झाली की हा आता आपण हा मार्ग घ्यायचा.
1: म्हणजे ही माळ एकदम लखलखली.
0: बरोबर, त्याने आमच्या डोक्यातही प्रकाश पडला अगदी. आणि मग आम्ही जे 2019 मध्ये ज्यांनी आमच्याकडनं वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा आमच्याशी जे जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांना फोन करून मेसेज करून आमच्या सगळ्या वस्तूंची उत्पादनांची माहिती पाठवायला लागलो वगैरे. आणि मग सगळे कोविडचे नियम, बाहेर कधी पडायचं कधी नाही हे सगळे पाळून आम्ही त्या कालावधीतही जवळपास 5,000 माळा ह्या घरोघरी पोहोचवल्या.
1: वा, मोठी गोष्ट आहे. पण मग पुढे कसा प्रवास सुरू झाला आणि कामाचं आत्ताचं स्वरूप काय काय आहे, कोणते वेगवेगळे आयाम आहेत त्याच्यात?
0: 2020 जेव्हा आमच्या ह्या माळा घरोघरी पोहोचल्या, त्याच्यानंतर 2021 पासून जरा पुन्हा आपण सुसह्यपणे सगळी कामकाजाकडे वळायला लागलेलो होतो, सर्वसाधारण आयुष्य आपलं सुरू झालेलं होतं, त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही कार्यशाळांवरती भर दिला. आम्ही स्वतःहून काही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्याचा एवढा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मोठ्या संस्थांकडनं वगैरेही मिळाला की त्यांनी आमच्याशी स्वतःहून संयुक्त विद्यमाने जोडून घेऊन आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या. आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे.
1: वा, आणि पण मग याच्यामध्ये सॉल्डरिंग करणं, त्या वायरी नीट जोडून ते दिवे लावणं व्यवस्थितपणे, हे सगळं ही मंडळी करतात?
0: सगळं.
1: आपण मगाशी म्हटलं तसं शॉक लागणं हा एक भाग झाला, चटका बसणं किंवा काही अपघाताची भीती न राहता.
0: बरोबर, त्यांना आम्ही जेव्हा आमचे कार्यशाळा होतात तेव्हा आम्ही त्यांना आधी आमच्या वस्तू हाताळायला शिकवतो. आणि आमच्या वस्तू ह्या दिव्यांग व्यक्तींसाठीच बनवलेल्या असल्याने,
1: म्हणजे साधनं त्याच्यासाठीची,
0: त्या साधनांमुळे त्यांना अजिबातच शॉक लागणं किंवा अन्य असे कोणतेही धोके नाही आहेत.
1: वा, पण हे सुद्धा शोधून काढण्यामध्ये सागर आहे.
0: सागर पाटील यांचंच हे यश आहे, कारण का आधी प्रयोग त्यांनी स्वतःवर केले, म्हणजे त्यासाठी त्यांना खूप वेळा चटके खावे लागले आणि मग त्यांनी इतरांसाठी सुसह्य अशा हे सगळी साधनं ही बनवलेली आहेत.
1: आता तुमची टीम किती जणांची आहे?
0: आता आम्ही 5 प्रमुख विश्वस्त आहोत आणि बाकी आपले हितचिंतक वगैरे आणि आपले विद्यार्थी असे मिळून जवळपास आपण 76 मंडळी एकत्र जोडलेलो आहोत.
1: आणि संस्थेचं कार्यालय कुठे आहे?
0: दहिसर मध्ये.
1: बर, आणि ठिकठिकाणी कार्यशाळा घेणं, त्या कार्यशाळांनंतर काही उद्योग नव्याने उभे राहतायत का?
0: हो, ह्याच्यातलं अगदी तुम्हाला सांगायला सगळ्या श्रोत्यांना मला आवडेल ते म्हणजे आपण गडहिंग्लज मध्ये एक कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कार्यशाळा झालेली अंदाजे 2023 च्या सुमारास, आणि त्याच्यामध्ये जवळपास 13 अंध विद्यार्थी

0: दिव्यांग मंडळी आपल्या कार्यशाळेमध्ये आलेली होती. एक महिन्याची ती होती. त्याच्यामध्ये आपण मुलांना सगळ्या गोष्टी म्हणजे एलईडी बल्ब असतील, दिव्यांच्या माळा असतील, एलईडी ट्यूबलाइट्स असतील, टॉर्चेस असतील, हे सगळं आपण त्यांना बनवायला शिकवलेलं होतं. आणि त्या प्रशिक्षणामधून महाराष्ट्रातील पहिला अंध मंडळींचा बचत गट सुरू झाला.
1: अरे वा.
0: आणि गडहिंग्लज जिल्हा परिषदेच्या समोर त्यांनी स्वतःचा व्यवसाय आता स्थापन केलेला आहे.
1: छान.
0: आणि तिकडनं ते विविध वस्तू स्वतः बनवतात, किंवा त्यांनी बनवलेल्या वस्तू कोणी सांगितलं की ही खराब झाले तर ती खराब झालेली वस्तू त्यांना नव्याने बनवून देतात, दुरुस्त करून देतात.
1: ही एक चांगली यशकथा म्हणायला हवी.
0: हो हो हो. आणि ह्यामध्येच अजून एक सांगायला आवडेल, आमचा कोल्हापूरचाच अगदी जेव्हा आम्ही पहिल्यांदा कार्यशाळा घेतलेली तेव्हा एक सतीश नावाचा मुलगा आम्हाला येऊन भेटलेला आणि तो स्वतः दिव्यांग आहे, त्याची पत्नी पण दिव्यांग आहे. पण तो मुलगा कोल्हापूरवरून मुंबईत येतो, आमच्याकडनं कच्चा माल घेतो, कोल्हापूरला जातो, तो सगळा बनवतो, तो शक्य तेवढा स्वतः विकतो. जर त्याला असं वाटलं की नाही हा माझा नाही विकला जाते तर तो बनवलेला माल आमच्या ट्रस्टमध्ये आणून देतो आणि आम्ही तो विकतो. आणि तो कोल्हापूर ते मुंबई असा दर महिन्याला प्रवास करतो. आणि तो आता त्याच्यामध्ये एवढा तज्ज्ञ होत चाललेला आहे की आता आमच्या ज्या पुण्याच्या वगैरे कार्यशाळा असतात त्या एक हाती तो सांभाळतो.
1: अच्छा वा. म्हणजे आता तो इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी
0: आम्ही त्याला पूर्ण आता तयार केलेलं आहे. कारण का आमचा मुंबईतलाही व्याप वाढत आहे, त्यामुळे प्रत्येक वेळ प्रत्येक ठिकाणी आम्ही मंडळी पोचणं हे जरा अशक्य होतं. त्यामुळे मग सतीश सारखी मुलं आहेत की जी स्वतः आमच्या बरोबर घडली आणि आता ती इतरांना घडवत आहे.
1: बरोबर. वस्तू मुळात तयार करणं आणि त्याच्यासाठी बाजारपेठ मिळवणं हे सुद्धा फार महत्वाचं. तू म्हणालीस तसं मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठांचा तुम्हाला चांगला उपयोग झाला
0: खूपच.
1: आणि पण आता दिवाळीच्या माळा वगैरे म्हटलं तरी त्या सीझनल झाल्या ना, बाकी वर्षभर पुरेल असं काय प्रकारचं काम या मंडळींना देता येतं?
0: आपल्याकडे टॉर्चेस आपण बनवतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे टॉर्चेस आहेत आणि आपल्याशी काही कंपनी ह्यांनी जोडून घेतलेलं असल्याने बराच माल हा त्यांना आपण देत असतो.
1: बर.
0: त्याचप्रमाणे आपल्या ट्यूबलाइट्स आहेत किंवा जे दिवे आहेत ते तर अगदी दर महिन्याची गरज असते. आज ना उद्या कोणाला कोणाला तरी ती लागणार.
1: बरोबर. अगदीच. प्रशिक्षणाचा एक चांगला फायदा होताना दिसतोय.
0: हो.
1: तर या प्रशिक्षणामध्ये मुली महिला सुद्धा सहभागी होत आहेत का?
0: हो हो, महिलाही सहभागी होत आहेत. आणि आतापर्यंत जवळपास आपण म्हणू शकतो की 75 महिलांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे.
1: अरे वा.
0: आणि 30 विद्यार्थी त्याच्यातले आपल्याशी अगदी दररोज ट्रस्टमध्ये येऊन काम करतात, म्हणजे पूर्ण वेळ रोजगारासाठी ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत.
1: काही मंडळींनी स्वतःचे सुद्धा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केलेले असतील आणि त्यांचे काही अनुभव तुम्हाला सांगायला येतात का कधी?
0: हो, आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि ते आता स्वतः रत्नागिरी, कोल्हापूर आणि नगरमध्ये स्वतः लोकांच्या घरी जाऊन मिक्सर असेल, पंखे असेल हे बनवतात.
1: अरे वा. बर.
0: त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: म्हणजे दुरुस्ती करणं आणि तयार करणं
0: दोन्ही.
1: वा. आयआयजी ट्रस्टच्या कामाचं स्वरूप म्हणजे एकतर ह्या इलेक्ट्रिकच्या वस्तू बनवणं हा एक भाग झाला, आणखी काय काय उपक्रम आहेत
0: आपल्याकडे? आता आपण युनिकोड म्हणजे जे इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लागतो त्याचं प्रशिक्षण देतो. मग ते सर्वांना आहे, दिव्यांगांनाही आहे आणि डोळस मंडळींनाही आपण ते देतो टायपिंग शिकवणं. त्याचप्रमाणे आपलं ब्लाइंड विजन स्कूल कोंढवा पुणे इथे दरवर्षी कार्यशाळा चालतात आणि व्हीएम स्कूल जी आपल्याच इथे मुंबईत तारदेवला आहे तिथे आपण वोकेशनल ट्रेनिंग कोर्स घेतो, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा.
1: म्हणजे कौशल्य आधारित
0: सगळे उपक्रम आपण चालवतो.
1: अच्छा. आणि त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतोय?
0: त्यालाही प्रतिसाद खूप छान मिळतोय.
1: भाषेवर आधारित जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं अधिक सांगा.
0: हो. आपला मस्त मराठी कट्टा नावाचं एक युट्यूब वाहिनी आहे आणि ही जी युट्यूब वाहिनी आहे तिचं विशेष म्हणजे ह्या वाहिनीवरती मराठीशी निगडीत अशा सर्वच भाषिक गरजा पूर्ण करणारे आपण व्हिडिओज अपलोड करतो. त्याचप्रमाणे आपल्या मस्त मराठी कट्ट्याचं विशेष वेगळ्या अनुषंगाने असं आहे की आपल्याकडे जेवढे व्हिडिओज आपण तयार करतो ते साइन लँग्वेजमध्ये पण तयार करतो.

0: त्यामुळे एकाच वेळेला सर्व मंडळी आपल्या या वाहिनीशी जोडले जाऊ शकतात.
1: अच्छा, म्हणजे
0: सांकेतिक भाषेमध्ये हे व्हिडिओ आपण तयार करत असतो.
1: अच्छा, आणि त्याच्यामध्ये काय आपण मांडत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून?
0: त्याच्यामध्ये आपण कायदेविषयक सल्ले देतो की जेणेकरून कायदा हा प्रत्येकाला लागतोच आणि त्याची माहिती नीटशी मुलांना नसते, त्यामुळे ती सर्वांना नीट व्हावी ह्यासाठी आपण कायदेविषयक मालिका केलेल्या आहेत. काही छोट्या मंडळींसाठी आपल्या बालकथांच्या मालिकाही तयार केलेल्या आहेत.
1: अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही त्या व्हिडिओच्या
0: व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येतोय.
1: या व्यतिरिक्त मला वाटतं सौर ऊर्जेशी जोडलेला सुद्धा काही प्रकल्प संस्थेचा आहे.
0: हो, आपण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अनेक वस्तू बनवतो. उदाहरणार्थ आपले जेवढ्या केवढ्या बॅटरीज आपण बनवतो, टॉर्चेस, त्या सगळ्या आपण सौर ऊर्जेमार्फत चार्ज देखील करू शकतो.
1: बरं,
0: त्यामुळे आपल्याकडे बघायला गेलं तर आपली सगळी प्रॉडक्ट जी आहेत ना ती रिचार्जेबल आहेत, पण ती जशी विजेवरती रिचार्ज होतात तशीच ती सौर ऊर्जेवरती पण चार्ज होतात.
1: बरं, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हा सगळीकडेच वाढलेला आहे. म्हणजे मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आहे, त्याचबरोबर ई कचऱ्याची एक मोठी समस्या आहे. तर त्याचाही तुम्ही विचार करताय मला वाटतं, त्याबद्दल सांगा.
0: हो, आम्ही ई कचरा गोळा करतो. तो प्रामुख्याने आमची मुलं ही कार्यशाळांमध्ये वापरतात. आम्ही मुलांना शिकवायला ई कचरा देतो.
1: अच्छा,
0: की जेणेकरून ही मंडळी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करतील, चुकतील आणि शिकतील, ह्यासाठी आम्ही ई कचऱ्याचा वापर करतो. पण मग नंतर प्रश्न असा पडतो की ह्यांनी वापर करून झाल्यावरती ह्या ई कचऱ्याचा आम्ही काय करणार? तर त्या ई कचऱ्यापासून आम्ही नवीन गोष्टी, इलेक्ट्रिकच्या गोष्टी तयार करतो. म्हणजे अगदी मध्यंतरीच आमच्याकडे दोन स्पीकर आलेले होते आणि एक आपला जो सेट टॉप बॉक्स असतो तसा बॉक्स आलेला होता. तर आमच्या मुलांनी त्याचं त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून त्याच्यापासून रेडिओ तयार केला.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यावरती आमचा रेडिओ लागतो, FM वाहिनी आम्ही तुमची ऐकतो त्याच्यावरती. त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून आम्हाला ब्लूटूथ कनेक्शन मिळतं. मुलं आमची त्याला USB कॉर्ड लावून ते कानात घालून स्वतःसाठी पण ते ऐकू शकतात. त्याचप्रमाणे आपण त्याला माईक कनेक्ट करू शकतो आणि जर बोललो तर त्याचा स्पीकर सारखा आपण उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला आमच्या मुलांनी एक बॅटरी जोडलेली आहे आणि त्याच्यामार्फत आपण पॉवर बँक, म्हणजे आपला आयत्या वेळ मोबाईलही चार्ज करू शकतो.
1: म्हणजे मल्टीपर्पज डिव्हाइस तुम्ही तयार
0: केलंय. पण ते पूर्णतः ई कचऱ्यापासून आहे.
1: कौतुकास्पद आहे. म्हणजे असा काहीतरी वेगळा विचार करून त्यातनं नवीन काहीतरी घडवणं हे फार महत्वाचं आहे. या सगळ्या कामासाठी अर्थातच निधीची सुद्धा गरज पडत असेल. जरी आपण म्हटलं की या वस्तू विकून काही प्रमाणात आपल्याला पैसा मिळत असला तरी सुद्धा तेवढ्याने भागत नाही सामाजिक संस्थांचं. तर हे कशा पद्धतीने करता काम?
0: आता आपले जे हितचिंतक जोडले गेलेले आहेत ते खूपच सकारात्मकतेने आम्हाला ज्याची मदत लागेल ती करतात. त्याचप्रमाणे ती मंडळी अनेक मंडळींना प्रत्यक्ष आमच्यापर्यंत पोहोचवतातही, त्यामुळे नवीन मंडळींना जोडून घेणं खूप आम्हाला सोपं होतंय. आणि आम्ही जेव्हा माल कोणाकडेही नेऊन देतो तेव्हा आम्ही त्या व्यक्तींना सांगतो की तुम्ही आमच्या ट्रस्टला प्रत्यक्ष भेट द्या. ही मंडळी कसं काम करतायत ते एकदा बघा. तुमच्या भेटीने आमच्या मुलांचं मनोबल खूप वाढत असतं.
1: बरोबर.
0: आणि आपणही काहीतरी करू शकतो आणि आपण बनवलेली गोष्ट ही इतरांना आवडते हे जेव्हा समोरच्याला कळतं तो म्हणजे आनंद अविस्मरणीय असतो त्या मुलांसाठी.
1: खरंय. आणि त्यातून त्यांची उमेद ही अधिक वाढत असते.
0: हो.
1: नव्याने काही करावं, नवीन काही शोधावं असं त्यांनाही वाटत असेल.
0: आणि त्यांना असं वाटतं की नाही आपण हे केलं हे लोकांना आवडलंय ना आता असं करून बघूया. आणि आमची ट्रस्ट त्याला पूर्णतः सहकार्य करते. तुम्हाला हवंय ते बनवा, ज्याच्यातनं तुमची संकल्पना ही लोकांसमोर येईल.
1: बरोबर. अनघा, तुझ्यासारखी काही तरुण मंडळी ह्या संस्थेशी जोडलेली आहात. तुम्ही सगळेजण आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून याच्यासाठी वेळ देणं
0: हो
1: आणि त्याचप्रमाणे आपली बुद्धी वापरणं असं दोन्ही प्रकारे योगदान देत असतात. तर हे कसं जमवता तुम्ही?
0: एकतर आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही तो 2013 मी तुम्हाला म्हटलं आधीच की आम्ही त्याची सुरुवात केलेली त्या संकल्पनेची. पण एक होतं की आपल्याला ट्रस्टवरती अवलंबून राहायचं नाहीये, त्यामुळे आम्ही जी मंडळी एकत्र आहोत ते आम्ही सगळेजण स्वतःच्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये किंवा नोकरीमध्ये अगदी व्यवस्थित कार्यरत आहोत आणि त्यासोबत आपल्या हा व्यवसाय सांभाळून किंवा नोकरी सांभाळून इतरांना कसं सामावून घेता येईल ह्यावरती आम्ही

0: काम करतो आणि आमच्या नोकरीच्या ठिकाणची ही अनेक मंडळी स्वखुशीने आमचं हे काम बघून जोडली जातात. म्हणजे त्यांना कुठे आक्षेप नसतो की अरे यांची ट्रस्ट आहे मग हे नोकरी कसे, असे आम्हाला अजून अडचणी आलेल्या नाहीयेत. अनेक मंडळी खूप सकारात्मकतेने आमच्या ह्या कामाचं कौतुक करतात
1: आणि प्रतिसाद त्यामुळे असाच वाढतो.
0: प्रतिसाद दिवसेंदिवस त्यामुळे वाढतोय, कारण का आम्ही खूप सकारात्मकतेने समोरच्याला जाऊन भेटतो, आमची सकारात्मकता समोरच्यापर्यंत पोहोचतो.
1: आज ज्या तऱ्हेने अभिमानाने, म्हणजे निश्चितच कारण काम इतकं करू शकलाय तुम्ही, त्यातून मला वाटतं हा एक कॉन्फिडन्स जो आहे तो सुद्धा आलेला आहे, वाढलेला आहे असं म्हणता येईल.
0: खरंच आहे हे, कारण का तेव्हा आम्हालाही खूपदा असं असतं अरे काय आपण एवढं केलंय, आपण एवढं पोचलोय, पण लोक आपल्याला उभंच करत नाहीये, त्यांना अजून प्रूफ हवेत. म्हणजे सतत असा दबाव येतो की काय इथे आता गेलो नाही झालं काम असं होतं. पण जेव्हा आम्ही ट्रस्ट मध्ये जातो आणि ह्या मुलांना बघतो ना, तेव्हा म्हणतो अरे काय आपण कशात अडकून बसलोय, ही वेगळ्या प्रकारची ऊर्जा इकडे, जाऊ दे तिथे नाही ना होते नको करूया, दुसरीकडे प्रयत्न करूया.
1: एक झालं की दुसरं दार ठोठावलं पाहिजे.
0: हो,
1: कुठून तरी नक्की आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे.
0: हो, आणि हे सगळं ही उमेद आम्हाला या मुलांमुळे मिळते. ही मुलं एवढ्या मेहनतीने काम करतात ना की खरोखर त्यांना बघून असं वाटतं की नाही हे आपल्याला चालू ठेवायचंय, आणि मग त्यासाठी रात्रीचा दिवस करायलाही आम्ही तयार आहोत.
1: आणि मला वाटतं दिवाळीच्या काळात खरोखर ऑर्डर पुऱ्या करण्याकरता तुम्ही सगळी मंडळी, म्हणजे नेत्रा, सागर, तुम्ही सगळे रात्रीचा दिवस करत असता.
0: पूर्ण पूर्ण प्रत्येकाला सांगितलंय त्या वेळेत त्यांच्यापर्यंत आपल्या वस्तू ह्या पोचत्या झाल्या पाहिजे.
1: म्हणजे दिलेला शब्द पाळणं, ऑर्डर वेळेवर पूर्ण करणं, हे सगळ्या आपल्या कामातना हा विश्वास संपादन करता येऊ शकतो. या पुढच्या योजना काय आहेत संस्थेच्या?
0: ह्या पुढच्या योजनांमध्ये मुख्यत्वे आम्हाला पुढे जाऊन असा एक कोर्स तयार करायचा आहे की जिथे दिव्यांग व्यक्तींना पूर्णतः ह्या एलईडीच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आम्हाला शासनाचं पाठबळ हवंय, आणि त्या दिशेने आम्ही एक कोर्स तयार करायला घेतलेला आहे.
1: बर.
0: की जेणेकरून आम्ही तो शासन दरबारी सादर करू आणि त्यांची जर मान्यता मिळाली तर दिव्यांगांसाठी तयार केलेला तो पहिला कोर्स ठरू शकतो.
1: बर. म्हणजे प्रशिक्षणासाठी,
0: कार्यशाळा, प्रशिक्षण.
1: अच्छा, आणि त्यातून स्वावलंबनाकडे,
0: स्वावलंबनाची वाटचाल आणि रोजगार निर्मिती. कारण का स्वावलंबनामध्ये रोजगार निर्मिती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
1: अगदी खरे. अनघा, सामाजिक काम करत असताना सुद्धा काही वेळेला आव्हानात्मक किंवा कसोटीचा असा सुद्धा क्षण कधी आला असेल?
0: हो, ह्याच्यावरती मला एक अनुभव सांगायचा आहे आपल्याला. तो असा आहे की आम्ही एका नामांकित संस्थेमध्ये आमच्या ट्रस्टची माहिती द्यायला गेलेलो की जेणेकरून आम्ही तिथे काही कार्यशाळा वगैरे राबवू शकतो. तर तिकडे जे पदाधिकारी बसलेले त्यांना जर आमच्यावरती संशय आला की अंध मंडळी दिव्यांचं काम करतायत, हे काही समीकरण पचनी पडणारं नाहीये आणि हे खरोखरच पचनी पडणारं नाहीये, त्यामुळे ते आम्हाला म्हणाले की इकडे हा इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे आमचा, तो बॉक्स तुम्ही चेक करा आणि कनेक्शन सांगा बरोबर आहेत का, म्हणजे सगळी जोडणी नीट झालेली आहे का ते सांगा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सागर पाटील यांनी करंट नेव्हिगेशन टेस्टर आणि पोलॅरिटी टेस्टर, ज्याचं स्वतःचं पेटंट त्यांच्या नावावरती नोंदणी झालेली आहे, त्याच्यामार्फत त्यांना सांगितलं की हा बॉक्स मी उघडू शकत नाही, कारण का ह्याच्यातली जी अर्थिंगची वायर आहे ना ती चुकीची लागलेली आहे, त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण खोलीचा जो विद्युत पुरवठा आहे तो मुळातून बंद करावा लागेल आणि मग मी तुम्हाला ती जोडणी सांगू शकतो योग्य आहे की अयोग्य आहे.
1: अच्छा.
0: हे त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा संशय आला की
1: हे
0: नुसतं, म्हणजे त्याने काही उघडलं नाही आणि काही नाही, नुसतंच वरतून कसं सांगू शकतो
1: आणि त्यातून सागरला स्वतःला दिसत नाही,
0: तो पूर्णतः अंध आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा म्हणजे शंकेची पाल चुक चुकली. म्हणून त्यांनी त्यांच्या जो संस्थेतला इलेक्ट्रिशियन होता त्याला तिथे बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे असं असं म्हणताय ते खरंच आहे का. तर जेव्हा त्या मुलाने, त्या इलेक्ट्रिशियनने त्यांच्या संस्थेच्या तपासलं तेव्हा तो म्हणाला हो सर की ही जोडणी आपल्याकडनं चुकीची झालेली आहे.
1: अच्छा, बरं. म्हणजे ही सागरची परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी घेतली.
0: हो, आणि त्याच्यानंतर त्यांचा आमच्यावरती जो दृढ विश्वास बसलेला आहे की त्यांच्यासोबत नंतर आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं, आमच्या अनेक वस्तू त्यांच्या संस्थेच्या मार्फतही विकल्या गेल्या, त्यांच्या संस्थेकडनंही आम्हाला अनेक मंडळी जोडली गेली.
1: म्हणजे कष्ट, प्रामाणिकपणा, यातून

0: माणसं अधिक जोडली जाऊ शकतात, संस्थाही तुमच्या सोबत येऊ शकतात.
1: आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा ह्याला कुठेच तुम्हाला वजा करून चालत नाही, ते सदैव हवं.
0: बरोबर. एखादी वस्तू किंवा माल विकताना त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा राखणं हे फार महत्वाचं असतं.
1: हो.
0: कधी असं झालंय का की आपण तर माळा पाठवल्या परंतु त्या दिवे कधी लागले नाही किंवा मध्येच बंद पडतीये माळ, अशा काही तक्रारी येतात का?
1: हो, असं आत्ताच म्हणजे अगदी मागच्या वर्षीच घडलेलं. आपल्या दिवाळीसाठीची जी ग्राहक पेठ होते त्याच्यामध्ये आमचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरच्या जवळपास 60 माळा ह्या अशाच प्रकारे म्हणजे ना दुरुस्त निघाल्या. खरं तर त्या आम्ही जेव्हा तपासल्या होत्या तेव्हा त्या व्यवस्थित चालत होत्या, मात्र जेव्हा आपण त्या
0: एक
1: सलग ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आणि त्या एक सलग त्यांनी जेव्हा चालवल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 3 तासानंतर ती माळ अचानकपणे बंद झाले. आणि भर दिवाळीचा काळ सुरू होता आणि त्या काळामध्ये असं होणं आम्हालाही खरोखर मनाला लागलं की अरे असं कसं झालं. तर आम्ही त्या माळा आधी त्यांच्याकडनं परत घेतल्या, आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचलो नवीन माळांसह. ज्या माळा आम्ही पूर्ण तपासलेल्या होत्या आमच्याकडे 12-12 तास आम्ही त्या चालू ठेवल्या आणि त्या तपासलेल्या माळा मग त्यांच्याकडे नेऊन दिल्या आणि त्यांच्या सगळ्या माळा आम्ही परत घेतल्या. आणि मग आम्हाला कळलं की आमच्या मुलांकडनंच जिथे सोल्डरिंग जास्त म्हणजे व्यवस्थित पडायला हवं तिथे ते नीट पडलं नव्हतं, त्यामुळे माळ तापून ती बंद पडत होती.
0: अच्छा, बरं.
1: पण ह्याच्यामध्ये आम्हाला त्या मंडळींचंही एवढं सहकार्य लाभलं की त्यांनी आमच्यावरती कुठेही रोष ठेवला नाही किंवा त्यांनी कुठे अशी नाखुशी नापसंती व्यक्त केली नाही,
0: समजून घेतलं.
1: त्यांनी खूप समजूतदारपणे ही भूमिका घेतली आमच्या बाबतची आणि त्यामुळेच आमची जी पुन्हा दिव्यांच्या ज्या माळा होत्या त्या त्यांच्या घरोघरी ती रोषणाई लागली.
0: आणि अर्थात तुमचंही हे महत्वाचं पाऊल होतं की आपल्याकडनं जर का काही दोष राहिला असेल तर तो सदोष जी वस्तू आहे ती परत घेऊन तुम्ही दुसरी वस्तू त्यांना दिली होती. तर व्यवसाय एखादा करताना कधीतरी असा निराश करणारा क्षण येऊ शकतो, पण त्यातूनही उभारी घेणं हे फार महत्वाचं असतं.
1: उभारी घेणं आणि त्याचप्रमाणे आपण ती जबाबदारी स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं की हो आमच्याकडनं राहिलेलं असू शकतं किंवा काहीतरी होऊ शकतं.
0: बरोबर.
1: ही जबाबदारीच अनेक मंडळी टाळतात आणि ती समोरच्यावरती ढकलतात, तर तसं नाहीये. होऊ शकतं, आम्ही मान्य करतो आणि आम्ही ते परत लगेच बदलूनही देतो.
0: तसं घडलं पण त्यानंतर मात्र अशा तऱ्हेच्या कुठच्या तक्रारी तशा फारशा येत नाहीत,
1: कधीच आलेल्या नाहीत. आणि त्याही नंतर जेव्हा आम्हाला हे निदर्शनास आलं की असं घडलंय तेव्हा आमच्याकडे ज्या शिल्लक राहिलेल्या माळा होत्या त्याही आम्ही सगळ्या तपासून घेतल्या की हा दोष निर्दोष होणं गरजेचं आहे, दोष राहायला नको.
0: बरोबर. श्रोते हो, अंधत्वाचा अंधार भेदणारा सागर पाटील आणि त्याला डोळस साथ देणारी नेत्रा यांच्यासह आयआयजी ट्रस्ट सामाजिक दायित्व निभावत असते. iigtrust.org ही त्यांची वेबसाईट आहे. या संस्थेची विश्वस्त अनघा पेंडसे हिच्यातली ऊर्जा तिच्याशी या संवादातून आपण अनुभवली. अनघा, आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतकी सगळी माहिती अत्यंत तळमळीने दिलीस, मनापासून धन्यवाद.
1: खूप आभार.
2: श्रोते हो, दायित्व समाजाचे अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आता आधी आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती त्यांनी सभासदांना केली.
2: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पर अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूं कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
1: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. देशात आतापर्यंत 10 कोटी 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही निवेदन देणार आहेत. मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वगळलेल्या मतदारांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे तपशील सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी या न्यायाधिकरणांना कालमर्यादा ठरवून देता येणार नाही, मात्र त्यावर देखरेख ठेवू असं

न्यायालयानं सांगितलं. मतदार याद्यांमधून वगळलेल्या मतदारांच्या अर्जांवर तातडीनं निर्णय व्हावेत यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या न्यायाधिकरणांनी किती प्रकरणांवर निकाल दिला आहे आणि किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा तपशील न्यायालयानं मागितला. या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचा ताबा असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन DC मध्ये काल त्यांनी एका कार्यक्रमात असा दावा केला की या युद्धात इराणची अवस्था अतिशय वाईट झाली असून तिथं महागाई दर 300% वाढला आहे, इराणच्या सैनिकांचे पगार थकले आहेत आणि समुद्रधुनीत पेरलेले सुरुंग इराणने हटवले आहेत. अमेरिकन नौदलानं सध्या होर्मुझ मार्गे ये जा करणाऱ्या जहाजांना इराणच्या बंदरांमध्ये जायला बंदी केली आहे. रशियानं काल रात्रीपासून युक्रेनच्या विविध भागांमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान 9 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. झापोरेझिया इथं क्षेपणास्त्र आणि हवाई बॉम्ब हल्ल्यात 6 जण मृत्युमुखी पडल्याची आणि 19 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इतर एका ठिकाणी ड्रोन आणि तोफांच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जखमी झाले. दुसरीकडे रशियाच्या 15 प्रदेशांमध्ये युक्रेनचे जवळपास 400 ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि इतर आमदार आज विधानसभा परिसरात आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाले. सीमा सुरक्षा दलाने आज किशनगंज इथं सायकल यात्रा आयोजित केली आहे. हरवलेल्या व्यक्तींचं वय अथवा लिंग कोणतंही असलं तरी पोलिसांनी त्वरित FIR दाखल करणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. न्यायालयानं याबद्दल पूर्वीच दिलेल्या निर्देशांचं ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पालन झालेलं नाही त्यांच्या मुख्य सचिव आणि पोलीस मुख्यायुक्तांनी न्यायालयासमोर येऊन त्यांच्यावर कारणं दाखवा नोटीस का बजावू नये याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एहसुरुद्दीन अमानुल्ला आणि आर महादेवन यांनी दिले आहेत. देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं भारताच्या GI अर्थात भौगोलिक संकेत उत्पादनांसंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. GI उत्पादनांच्या व्यापारीकरणाला जागतिक बाजारपेठेत गती देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत GI समूह आणि अधिकृत वापरकर्त्यांना भारताच्या GI नावाखाली ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स आणि गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी सुविधा दिली जाईल. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेत इगा श्वियांतेक हिनं डायना श्नाइडर हिच्यावर 6-2, 6-1 असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना एलिना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनानं उपांत्यपूर्व फेरीत एकातेरिना अलेक्झांड्रोवा हिच्यावर 3-6, 6-0, 6-3 अशी मात केली. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्रीनंतर 1:30 च्या सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. हवामान विभागानं ओडिशाला येत्या 2 ते 3 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि राजस्थानमध्येही पुढच्या 2 दिवसात वादळ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ता

आघाडी पक्षाचे आरोप प्रत्यारोप, संसदेत आजही गदारोळ, कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुसच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 12 अगस्त दिन में और रात में 11 बजे
1: और लीजिए अब सुनिए फिल्म

वचन का गीत आवाज आशा भोंसले की। इस गीत को संगीत दिया है रवि ने।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तरी भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. नीट परीक्षेच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली.
1: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूं कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
0: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरळम करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. देशात आतापर्यंत 10 कोटी 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या ओळखपत्रांद्वारे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसारख्या थेट लाभ वितरण योजनांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी होते. शेतकरी आपला मोबाईल वापरून या ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकतात असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ 50 लाखांपेक्षा जास्त घरांना झाल्याची माहिती नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेता राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील निवेदन देणार आहेत, मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर महातो यांची प्रकृती आणखीन बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावर अमित शहा यांनी एक संदेश शेअर केला असून त्यात नागरिकांना तिरंगा यात्रेत सहभागी होऊन हर घर तिरंगा .com या संकेत

संकेतस्थळावर आपला सेल्फी अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाची प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. सांगली परभणी इथं हर घर तिरंगा यात्रा आज निघाल्या होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन झाल्यावर मोबदला मिळण्यात विलंब झाल्यास भूधारकाला मिळणारे व्याजदर वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनी समूहातल्या अंतर्गत जमीन देवघेवीवर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे, तर जमीन खरेदीवरच्या मुद्रांक शुल्कात 25% सूट देण्यात येणार आहे. कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिमितीला मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी वेगळी विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विनाअनुदान तत्वावर सुरू करता येईल. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त स्तर न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाला. राज्य शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या सर्व सरकारी विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावं, तसंच चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची चालू आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातली एसटी आगार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या परिवहन कार्यालयात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते. राज्य सरकार सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर असलेल्या उड्डाण पुलाखालीही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा विचार करत आहे. या संदर्भातला प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि सहकारी ग्राहक संघामार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय दक्षता पथकानं बाजार समित्यांमध्ये भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांच्या सातबारा आणि ओळखपत्राची डिजिटल माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती क्षेत्र आणि कांदा लागवडीची पडताळणी होईल, तसंच शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीला आळा बसेल असं प्रशासनानं म्हटलं आहे. या चौकशीमुळे तक्रारींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्री 1:30 सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तर भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

0: हाय फ्रेंड्स, यो आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 12 ऑगस्ट हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणजेच इंटरनॅशनल यूथ डे म्हणून साजरा करतो आणि या निमित्तानेच आपली मैत्रीण तन्वी गुंडये आपल्यासोबत गप्पा मारणार आहे.
1: स्वप्न पाहण्याचं वय, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचं वय. म्हणूनच तरुणाईला फक्त वयाच्या आकड्यात बांधता येत नाही, कारण तरुणाई म्हणजे ऊर्जा, कल्पकता, प्रश्न विचारण्याची हिम्मत आणि उद्याचं जग आजपासून घडवण्याची ताकद. याच तरुणाईचा आवाज जगभर पोहोचवणारा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय युवा दिन. दरवर्षी 12 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. तरुणांसमोरील प्रश्न, त्यांच्या गरजा आणि समाजाच्या विकासामध्ये त्यांची भूमिका याकडे जगाचं लक्ष वेधून घेणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांनी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 1999 निश्चित केला आणि 2000 पासून हा दिवस साजरा होऊ लागला. युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा एकच आहे, तो म्हणजे जगभरातल्या तरुणांचे प्रश्न, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या कल्पनांकडे समाजाचं आणि सरकारचं लक्ष वेधून घेणं. आजच्या तरुणांसमोर अनेक संधी आहेत, पण त्याचबरोबर अनेक आव्हानं देखील आहेत. शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, हवामान बदल, समान संधी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असे अनेक विषय त्यांच्या आयुष्याशी थेट जोडले गेलेत. आज जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तरुण राहत आहेत.

कुणाकडे शिक्षणाची संधी आहे तर कुणाला त्यासाठी संघर्ष करावा लागतोय, कुठे रोजगाराच्या संधी आहेत तर कुठे बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे, कुठे हवामान बदलाचा थेट परिणाम जाणवतोय तर कुठे डिजिटल जगातल्या बदलांशी जुळवून घेण्याची धडपड सुरू आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे चांगलं शिक्षण हवंय, सन्मानाने जगायचंय, स्वतःच्या पायांवर उभं राहायचंय आणि आपलं भविष्य स्वतः घडवायचंय. म्हणूनच तरुणांना केवळ देशाचं भविष्य म्हणणं पुरेसं नाहीये, आजचा तरुण हा देशाचा वर्तमानही घडवतोय, त्याचप्रमाणे आजची तरुण पिढी ही उद्याचं भविष्य असं म्हटलं जातं. म्हणून राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात तरुणांची भूमिका देखील महत्वाची ठरते. अशा परिस्थितीत तरुणांनी देशाच्या आणि जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचं भान ठेवायला हवं, त्यांना देशाच्या आणि जगाच्या विकासात रस असायला हवा. यासाठी तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधला जातो, जेणेकरून ते समाजासाठी आवाज उठवू शकतील. विकासासाठी काम करा हा उद्देश अंगीकारूनच दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातोय. युवा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे हा देखील आहे. तरुणांना समाजातील अनेक प्रश्नांवर पुढे आणण्याकरता प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. युनायटेड नेशन्स दरवर्षी युवा दिनाची थीम ठरवत असते. या थीमनुसार जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या निमित्ताने जगभरातल्या तरुणांना अनेक विषयांवर आपलं मत मांडण्याची संधी मिळते. तरुणांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातात. आणि मित्रांनो, या वर्षीची युवा दिनाची थीम आहे डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन्स, म्हणजेच वेगवेगळ्या परिस्थिती पण समान इच्छा किंवा आकांक्षा. यंदाच्या युवा दिनाची थीम आपल्याला सांगते की आपली भाषा वेगळी असू शकते, आपली संस्कृती वेगळी असू शकते, आपल्या समस्या देखील वेगळ्या असू शकतात, पण चांगल्या भविष्याचं स्वप्न, सन्मानाने जगण्याची इच्छा आणि जग बदलण्याची आकांक्षा ही मात्र सगळ्या तरुणांची समान आहे. बरोबर की नाही? म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवूया, तरुणांना संधी दिली, त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवला तर बदलाची सुरुवात कुठूनही होऊ शकेल. आता हे फक्त ऐकायला छान वाटणारं वाक्य नाहीये, जगभरात अनेक तरुण हे आपल्या कृतीतून सिद्ध देखील करताना आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर मलाला युसुफझाई, एका मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा एवढ्या साध्या मागणीसाठी तिने आवाज उठवला होता. त्या आवाजाला विरोध झाला, तिच्यावर हल्ला झाला, पण ती थांबली नाही. पुढे ती जगभरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारा एक महत्वाचा आवाज बनली. याचा अर्थ एकच, परिस्थिती तुमच्या विरुद्ध असली तरी तुमची आकांक्षा तुमची ताकद बनू शकते. भारताकडे जरी आपण पाहिलं ना तरी अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. म्हणजे लिसीप्रिया कांगुजम ही तरुण हवामान कार्यकर्ती लहान वयातच हवामान बदलाचा मुद्दा घेऊन सार्वजनिक चर्चेमध्ये आली. पर्यावरणाचा प्रश्न हा फक्त सरकारचा किंवा मोठ्या संस्थांचा विषय नाहीये, तर त्यात तरुणांचाही आवाज महत्वाचा आहे हे तिने सातत्याने मांडलं. आपल्यासारखे अनेक तरुण आता स्टार्टअप सुरू करतात, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या सोडवतात, ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवतात, पर्यावरणासाठी काम करतात, शिक्षणाच्या नव्या पद्धती निर्माण करतात. भारतामधला एखादा तरुण आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणारा तरुण, त्यांचं आयुष्य वेगळं असू शकतं, त्यांच्या समस्या वेगळ्या असू शकतात, पण चांगलं शिक्षण, रोजगाराची संधी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा, सुरक्षित आयुष्य आणि स्वतःचं भविष्य स्वतः ठरवण्याची आकांक्षा, या गोष्टी मात्र आपल्याला त्यांच्यामध्ये समानच दिसतात. आणि भारतातल्या तरुणांकडे पाहिलं तर या आकांक्षांचं सामर्थ्य आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसून येतं. आता याचंच एक उत्तम उदाहरण बघा, म्हणजे डी गुकेश किंवा प्रज्ञानंद. मित्रांनो, चेन्नईचा डी गुकेश हा तरुण वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ग्रँड मास्टर झाला. 2024 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी त्याने बुद्धिबळाच्या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवत इतिहास रचला. तो बुद्धिबळाच्या इतिहासातला सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. या गुकेशची गोष्ट आपल्याला काय सांगते की वय जरी कमी असलं तरी ध्येय मोठं असू शकतं. मात्र ही तरुणाईची ताकद आपल्याला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा बुद्धिबळाच्या पटावरच दिसते असं नाहीये. विज्ञानाच्या क्षेत्रातही भारतातील तरुण मोठी स्वप्न पाहतात. अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान, हवामान तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये तरुण संशोधक आणि उद्योजक नवीन प्रयोग करतात. म्हणजेच आजचा तरुण हा केवळ नोकरी शोधणारा तरुण राहिलेला नाहीये, तो नवीन संधी निर्माण करणाराही झालाय. सामाजिक क्षेत्राकडे पाहिलं तरी देखील अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील.

0: केरळमधली 20 वर्षांची अवस्थी सकाळी लवकर उठून आपल्या गावात सुमारे 60 घरांमध्ये वर्तमानपत्र पोहोचवते. स्वतःचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती हे काम करते. तिची ही गोष्ट कदाचित एखाद्या मोठ्या पुरस्काराची नाहीये, पण ती तरुणाईच्या एका वेगळ्या ताकदीची गोष्ट आहे. ती म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची. आणि म्हणूनच तरुणाई म्हणजे फक्त मोठी स्वप्न पाहणं असं नाहीये, कधी कधी आपल्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन रोज छोटं पाऊल पुढे टाकणंही ही देखील तरुणाईच असते. आता एक नजर टाकूया आपल्या जेनझी पिढीकडे. ही अशी पिढी आहे जी इंटरनेट सोबत मोठी झाली, म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन कामांच्या संधी, हे सगळं या पिढीसाठी काही नवीन नाहीये. या पिढीची एक मोठी ताकद अशी की ती प्रश्न विचारते, ते म्हणजे हे असंच का, यापेक्षा वेगळं करता येणार नाही का, मला माझ्या पद्धतीने जगता का येऊ नये. हे प्रश्न कधी कधी मोठ्यांना त्रासदायक वाटू शकतात, पण समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रश्न विचारणारी पिढी ही आवश्यक असते. बरोबर की नाही मित्रांनो? खरं तर ही जेनझी पिढी अधिक जागतिक पातळीवर जोडली गेली आहे. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली गोष्ट काही मिनिटात या जेनझींच्या माध्यमातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. त्यामुळे या पिढीला सामाजिक, पर्यावरणीय आणि जागतिक प्रश्नांची जाणीवही तुलनेने लवकर होते. पण या पिढीची दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे सोशल मीडियावर सतत इतरांशी तुलना करणं, झटपट यशाची अपेक्षा असणं, कमी वेळात सगळं मिळवण्याची घाई असणं आणि सतत ऑनलाईन राहण्यामुळे वाढणारा मानसिक आणि सामाजिक ताण, ही सुद्धा आजच्या तरुणांची वास्तवता आहे. म्हणूनच जेनझीला फक्त आळशी पिढी किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसलेली पिढी म्हणून हिणवणं योग्य नाहीये, कारण याच पिढीतली मुलं विज्ञानाच्या ऑलिम्पियाडमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करतात, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करतात, स्टार्टअप उभारतात, पर्यावरणासाठी आवाज उठवतात आणि सामाजिक प्रश्नांवर सार्वजनिक चर्चा देखील घडवून आणतात. आजच्या तरुणांना फक्त दोष देण्यापेक्षा त्यांना दिशा, संधी आणि विश्वास देण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच इथे आठवण होते ती स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना नेहमीच आत्मविश्वास, सामर्थ्य आणि ध्येयाची जाणीव करून दिली होती. त्यांचे शब्द आहेत, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजेच सगळी शक्ती तुमच्यामध्येच आहे, तुम्ही काहीही आणि सर्व काही करू शकता. हा विचार आजच्या तरुणांसाठीही तितकाच महत्वाचा आहे, कारण आज तरुणांसमोर खूप पर्याय आहेत पण त्याचवेळी गोंधळही खूप आहे. सोशल मीडियावर दुसऱ्याचं यश दिसतं, करिअरच्या असंख्य वाटा दिसतात, स्पर्धा वाढली आहे, अपयशाची भीती आहे. अशा वेळी सर्वात आधी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची. स्वामी विवेकानंदांचा आणखी एक प्रभावी संदेश म्हणजे अराइज, अवेक, स्लीप नो मोर. उठा, जागे व्हा, स्वतःच्या आत असलेल्या शक्तींवर विश्वास ठेवा. आजच्या भाषेत सांगायचं तर फक्त स्वप्न पाहू नका, त्या स्वप्नांसाठी काम करायला सुरुवात करा. कारण तरुणाईची खरी ओळख केवळ तिच्या वयात नसते, ती असते तिच्या विचारांमध्ये, तिच्या प्रश्नांमध्ये आणि तिच्या धाडसामध्ये आणि काहीतरी बदलण्याच्या इच्छेमध्ये. आज एखादा तरुण शिक्षणासाठी संघर्ष करतो, एखादी तरुणी स्वतःचा व्यवसाय उभा करते, कोणी गावातल्या मुलांसाठी शिक्षणाचा उपक्रम चालवतोय, कोणी पर्यावरणासाठी झाडं लावतोय, कोणी तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन संधी निर्माण करतोय. ही सगळी उदाहरणं आपल्याला एकच गोष्ट सांगतात की तरुणांना संधी मिळाली तर ते फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाहीत तर ते आपल्या आजूबाजूचं जगही बदलू शकतात. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिन हा केवळ तरुणांचं कौतुक करण्याचा दिवस नाहीये. हा दिवस आपल्याला एक प्रश्न विचारतो की आपण तरुणांकडून फक्त अपेक्षा ठेवणार आहोत की त्यांना संधीही देणार आहोत, त्यांना फक्त देशाचं भविष्य म्हणणार आहोत की देशाचं वर्तमान घडवण्यात त्यांना सहभागी करून घेणार आहोत. कारण निर्णय प्रक्रियेत तरुणांचा सहभाग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल समावेशन आणि हवामान बदलासारख्या विषयांवर त्यांचा आवाज, हे आजच्या तरुणांसाठी महत्वाचे प्रश्न आहेत. याच तरुणांच्या प्रश्नांविषयी आपल्या तरुण मित्रमैत्रिणींना काय वाटतं हे त्यांच्याचकडून ऐकूयात.
1: हॅलो एव्हरीवन, माय नेम इज असना खान. एज इंटरनॅशनल युथ डे इज अप्रोचिंग, आय वुड फर्स्ट लाईक टू एक्सटेंड माय वॉर्म विशेस टू ऑल द यंग पीपल लिसनिंग टू दिस प्रोग्राम. यूथ इज अ ब्युटिफुल स्टेज ऑफ लाईफ फिल्ड विथ एनर्जी, आयडियाज, ड्रीम्स अँड द करेज टू ट्राय समथिंग न्यू. Nowadays we often hear that Gen Z is lazy. I feel this is a misunderstanding. Every generation is different and Gen Z expresses dedication in different ways. Many young people today are studying, working, learning new skills, supporting their families and trying to build meaningful careers at a very young age. I would like to share my

0: own experience. I work as a special educator in a special institution. My work is not only about teaching subjects, it is about understanding each student, communicating patiently, and helping them grow with confidence. One of the biggest challenges I face is that every child learns differently. Some students need more time, some need visual support, some communicate through sign language, and some need repeated encouragement before they participate. There are days when a lesson that seems simple may take much more effort to teach effectively. In such situations, patience becomes my greatest strength. I prepare my lessons carefully, use visual aids, activities, gestures, and simple language. I try to create a classroom where students feel safe and confident. Sometimes progress is very small, but that small progress is a big achievement for us. When a student answers independently, expresses an idea, or smiles with confidence, it gives me tremendous motivation. As a young teacher, I am still learning every day. I attend training sessions, observe experienced teachers, improve my communication skills, and reflect on my teaching methods. This continuous learning itself shows that young people are willing to work hard and improve. I believe Gen Z is not lazy. Gen Z is adaptable. We are growing up in a rapidly changing world, and we are learning to balance education, work, technology, and personal responsibilities together. The willingness to learn, to adjust, and to keep moving forward is also a form of hard work. On the occasion of International Youth Day, my message to all young people is, believe in your abilities, keep learning, and never underestimate the power of consistent effort. And to the society, I would say, trust the youth, encourage them, and give them opportunities. When young minds receive support and guidance, they can contribute wonderfully to education, innovation, and social development. Thank you so much for giving me this opportunity to share my thoughts. Wishing all the listeners a very happy International Youth Day in advance.
1: नमस्कार, माझं नाव साहिल बापट आहे. मी 25 वर्षाचा आहे आणि आत्ता सध्या मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये कार्यरत आहे. कॉलेजमध्ये अभिनय करणं, लेखन करणं, आता व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय, लेखन, दिग्दर्शन करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता मी सक्रिय आहे. आत्ताचा जो काळ आहे तो खूप वेगाने पुढे जाणारा काळ आहे. आत्ताची जी पिढी आहे, जेन झी असेल, जेन अल्फा असेल, त्यांना खरंच हा खूप सुटेबल असा टाइम पिरियड आहे. काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, भरपूर जास्त ऍडव्हान्टेजेस आहेत, त्यामुळे हा काळ खरंच खूप काही शिकवणारा असतो. आमच्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आता सोशल मीडिया आणि डिजिटलायझेशन आल्यामुळे खूप गोष्टी या सोप्या झालेल्या आहेत. प्रोजेक्टचं प्रमोशन असेल, अनाउन्समेंट्स असतील, किंवा मीडिया रिलेटेड काही गोष्टी असतील, तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज इतके प्लॅटफॉर्म्स सोशल मीडियावरती आलेले आहेत, त्यामुळे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप सोपं झालेलं आहे. त्याचबरोबरीने प्रायव्हेट जॉब सेक्टर आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे किंवा बिझनेस सेक्टर आहे, तिकडे पण यूथची गरज असते. ते एन्व्हायरमेंट लाईव्हली राहतं आणि यूथ हे एनर्जेटिक असतात, डायनॅमिक असतात, त्यामुळे त्यांची गरज ही त्या जागेला असते आणि ते काहीतरी नवीन घेऊन येऊ शकतात, काही क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन येऊ शकतात, म्हणून मग यूथची गरज तिकडे प्रत्येकालाच असते. क्रिएटिव्ह फील्डबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा व्यावसायिक रंगभूमी असेल, आज इतकी नाटकं सुरू आहेत, टीव्हीवरती डेली सोप्स प्रचंड प्रमाणात सुरू आहेत, बाहेर इतक्या फिल्म्स येत आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर बरेच नवीन चेहरे आपल्याला दिसतात. हे तर झालं ऑन कॅमेरा किंवा ऑन स्टेज, पण बिहाइंड द कॅमेरा, बिहाइंड द स्टेज सुद्धा त्या प्रोजेक्टच्या टीममध्ये यूथ हे बऱ्यापैकी डॉमिनेटेड आहेत आणि त्यांच्याकडे कदाचित कामाचा अनुभव कमी असेल, पण त्यांची एनर्जी आणि त्यांचं इंटलेक्ट, त्यांची क्रिएटिव्हिटी ही इतकी जास्त आहे की प्रत्येकाला त्यांच्या टीममध्ये यूथ हे हवे असतात. नवीन चेहरे आज आपण इतके बघतोय की जे स्क्रीनवरती येत आहेत किंवा रंगभूमीवरती येत आहेत, त्यामुळे यूथला आज डिमांड आहे आणि यूथ जे काही घेऊन येतं त्यांच्याकडनं, तरुण पिढी जी काही त्यांच्याबरोबर एक घेऊन येते, एक पॅकेज, आज सगळ्यांनाच त्याची गरज आहे, प्रेक्षकांना सुद्धा आणि क्रिएटर्सना सुद्धा. त्याचा अजून एक फायदा असा आहे की जे तरुण दिग्दर्शक, अभिनेते किंवा लेखक असतात किंवा निर्माते असतात, ते आजकालचे विषय, आजचे विषय समाजात चालणारे रूढी परंपरा असतील किंवा जे काही महत्वाचे विषय असतात, ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते लोकांसमोर घेऊन येतात. मग ते नाटकामधून असेल किंवा सिरियलमधनं असेल किंवा फिल्म्समधनं असेल किंवा आता वेबसिरीजमधनं सुद्धा असेल, आजकालचे विषय हे लोकांना कळतात की आज कोणता विषय आहे जो

0: महत्वाचा आहे, कोणता विषय आहे जो लोकांना कळला पाहिजे, तो त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ते लोकांसमोर घेऊन येतात आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने तो सादर केला जातो. त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडिया हे इतकं प्रबळ माध्यम आहे तुमची कामं ही लोकांसमोर आणण्यासाठी, ते प्रमोट करण्यासाठी. सोशल मीडिया आज तुम्हाला एका क्लिकवरती तुम्ही तुमची तिकीटं बुक करू शकता, तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची माहिती घेऊ शकता, त्यामुळे या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. तुम्ही चॅलेंजेस काय आहेत हे असं विचारलं तर मी सांगेन की एक्सपिरियन्स हा एक चॅलेंज असू शकतो, कारण खूप लहान असल्यापासून मुलं कामाला सुरुवात करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव तेवढा नसतो जेवढा मोठ्या माणसांकडे असतो, किंवा त्या क्षेत्रातल्या दिग्गजांकडे जेवढा अनुभव असतो तेवढा त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे थोडस सेट व्हायला किंवा त्या क्षेत्रात रुळायला त्यांना काही वेळ जाऊ शकतो. पण परत तरुण पिढी ही खूप हुशार आहे आणि ते पटकन अडॅप्ट करतात त्या सिच्युएशनला किंवा त्या ॲटमॉस्फिअरला. ते ग्रास्प करतात त्यांना जे काही शिकायचं आहे आणि त्यात पण ते क्रिएटिव्हिटी घेऊन येतात. त्यामुळे थोडा वेळ जातो मान्य आहे, हा एक डिसअडव्हान्टेज असू शकतो. दुसरं म्हणजे कधी कधी ओव्हर एक्साइटमेंट मध्ये किंवा ओव्हर एन्थुझियास्टिक असल्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जातात आणि कधी कधी छोटे मोठे नियम सुद्धा मोडले जातात. पण त्याच्यामागे इंटेन्शन हे त्यांचं, तो प्रोजेक्ट असेल किंवा ती गोष्ट असेल, ते सक्सेसफुल करणं हाच असतो. पण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जी ओव्हर एन्थुझियास्टिक असल्यामुळे, ओव्हर एनर्जेटिक असल्यामुळे ती घेतली जात नाही आणि हा पण एक डिसअडव्हान्टेज असू शकतो. तुम्ही अजून एक चॅलेंज म्हणाल जर क्रिएटिव्ह फील्डमधलं, आमच्या फील्डमधलं असं आहे की पटकन कोणी विश्वास ठेवत नाही तरुण मुलांवरती. ते एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतील, समजवायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना लगेच सिरियसली घेतलं जात नाही. त्यांची त्यांची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीला म्हणा किंवा त्यांना म्हणा सिरियसली न घेतल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स ब्रेक होऊ शकतो किंवा त्यांना सेल्फ डाऊट येऊ शकतो, स्वतःवर संशय येऊ शकतो, स्वतःच्या कल्पनाशक्तीवरती संशय येऊ शकतो आणि त्यामुळे तो एक ड्रॉबॅक किंवा चॅलेंज असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी कितीही काही असल्या तरी यूथ म्हणजे एनर्जी, यूथ म्हणजे पॉझिटिव्हिटी. त्यामुळे या तरुण पिढीला कोणीही कमी समजू नये आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोटिवेट कसं करता येईल हा प्रयत्न करावा, कारण तेच उद्याचं भविष्य आहेत. धन्यवाद.
1: पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवी गुरु ठाकूरांचे हे शब्द जेव्हा जेव्हा काणी येतात, ओठी येतात, तेव्हा तेव्हा एक चेहरा समोर येतो आणि तो म्हणजेच तरुण चेहरा. हा तरुण चेहरा का लक्षवेधी आहे आणि या चेहऱ्यात खास असं काय दडलंय हे पाहण्यासाठी, नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपल्याशी संवाद साधतोय. मंडळी, शिंपल्यात जसा पाण्याचा थेंब पडावा आणि त्याचा मोती व्हावा, त्याप्रमाणे एखाद्या मेंदूत एक विचार जन्मास यावा आणि त्या विचाराने एक नवं रूप धारण करावं, अशी भंडात केमिस्ट्री काय असेल तर तो आजच्या 21व्या शतकातला तरुण. माणसाच्या जगण्याच्या एकूण 4 अवस्था आपण पाहतो, मग त्या 4 अवस्थांपैकी किशोरावस्था ते प्रौढावस्था या मधल्या अवस्थेमध्ये तरुणांची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ह्या एवढ्या ठराविक काळात जोश जागा असतो, परंतु तरुणांना काय हवंय याकडे जर पाठ फिरवली तर मग तिथे रोष उत्पन्न होतो. आज प्रत्येक युवक युवती स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही ना काही साध्य करू पाहते आणि ते साध्य करण्यासाठी युगानुयुगे साधना सुद्धा करते. काळ बदलतोय तसा आजचा तरुण बदलतोय, त्याची गरज बदलते, त्याची मतं बदलतात आणि त्याच्या विचारधारेला सुद्धा नवतेची धार येऊ पाहते. आधुनिकतेचा परीच स्पर्श झालेली ही पिढी स्वतःला शोधते, धुंडाळते. होय, ही पिढी सोशल मीडियामध्ये गुरफटलेली आहे, पिढी रील्सच्या विळख्यात अडकलेली आहे, पिढी वागण्या बोलण्यात काहीशी उथळ भासेल सुद्धा, परंतु कला, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य या सगळ्यांचं संगम तिच्यामध्ये आहे. आज महाविद्यालयीन

0: पातळीवर शिक्षक म्हणून वावरताना अनेक तरुण माझ्यासोबत काम करतात. त्यावेळी त्यांना अवगत असलेली कला जेव्हा मी जाणून घेतो तेव्हा त्यातून कलेचे नानाविध पैलू बाहेर पडतात. आधीची पिढी वाचत नाही अशी तक्रार आधीची पिढी नेहमीच करताना दिसते. परंतु तरुण काय वाचतात असा प्रश्न आधीच्या पिढीने तरी विचारला का? कारण आजच्या मुलांना रील्स स्क्रोल करण्याखेरीज काही येत नाही असाच एक ठप्पा तरुणांवर लादला जातोय. पण निगुतीने काम करणारी जेनझी वास्तवापासून दूर जाता कामा नाहीये आणि हे भान राखण्यासाठी तरुणांनीही तितकेच विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजचा तरुण शरीरासोबत मेंदूलाही महत्व देतोय. आजचा तरुण व्यवस्थेमध्ये कायापलट करू पाहतोय. आजचा तरुण कर्मठ प्रथा मोडतोय आणि यासाठीच तो स्वतःची नव्याने कात टाकतोय. शिक्षणाला आंबेडकरांनी वाघिणीचं दूध म्हटलंय. विषयाच्या शेवटी येत असताना इतकंच सांगावंसं वाटतं की या दुधाची चव आजच्या तरुणाला कळलीये, या दुधाची भेसळ होऊ नये ही अपेक्षा. आणि मग गुरु ठाकूरांच्याच ओळींप्रमाणे तरुण मंडळी नजरेत नजर रोखून आयुष्याला उत्तर देतील हा आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
1: या आपल्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींची मतं, त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं आपल्याला याच वर्षीच्या थीमची आठवण करून देतं की परिस्थिती वेगवेगळी असू शकते, प्रश्न वेगवेगळे असू शकतात, पण स्वप्न मात्र अनेकदा सारखीच असतात. प्रत्येक तरुणाला स्वतःची ओळख निर्माण करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचंय. म्हणूनच या युवा दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना एकच संदेश आहे की तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमची स्वप्न मोठी असू द्या, अपयशापेक्षा तुमचा प्रयत्न मोठा असू द्या, आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करा. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यातच सारी शक्ती आहे, फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण आजचा तरुण फक्त भविष्य घडवणार नाहीये, तो आजचं वर्तमान घडवतोय आणि उद्याचा इतिहास लिहितोय. या सगळ्या मागे एकच गोष्ट आहे की आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना. म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिन हा केवळ उत्सव नाहीये, तर तो एक जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. काय फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं युवा दिनाविषयी?
2: तर मंडळी, कशा वाटल्या तन्वीने आणि आपल्या तरुण मित्रमैत्रिणींनी आपल्यासोबत मारलेल्या गप्पा, त्यांनी व्यक्त केलेलं त्यांचं मत? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुम्ही

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 17 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत शांता शेळके आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया जानकी या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि त्यांनी उतारवयात घ्यायची काळजी याविषयी माहिती डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांच्याकडून.

0: श्रोतहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात रसिक आपलं स्वागत. आज कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केले डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. डॉक्टर बालाप्रसाद बडायले आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊयात. डॉक्टर आयुर्वेदातील MD आहेत, PhD आहेत आणि केंद्रीय आरोग्य सेवा विभाग म्हणजेच मुकुंदनगरच्या CGHS या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा प्रमुख म्हणून

0: या पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी एमडी आणि पीएचडीची डिग्री प्राप्त केलेली आहे आणि विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना सहयोगी प्राध्यापकाचा अध्यापनाचा जवळपास 10 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग आहे. याच क्षेत्रातलं त्यांचं संशोधन आणि लेखन तसंच स्वस्थ जीवनशैली सार या शीर्षकावरचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. आणि डॉक्टर, आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे तो उतार वयातील समस्या आणि घावयाची काळजी. एक तज्ञ म्हणून या बाबत आपल्याला आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर आपण सर्वसाधारणपणे असं पाहतो की वयोवर्धन किंवा ज्येष्ठांचं आरोग्य अतिशय सगळ्याच बाबतीमध्ये जिव्हाळ्याचा असा विषय आहे. तर ज्येष्ठांचं आरोग्य सध्या अतिशय महत्वाचं आहे, तर का महत्वाचं आहे तुम्हाला वाटतं?
1: सर्वप्रथम धन्यवाद. तर भारताचं म्हणजे आपण जर थोडक्यात जर विचार केला तर भारताचं जे सरासरी जे हे लाईफ स्पॅन 1950 वेळेस 35 वर्ष होतं, आज ते जवळपास दुपटीहून जास्त झालेलं आहे 2026 म्हणजे 72 वर्ष सरासरी आयुर्मान आहे. आणि हे वाढलेलं आयुर्मान हे लाईफ स्पॅन आहे, खरंच हे हेल्थ स्पॅन आहे का? त्याचे क्वालिटी ऑफ लाईफ जे वाढलेलं वय आहे त्याचा जीवनाचा दर्जा कसा आहे याविषयी म्हणजे आपल्याला खूप गांभीर्याने विचार करणं जरुरी आहे. कारण प्रत्येक माणसाचं म्हणजे मनापासून इच्छा असते की अनायासेन मरण विना दैन्येन जीवनम, जे आपलं मरण हे विना कष्टाचं व्हावं आणि जीवन हे कुणावर अवलंबून नसावं. तर यामुळं खरंच हे ज्येष्ठांच्या आरोग्याचा विचार करणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: वय वाढल्यानंतर शरीरामध्ये नेमके कोणते बदल होतात आणि त्यामुळे त्याची मुख्य कारण आपल्याला काय सांगता येतील?
1: सर, ह्या एक म्हणजे खूप एक म्हणजे एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. तर वय वाढल्यावर सर्वात प्रथम म्हणजे हे बदल का होतात त्याचा जर आपण जर विचार केला तर प्रत्येकामध्ये सारखे बदल होतात असं नाही आहे. हे एक फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपलं जसं एक वय असतं तसं बायोलॉजिकल वय पण असतं, म्हणजे जैविक वय असतं आणि आपलं जन्मजात वय असतं, बायोलॉजिकल एज आणि क्रोनॉलॉजिकल एज. तर बायोलॉजिकल एजचे बदल हे सगळ्यांमध्ये सारखे नसतात, तर त्याला होण्यासाठी म्हणजे अनेक गोष्टीचं कारणीभूत असतात, जसं की त्यांचा आहार आहे, व्यायामाचं स्वरूप आहे, अनुवंश आहे, किंवा इन्व्हायरमेंटल स्ट्रेसर्स किंवा बाहेरचे जे काय त्याच्या शरीरावर ताण वगैरे पडत असतात, त्यामुळे एक बायोलॉजिकली शरीरांमध्ये एक चेंज होत असतात. तर एक महत्वाचा चेंज म्हणजे जनुकीय अस्थिरता निर्माण होते याच्यामुळं. काही इमुक्त कणांचा आपल्या शरीरामध्ये, ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये फ्री रेडिकल्स म्हणतो, त्यामुळे म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट होतो आणि ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत असतो. आणि प्रत्येक जनुका याच्यामध्ये क्रोमोझोम मध्ये एक प्रोटेक्टिव्ह एक टिलोमर्स असतात, तर ते टिलोमर्सची साईज ही वयानुसार कमी होत असतं. आपल्या ऊर्जा देणारे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत त्या मायटोकॉन्ड्रियांचं म्हणजे कार्य ते न्यून होतं. आणि एक प्रकारचं म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन ज्याला जीर्णशोष म्हणतो ते होत असतं, इन्सुलिनचं एक रेजिस्टन्स होत असतं. आणि AMPK पाथवे नावाचं म्हणजे एक पाथवे आहे, ते पाथवेची ऍक्टिव्हिटी कमी होत असते. थोडक्यामध्ये म्हणजे हे एक जीवशास्त्रीय एक सूक्ष्म बदल आहेत. तर एक अशा प्रकारचे अनेक बदल से होत असतात. थोडक्यात म्हणजे त्या सेल्सचे जे पोषणाची आणि उत्सर्जनाची क्रियाची हळूहळू कमी होत असतं, डिजनरेटिव्ह चेंजेस क्षयात्मक बदल हे आपल्या शरीरांमध्ये होत असतात. आणि याच्यामुळं म्हणजे त्याचं टॉप टू बॉटम आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात, जसं की आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कार्यांची हानी, नेत्रक्रमांची हानी, कॅटरॅक्ट उत्पन्न होणं किंवा कानानं कमी ऐकू येणं, निद्रानाश किंवा अल्पनिद्रता, नैराश्य, भीती, चिंता, हृदयावर परिणाम होऊन म्हणजे रक्तदाब वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणं, यकृताची कार्यक्षमता कमी होणं, आपल्या मसल्समध्ये वेस्टिंगची टेंडन्सी, त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपिनिया म्हणतो, हे डेव्हलप होणं, किडनीची किंवा वर्कांची कार्यक्षमता कमी होणं, आतड्याची कार्यक्षमता कमी होऊन पाचनावर परिणाम होणं किंवा त्याच्या उत्सर्जनावर परिणाम होणं, मलावस्तंभ होणं, संधीवर परिणाम होऊन हाडांमध्ये टिसुळता येणं किंवा अष्टू अर्थाटीस होणं, लवचिकता कमी होणं, स्किनची म्हणजे कोलेजनची सिंथेसिस कमी झाल्यामुळं त्यातलं तेज किंवा जे चकाकी आहे ते कमी होणं, प्रोस्टेटची वृद्धी होणं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोग कृती, मेटाबॉलिक सिंड्रोम, ओबेसिटी, आपली रोगप्रतिकारक

0: लवचिकता कमी होणं या प्रकारचा थोडक्यामध्ये शारीरिक आणि मानसिक लवचिकता कमी होऊन इलास्टिसिटी कमी होऊन हळूहळू व्यक्ती हा रिजिड व्हायला लागतो ताठरपणाकडे त्याची वाटचाल हळूहळू होत असतो.
1: पण मग ज्येष्ठ नागरिकांच्या या आरोग्यविषयक आणखी ज्या समस्या आहेत तर त्याबाबत आपल्याला काय
0: सांगायचं आहे? आणखी समस्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आजकाल कॉम्युनिस्ट समस्या आपल्याकडे ऑस्टिओआर्थरायटिस आहे बरोबर आहे, त्यानंतर ब्लड प्रेशर, मधुमेह, स्थौल्य, पुरुषांमध्ये प्रोस्टेटचे वाढते कर्कविकृती, स्त्रियांमध्ये म्हणजे स्त्रियांचा कर्करोगाची समस्या किंवा मेनोपॉजल सिंड्रोम या प्रकारच्या अनेक अनेक समस्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना होत असतात. त्याच्यासोबत शारीरिक समस्या सोबत मानसिक समस्या पण होत असतात, जसे की निद्रानाश्य किंवा वाढतं नैराश्य, हे या प्रकारच्या समस्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्यानं होत असतात.
1: पण मग तुम्ही या विविध आजारांविषयी किंवा समस्यांविषयी आता जशी चर्चा केली तर हे आपण सांगताय आणि हे सांगत असताना तुमच्या वेळीच आपण खबरदारी घेतली.
0: अगदी बरोबर आहे.
1: संभाव्य आपल्याला काही आजार आहेत का किंवा कुठे त्याची सुरुवात झाली आहे का, तर यासाठीच्या ज्या आवश्यक कराव्या लागणाऱ्या ज्या तपासण्या आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि त्या केव्हा केव्हा करून घ्याव्यात, एक तज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: फार सुंदर सर तुम्ही प्रश्न विचारलाय, कारण आजचा एखादा लहान प्रश्न हा उद्याचा एक मोठा प्रश्न होऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कमीत कमी वर्षातून एकदा त्यांची रक्तातील उपवाशी पोटी आणि जेवणानंतरची साखर मोजून घेणं किंवा तीन महिन्याची स्थिर साखर किती आहे ते HbA1c नावाची टेस्ट आहे ती करणं, रक्तातील चरबी मोजून घेणं त्याला आम्ही लिपिड प्रोफाईल म्हणतो, LFT, वृक्काची कार्यक्षमतासाठी KFT, CBC आणि शरीरामध्ये आपण आधी बोललो की जसं जसं वय वाढतं तसं तसं काही लोकांच्या शरीरांमध्ये एक क्रॉनिक इन्फ्लेमेशन वाढत असतं, तर त्याचं अंदाज येण्यासाठी HSCRP म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन, व्हिटॅमिन डी लेवल, व्हिटॅमिन बी टेबलची लेवल या एक साधारणतः ह्या तपासण्या ह्या कमीत कमी वर्षातून एकदा 40 नंतर करून घ्याव्यात. आणि मेल्समध्ये PSA नावाचं एक टेस्ट असतं जे की प्रोस्टेटच्या कर्करोगाची कृती आहे का ते ओळखण्यासाठी, आणि फिमेल्समध्ये मेमोग्राफी म्हणजे स्तनाची एक तपासणी किंवा पॅप्समेअर हे करायचं, आणि वर्षातून एकदा कमीत कमी सोनोग्राफी ही करून घ्यावीत, नेत्र तपासणी किंवा कर्ण तपासणी, ज्ञानेंद्रियाच्या तपासण्या किंवा इतर काही जर लक्षण असेल तर ते डॉक्टर सांगतील त्यानुसार तपासण्या करून घ्याव्यात. जर या तपासण्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा मोठा कोणता आजार होत असेल तर गोल्डन टाइम मध्ये जर आपण त्याला जर डिटेक्ट करू शकलो तर उद्याच्या मोठ्या प्रॉब्लेम पासून पण आपल्याला कसा बचाव करता येईल याचं आपल्याला माहिती योग्य वेळी मिळू शकतं.
1: सर तुम्ही आता ज्या आरोग्यविषयक विविध तपासण्या केव्हा केव्हा करून घ्याव्यात याविषयी सांगितल्यात, पण या तपासण्या करून घेत असताना त्यातलं त्याची कमाल किमान चाचणीची क्षमता याबाबत तुम्ही काय सांगाल की एवढी एवढी माझी साखर आहे तर
0: बरोबर आहे? कारण ही तपास प्रत्येक तपासण्याची ही पॅरामीटर्स हे ठरलेले आहेत, ते एक वैद्यकीय खोलामध्ये न जाता प्रत्येक याच्यामध्ये तुमच्या जेव्हा आजकाल स्टँडर्डाइज लॅब आहेत तर त्याचं म्हणजे हे ठरलेलं आहे. उदाहरणार्थ सी रिएक्टिव्ह प्रोटीन हे 1 पेक्षा कमी असावं किंवा जेवणानंतरची साखर ही 140 पेक्षा कमी असावी, कोलेस्ट्रॉल टोटल कोलेस्ट्रॉल हे 200 पेक्षा कमी असावं, चांगलं कोलेस्ट्रॉल हे 45 पेक्षा जास्त असलेलं कधी बरं, म्हणजे प्रत्येक चाचणीची एक क्षमता ही ठरलेली आहे आणि त्याच्या एकदम बॉर्डरलाईनच्या रिपोर्टला पॉझिटिव्ह म्हणजे सामान्य न म्हणता बॉर्डरलाईन असताना पण एक योग्य काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे.
1: सर तपासण्यांच्या या कमाल आणि किमान मर्यादाविषयी तुम्ही सांगितलं, या लेवलपर्यंत तुमची जर साखर असेल कमी असेल किंवा जास्त असेल तर ताबडतोब आपल्या संबंधित तज्ज्ञांना भेटणं आणि त्याच्यानंतरची पुढची उपचार प्रणाली जी आहे ती करून घेणं हे आवश्यक आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठीची जी एक चिकित्सा सूत्र म्हणतं तर ते चिकित्सा सूत्र याबाबत खुलासेवार काय सांगताय?
0: अगदी बरोबर आहे सर. एक एक ऍट अ ग्लान्स म्हणजे वेदांमध्ये म्हटलेलं आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःखा. म्हणजे योग्य वेळी त्याची म्हणजे योग्य आहार, योग्य विहार, योग्य वेळी झोप, टेन्शन फ्री लाईफ, स्ट्रेस फ्री लाईफ हेच म्हणजे एक वृद्धांच्या काळजीसाठी आपल्या हातामध्ये घेण्यासाठी महत्वाचं. सर्वात महत्वाचं म्हणजे एक ध्येयपूर्ण जीवन असायला पाहिजे की मी एक निरर्थक नाही आहे आणि मी एक समाजासाठी एक उपयोगी भाग आहे, तर त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह सेन्स ही यायला पाहिजे.
1: सकारात्मक
0: बाब ही सकाळपासून त्याच्या याच्यामध्ये झोपेपर्यंत असायला पाहिजे, तर त्याच्या जीवनाला एक चांगला एक अर्थ येईल आणि एक सर्केडियन सायकल

0: सायकल किंवा नियमितता यांच्यामध्ये फॉलो करणं हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून की त्यांनी एक आरोग्य संपन्न एक जीवन त्यांना जगता येईल.
1: साधारणपणे ज्येष्ठ व्यक्तींच्या आहारासंदर्भामध्ये किंवा आहाराविषयीची काही मुख्य तत्व आपल्याला
0: बरोबरची
1: काय सांगतात?
0: बरोबर आहे. आता आपण पाहिलं की ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात, तर थोडक्यामध्ये प्रिन्सिपलच्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर ज्येष्ठांना योग्य पचन होईल असा, योग्य उत्सर्जन होईल असा, आपलं पोषण होईल असा आणि पेशींचं संरक्षण होईल असा या प्रकारचा आहार हा घ्यायला पाहिजे. आता एक गोष्ट सांगा, आपलं मला एक जर समजा स्ट्रॉंग बिल्डिंग तयार करायची आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असतं? मला वीट लागेल, बरोबर आहे, विटा लागतील, नंतर सिमेंट लागेल, पाणी लागेल, हे लागेल. तसं चांगलं जर स्ट्रॉंग फाउंडेशन जर करायचं असेल, भक्कम शरीर जर करायचं असेल तर आपण व्हिटा म्हणून एक प्रोटीन्स लागतील, कॅल्शियम लागेल, गदाळी म्हणजे आयर्न लागेल, योग्य प्रकारचं पाणी लागेल. तर या प्रकारचं म्हणजे एक स्ट्रॉंग फाउंडेशनसाठी स्ट्रॉंग डाएट हा जरुरी आहे. स्ट्रॉंग अँटी ऑक्सिडेंट डाएट की जे की आपल्याला संरक्षणाचं कार्य करेल. आता थोड्या वेळापूर्वी बोललो की सुजीची प्रक्रिया ही हळूहळू वाढत राहते, त्याच्यामुळे सूज कमी करणारा डाएट, इन्सुलिनचे स्पाइक्स हे कमी करणार डाएट आहे की नाही, स्टेबल एनर्जी देणारा डाएट पाहिजे. आम्ही एक मेडिकलच्या भाषेमध्ये म्हणतो इंद्रधनुष्यासारखा आहार, म्हणजे रेनबो डाएट, कलरफुल डाएट, कारण हे कलरफुल सबस्टान्सेस हे आपल्या शरीराला प्रोटेक्शनची संरक्षणाची फार फार म्हणजे महत्वाची भूमिका करतात. त्या प्रकारचं डाएट, एक नॅचरल डाएट, ताजा आहार, ए बी सी डी ई जे काही आपले व्हिटॅमिन्स युक्त डाएट, कॅल्शियम, फेरस, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम असले ट्रेस एलिमेंट्स युक्त डाएट, फायबर युक्त डाएट म्हणजे ज्याचे की जे तंतुयुक्त आहार आपल्या पोटाचं कारण का नाही, आहाराच्या बाबतीत जर एक वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर बहुतांशी आजाराचं मूळ हे पोटातूनच जाते, त्यामुळं पोटांचा गट मायक्रोबायोटा चांगलं राहणारा एक आहार किंवा यकृताला डिटॉक्सिफिकेशन करणारा, निर्विषीकरण करणारा आहार, अवयवांचा पोषण होणारा आहार, या प्रकारचा आहार ज्येष्ठांनी घेतलेला केव्हाही चांगला, जेणेकरून की त्यांचं म्हणजे आरोग्य हे एक चांगलं राहील.
1: बर, पण हे जर आपण सुधारणासहित सहित सांगायचं झालं तर कसं सांगा?
0: ओके, आपण आता म्हणजे एक तत्व पाहिलं तर याचं उदाहरण समजा, उदाहरणात मी एक काही म्हणजे आहाराय जे आहाराचं मी उदाहरण देऊ इच्छितो, जसं की म्हणजे धान्यांमध्ये राजगिरा, ज्वारी, बाजरी, काही प्रकारच्या भाज्या जे की जीर्णकाळ टिकतात. आम्ही अमरांतेशी कुल, अमरांतेशी मी त्याला हसत हसत असं म्हणतो की जे अमर ठेवणार आहे, सेल्सला जास्तीत जास्त जीवन ठेवणार आहे, जसं राजगिरा, माठ, तांदूळजा, चंदन बटवा, पालक या प्रकारच्या म्हणजे भाज्या, कृषी पेरस व्हेजिटेबल्स म्हणजे कोबी वर्गीय भाज्या, जसं की पत्तागोबी, फुलगोबी, जे की डिटॉक्सिफिकेशनला अतिशय म्हणजे महत्वाची भूमिका करतात. दुधी भोपळा, भोपळा बघा, भोपळा किती दिवस टिकतो, भोपळा या प्रकारचा म्हणजे जास्त दिवस टिकणारा आहार, ओली हळद, ओला कांदा या प्रकारचा म्हणजे जे की आपल्याला रिपेअर म्हणजे संधान करण्यासाठी पण एक महत्वाची भूमिका घेणारा आहार, काही प्रकारची फळं जे की लवकर सडत नाहीत जसं की खजूर आहे, डाळिंब आहे, मोसंबी आहे, पेरू आहे या प्रकारचा आहार, बेरीज, दालचिनी सारखे मसाल्याचे पदार्थ, धने, जिरे, म्हणजे जे आहार हा याच्यामध्ये आपल्या अगोदर सांगितलेल्या तत्वांना तडजोड करणार नाही, आपलं पोषणाची क्रिया, उत्सर्जनाची क्रिया, डिटॉक्सिफिकेशनची क्रिया म्हणजे निर्विषीकरणाची क्रिया आणि संरक्षणाची क्रिया या सगळ्याच गोष्टी आपल्याला अचीव करणारा या प्रकारचा आहार हा अतिशय अतिशय महत्वाचा आहे.
1: कोणता आहार घ्यावा याविषयी सर तुम्ही अतिशय छान असं उत्तम असं मार्गदर्शन केलेले आहे, कोणता आहार टाळावा याविषयी काय सांगाल?
0: तर खरं जर पाहिलं तर सृष्टीचं जर आपण जर बारकावून जर ऑब्झर्व केलं तर कुठल्याही गोष्टीमध्ये मधुरी भवन झालं तर ती गोष्ट चढते, जसं फळ आहे खूप पिकल्यावर चढतंय, त्याच्यामुळे काय रिफाईन शुगर जेवढं आहे जेवढी कमी घेईल तेवढं बरं. शुगर डायबिटीस असो किंवा नसो हे माझं म्हणजे अनेक वेळा प्रकर्षातून सांगणं असतं की साखरेपासून आपण जितकं लांब राहतो तेवढं, कारण साखरेचे खाणार त्याला देव देणार, देव काय देणार, त्याला देव आजार पण देणार,
1: मधुमेह
0: देणार, अनेक प्रकारचे मेटाबॉलिक विकार देणार. तर मी साखर टाळण्यासाठी माझा अनेक वेळा म्हणजे प्रकर्षानं भर असतो. आर्टिफिशियल जसं नेहमी आता बोललो की इंद्रधनुष्यासारखा कलरफुल आहार पाहिजे नैसर्गिक, पण सिंथेटिक कलर्स नको. ते कलर हे आरोग्य देण्यापेक्षा आपले आरोग्य हे बिघडवणारे आहेत.
1: नैसर्गिक कलर,
0: नैसर्गिक कलर चांगले, सिंथेटिक कलर खूप खूप वाईट असतात. आणि शिळा आहार शक्यतोवर टाळायचा.

0: की सीजनल आणि रिजनल याच्यावर जास्त भर द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा आंब्याचा सीजन नाही आहे ना, आपण आंबे खातो असं नाही, तर त्या सीजनमध्ये येणारा आहार शक्यतो पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरेत, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. तर थोडक्यामध्ये आपल्या याच्यामध्ये हे महत्वाचे आहे. आणि प्रथिनाचं खरंच मला सांगायचं राहून गेलंय, आपल्या भारतीय याच्यामध्ये सिनेरिओ मध्ये कार्बोहायड्रेट्स आपण जास्त खातो आणि प्रथिन हे बहुतांशी लोक कमी खातात. तर प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे आरोग्य संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची ॲबिलिटी, संधानाची ॲबिलिटी, पुनर्निर्माणाची ॲबिलिटी उतार वयामध्ये पण टिकून राहील.
1: बर, कोणता आहार टाळावा याविषयी जर तुम्ही सर सांगितलंच, पण आहाराचे इतर काही नियम आहेत का किंवा याबाबत अजून काय आपल्याला?
0: बरोबर आहे, नुसता आहार कोणता खायचा हे महत्वाचं नाही, तर आपण कधी खातो, काल भोजनम आरोग्य कराणाम, म्हणजे कडक भूक लागल्यानंतरचा जो आहार आहे तो आपल्या अंगी लागतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जपानी काही म्हणजे जगातले काही कंट्रीचे काही भाग आहेत त्याला आम्ही ब्लू झोन म्हणतो, तिथं लोक दीर्घायुष्य असतात. जसं की ओकिनावा जपान आहे, सार्डिनिया इटलीचा भाग आहे, लोमा लिंडाला कॅलिफोर्नियाचा भाग आहे, किंवा इकारा हा ग्रीसचा भाग आहे. तिथले लोक दीर्घायुषी का होतात तर त्याच्यामध्ये सर्वात एक कॉमनिस्ट गोष्ट सापडली, ते लोक हे प्रमाणापेक्षा थोडंसं कमी खातात. त्याला जपानी भाषेमध्ये हराहाची बू म्हणतात. हराहाची बू म्हणजे तुमचं 80% पोट भरलंय तेव्हाच तुम्ही थांबायला पाहिजे. तर मीत आहार आणि आहार आपण कधी घेतो, उदाहरणार्थ रात्रीचा आहार आणि झोप त्याच्यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे. आणि तो आहार हा चावून खायला पाहिजे. नुसतं आहारामध्ये कॅलरी जास्त आहे किंवा हे पदार्थ आहे हे पण महत्वाचं नाहीये. आणि कुठल्या गोष्टी कुठल्या संयोगासोबत खातो ते विरुद्ध आहार पण करायचं नाही. तर उदाहरणार्थ दूध आणि फळे एकत्र खायचं असतात. या प्रकारचे छोटे छोटे हे गोष्टी म्हणजे खूप आहेत. चावून खाणं, जे जुने लोक म्हणतात 32 वेळा चावून खायचं, त्या टाईपचं ताजं आणि गरम, या प्रकारचे म्हणजे आहाराचे एक सामान्य नियम आहेत. आणि हे सामान्य नियम जर पाळले तर आपण आहार कुठला घेतो याच्यासोबत सोबतच तो आहार कसा घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा हे पण तेवढंच महत्वाचं आहे. संकल्प तो एक ही कापी है मंजिल तक जाने के लिए, विकल्प मिलेंगे हजार मार्ग भटकाने के लिए. याच्यातल्या काही गोष्टी आपण म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्या अवलंबायच्या आहेत. ते योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे एक दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. कारण यजुर्वेदामध्ये पण एक सांगितलं की पश्चेम श्रद्धा शतम, जीवेम श्रद्धा शतम, शृण्याम श्रद्धा शतम, प्रभुयाम श्रद्धा शतम, अधिना सयात श्रद्धा शतम, भुजिष्य श्रद्धा शतम. थोडक्यामध्ये 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी ह्या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा आणि या जीवनावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या ॲटिट्यूड मध्ये राहावे. सर्वे संतो निरामय.
1: वाढतं वय आणि वयोवर्धन हे जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि यानिमित्तानं आपण जर काही छंद जोपासले तर आपलं हे ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं वयोवर्धन होण्यात आजच्या आपण मुलाखतीमध्ये ज्या विषयांवरती चर्चा केली, डॉक्टर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हा लाख मोलाचा असा सल्ला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलात. अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले ही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: ओम सर्वे संतु निरामया.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रसारणात आज आपण ऐकत होता ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांच्याकडून माहिती ऐकलीत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण,
1: नौसेना स्वरवंदना.
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदन.
2: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहे राजश्री कुलकर्णी.
3: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
2: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळे

0: त्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे, यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजत आहेत। यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7 वाजत आहेत। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत आज दोन विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि चौथी आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झालीत. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं.
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को एनसीडीसी के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर अब मिलेगा. साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है.
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला आज मंजुरी मिळाली. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता. दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या लोकसभेत यासंदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. संसदेच्या आवारात आज सकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोर्चा काढला.

0: नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में. अब जब सरकार तैयार है, गृहमंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं. मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है.
0: राज्यात भूसंपादन, पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी झाल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल केली जाणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झालं तर त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात जापतला इथल्या आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर माहिती दिली. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय आदिवासी मुलांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या 500 जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या घटनांचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपली शहरं उत्तम, सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वाढवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 या परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. तरुण लोकसंख्या, विस्तारणारी शहरं आणि बदलती अर्थव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, हवामान, डिजिटल प्रशासन, परवडणारी घरं अशा विविध क्षेत्रात ब्रिक्स देशांनी अनुभव आणि तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करावं असं आवाहनही राज्यपालांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल वेबसाईटवर जाहीर झाला आहे. राज्यातले 33,281 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली आहे. इयत्ता 4थीचे 16,693 तर इयत्ता 7वीचे 16,588 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना उभारली जाणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही यावेळी उपस्थित होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करा असं शिंदे यांनी सांगितलं. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित

47 अंतर्गत सन 2026-27 साठी निश्चित केलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं त्यांच्या अधिकारांचा वापर न्याय्य पद्धतीनं करावा, डासाला मारण्यासाठी तलवार उपसू नये असा शेरा मुंबई उच्च न्यायालयानं आज मारला. हे प्रकार थांबले नाहीत तर मोठा दंड ठोठवण्याचा इशारा न्यायालयानं दिला. काही औषधांवर एफडीएनं केलेल्या कारवाईच्या विरोधात एका औषध निर्मिती कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. कोणतीही कडक कारवाई करायच्या आधी कंपनीचं म्हणणं ऐकून घ्यावं असे निर्देश न्यायालयानं दिले. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. काही दिव्यांग नागरिकही दुचाकीसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकानं हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं. धुळे महानगरपालिकेनंही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज शहरात बाईक रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह सहभागी झाले होते. सांगलीमध्येही हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सुमारे 300 फूट तिरंगा ध्वज हे रॅलीचं आकर्षण ठरलं. परभणीतही आज तिरंगा सायकल बाईक रॅली काढण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत आज 2 विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. ऐकूया हे स्वच्छता गीत.

श्रोते हो, आताच आपण स्वच्छ भारत अभियान गीत ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा म्हणजेच NFHS चा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. साधारणपणे दर 3 वर्षांनी प्रसिद्ध होणाऱ्या अहवालामध्ये राज्यनिहाय लोकसंख्या, कुटुंब नियोजन आणि पोषण यांचा आढावा घेतला जातो. यामध्ये गरोदर माता, नवजात बालकांचं आरोग्य आणि पोषण, प्रौढांचं आरोग्य, बालकांचं लसीकरण अशा विविध विकासाच्या निर्देशांकांची माहिती नोंदवली जाते. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णयांची आखणी, सुधारात्मक उपाययोजना आणि उपक्रम पुढील काळात हाती घेण्यासाठी हा अभ्यास सर्वात महत्वाचा मानला जातो. तसेच ही माहिती देशाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रवासाचं मूल्यांकन करण्यासाठी देखील महत्वपूर्ण आहे. या अहवालातील आकडेवारीबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण बालरोग तज्ज्ञ, राज्याच्या वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या माजी संचालक डॉक्टर मृदुला फडके यांची मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत घेतली आहे शैलजा तिवले यांनी.
1: आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. या अहवालानुसार पहिल्या 3 महिन्यात गरोदर मातेच्या तपासणीचं प्रमाण 95% वर गेलंय आणि प्रसूतीनंतर आरोग्य व्यवस्थेकडून सेवा मिळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. या प्रगतीच्या टप्प्यांबाबत मॅम थोडक्यात काही सांगाल का?
2: सर्वप्रथम शैलजा, मला इथे बोलावल्याबद्दल आकाशवाणीचे आभार मानते. नुकताच हा आपला NFHS 6 म्हणजे आपण जे म्हणतोय की राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाचा 6वा अहवाल प्रस्तुत झालेला आहे. हा अहवालाची जी तपासणी होती ती 2023 ते 2024 या कालावधीमध्ये केली आणि आता आपण तुलना करतोय की NFHS 5 मध्ये म्हणजे साधारण 2019-2020 साली काय अवस्था होती आणि आज काय अवस्था आहे. म्हणजे गरोदर झाल्याबरोबर पहिल्या 3 महिन्यात होणाऱ्या ज्या तपासण्या असतात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रमाण वाढलंय म्हणजे आपल्या लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. आणि ह्याचं कारण मी असं म्हणेन की आपल्या आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर,

0: ज्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये काम करतायत आणि आपले जे वैद्यकीय अधिकारी आहेत निरनिराळ्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयापासून तर छोट्या छोट्या रुग्णालयांपर्यंत, तिथे लोकांमध्ये जनजागृती चांगली झालेली आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे? फायदा आईला पण फायदा आहे आणि बाळाला पण फायदा आहे. बाळाला सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे की पहिल्या 3 महिन्यात जर स्त्री आरोग्य केंद्रावर गेली असेल, त्याच कालावधीमध्ये तिच्या गर्भात असलेल्या त्या बाळाची वाढ होत असते, त्याचे सगळे अवयव तयार होत असतात. तेव्हा तिला जर योग्य गोळ्या दिल्या, आणि ह्या गोळ्या कुठल्या सोप्या गोळ्या आहेत, व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, त्याची जर एक गोळी आईने गर्भधारणा व्हायच्या आधी 1 महिना आणि गर्भधारणा झाल्यानंतर 3 महिने घेतली, तर बाळाला शारीरिक जे व्यंग असतात या सगळ्यासारखे महाभयंकर आजार आपल्याला 70% तरी टाळता येतात. आणि त्यामुळे आपल्याकडे हे शारीरिक व्यंगाचं प्रमाण कमी होणार आहे. आणि अर्थातच जर बाळांचं जन्मतः वजन जर वाढलं या तपासणीमुळे, तर आणखीन चांगली गोष्ट आहे. जर वजन जन्मतः कमी असलं बाळाचं, म्हणजे 2.5 किलोच्या पेक्षाही कमी असलं, तर अशा बाळांना मोठी झाल्यावरती जर स्थूल झाली जरा 20 आणि 25 वर्षाला, तर आपल्याकडे डायबिटीस, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर याचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं. त्यामुळे आईची गर्भावस्थेमध्ये पहिल्या 3 महिन्यात तपासणी झाली तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी टाळणार आहोत. शिवाय आईलाही त्याचा काय फायदा आहे? तर आईला कदाचित जर जास्त उलट्या होत असतील किंवा कडक डोळे असतील, तर त्यावेळेला आपल्याला तिला योग्य तो इलाज करता येईल. त्यामुळे मला वाटतं NFHS 6 हा जो अहवाल आहे हा फारच आशादायक आहे.
1: निश्चितच मॅडम. ह्याला जोडूनच आणखी एक प्रश्न आहे की आपल्याकडे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण अगदी 90% वर गेले, मात्र यंदाच्या अहवालामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण मात्र थोडं 61%-58% घसरलं आहे. तुमच्या मते ह्यामागची काय कारण असू शकतात?
0: आपल्याकडे जशा 2 व्यवस्था आहेत, एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि दुसरी आपण जी म्हणतो ती प्रायव्हेट सिस्टीम. आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर आता आपल्या लक्षात आले आहे की आपली जी सार्वजनिक आरोग्य सेवा, तिथे लोकांचं जाण्याचं प्रमाण कमी झालंय. ह्याला 2 कारण असू शकतात. एक कारण असं असेल की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांना लवकर ट्रीटमेंट मिळते, कदाचित तिथे तपासण्या जास्त होतात, त्या सगळ्या कारणांमुळे. किंवा रुग्णांची पैसे देऊन सेवा घेण्याची क्षमता वाढली असेल असं वाटतं. ह्याच्या उलट जर आपण अतिशय चिंता करण्यासारखं कारण जर म्हणलो, तर तो असं की सार्वजनिक आरोग्य सेवा लोकांना मिळत नाहीयेत, किंवा तिथे औषधं मिळत नाहीयेत, किंवा काय इन्व्हेस्टिगेशन तपासण्या वेळेवर झाल्या नाहीत, तर ही मला वाटतं मोठी चिंताजनक बाब आहे. आणि सगळ्यात पहिल्या ह्याच्यासाठी आपण असं केलं पाहिजे की सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये भरपूर डॉक्टर्स, भरपूर नर्सेस आणि भरपूर आरोग्य कर्मचारी उपलब्ध पाहिजेत. लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे. आणि या सगळ्यासाठी मनुष्यबळ आणि अर्थातच आर्थिक बळ दोन्ही पाहिजे, तरच आपला विकास चांगला होईल असं म्हणायला पाहिजे.
1: नक्कीच मॅडम. या अहवालानुसार असं दिसतंय की भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 वरच स्थिरावला आहे. म्हणजे गेल्या NFHS 5 मध्ये पण तेवढाच होता, आताही तो तेवढाच आहे. आणि लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी साधारण जी एक आवश्यक पातळी म्हटली जाते 2.1, त्यापेक्षा सुद्धा तो कमी आहे. ह्यामागची कारण मीमांसा आणि ह्याचे पुढचे परिणाम याबद्दल काही थोडक्यात सांगता येईल का?
0: 2.1 हा खरा आकडा असतो, त्याच्यावर आपली लोकसंख्या स्थिर राहते. पण मी असा विचार करीन, आपल्याकडे आता खायला तोंड फार आणि पैसे कमी, त्यामुळे लोकांमध्ये खूप जागृती झाली आहे. शहरांमध्ये तर 2 वर आपल्याला मुलं दिसण्याची संख्या जवळजवळ नाहीच आहे आता, आणि इवन खेड्यामध्ये सुद्धा ती कमी आहे. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. आणि याचं कारण अर्थातच एक कारण आहे की स्त्रिया आता शिक्षण घ्यायला लागल्या आहेत, त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्व कळायला लागलंय. त्यामुळे मला वाटतं की हे कुटुंब नियोजन जे सध्या चाललेलं आहे, माझं हे असं वैयक्तिक मत आहे की या पुढच्या 5 वर्षात आपल्याला हा दर आहे असाच ठेवला तरी चालेल. पुढच्या 5 वर्षानंतर आपण पुन्हा आढावा घेऊ जेव्हा, तेव्हा आपल्याला कदाचित बघता येईल की तो काय कमी जास्त हवा का नको.
1: बालकांचं लसीकरणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालीच आहे. विशेषतः रोटा व्हायरसचं जे लसीकरण आहे त्याच्यात मोठी वाढ, म्हणजे गोवरचं लसीकरण सुद्धा वाढलेलं आहे. ह्याबाबत काय सांगू शकाल आपण?

0: मला असं वाटतं की एक संशोधन जगामध्ये सगळ्यात चांगलं जर झालं असेल तर ते बालकांचं लसीकरण म्हणजे वॅक्सिन्स याचा जो शोध लागलेला आहे ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणेन फक्त रोटा आणि गोवर ह्या दोनच लसींबद्दल बोलायला नको, आपल्याला सगळ्या लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं पाहिजे. जसं बीसीजी घ्या, बीसीजी आपला जमतम आहे तेवढंच राहिलेलं आहे, किंवा पोलिओ घ्या, किंवा त्रिगुणी लस आता जी आपली पाचगुणी झालेली आहे. ह्या सगळ्या लसीकरणांचं प्रमाण चांगलं वाढलंच पाहिजे. आपल्याला थोडंफार वाढलेलं दिसतंय, पण मला जास्त काळजी गोवराची आहे. कारण आपल्याला दिसलेलं आहे की हे प्रमाण जरी कमी जास्त झालेलं असलं तरी ते खूप वाढायला पाहिजे, तरच आपल्याकडे गोवराचं आपल्याला जवळजवळ निर्मूलन करता येईल. आणि रोटा व्हायरस बद्दल देखील मी म्हणेन की त्याचं प्रमाण वाढलेलं ही चांगली गोष्ट आहे, कारण रोटा व्हायरसमुळे जो डायरिया म्हणजे जे जुलाब होतात ते कमी झालेले आहेत. तरी पण माझ्या मते लसीकरणाचं प्रमाण अजून आपल्याला हवं तसं म्हणजे 95% वर, आणि ते सुद्धा सर्व लसींचं योग्य तऱ्हेने वाढून आपली लहान मुलं सगळी या सर्व आजारांपासून आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
1: तुम्ही आताच कुपोषणाचा उल्लेख केला, तर आपल्या NEP6 मध्ये तीव्र कुपोषण असेल बालकांमधलं किंवा वाढ खुंटणे असेल त्याला आपण स्टनिंग म्हणतो, याचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु एकंदर कुपोषणाचं प्रमाण 19.3% 19% झाले आहे. म्हणजे एकंदर कुपोषणाचा विचार करता ते फारसं कमी झालेलं नाही असं आकडेवारीमधून दिसतंय. ह्या दोन्ही बाबींमधली कारणं काही स्पष्ट करता येतील या?
0: बालकांना कुपोषण का होतं? कारण त्यांना पहिल्यांदा पहिल्या 6 महिन्यात जे आपण म्हणतोय की स्तनपान मिळायला पाहिजे आणि निव्वळ स्तनपान 6 महिने आणि लवकर सुरू करायचं जन्मानंतर पहिल्या तासामध्येच, तर हे बाळांना मिळायलाच पाहिजे. त्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय. म्हणजे हे कदाचित अज्ञानामुळे असेल किंवा पैसे नसतील म्हणून असेल किंवा बालकांना सारखे सारखे जुलाब होत असतील. आणि हे तर आपल्याला दिसतंय की NEP6 मध्ये कदाचित जुलाबांचं प्रमाण किंवा सर्दी खोकला होण्याचं प्रमाण काय फारसं कमी झालेलं नाहीये. तर हे सगळं कमी न होता बाळाचं स्टंटिंग कसं काय सुधारेल बरं? आणि स्टंटिंग कशामुळे होतं, खुजेपणा कशामुळे येतो, तर हा क्रॉनिक आजार असतो. म्हणजे खूप दिवस चाललेला आहे हा आजार, किंवा त्या बाळाला सारखे जुलाब होत आहेत, किंवा सारखं पोषण त्याला मिळत नाहीये, तेव्हा त्या बाळांना खुजेपणा येतो. त्यामुळे मला वाटतं ह्याच्याबद्दल आपण खूप विचार करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, आईचं दूध मिळण्याचं प्रमाण 80% वर, म्हणजे मला तर वाटतं 6 महिने आईचं दूध मिळण्याबद्दल आपण एक मोठी जनजागृतीच केली पाहिजे. आणि तसंच पूरक आहार चांगल्या तऱ्हेने दिला पाहिजे, तर आपण कुपोषणावरती मात करू शकू.
1: NEP6 अहवाला तंबाखू आणि मद्यपान महिलांमध्ये हे दोन्हींचं सेवनाचं प्रमाण घट झाल्याचे दिसते. पुरुषांमध्ये सुद्धा तंबाखूच्या सेवनामध्ये घट झालेली आहे, अर्थात ही अगदी थोडकीच आहे, परंतु पुरुषांच्या मद्य सेवनामध्ये मात्र निश्चित वाढ झाल्याचं आकडेवारीत दिसतंय. तर ह्या दोन्हींचा काय एकंदर आपल्याला सांगता येईल?
0: आपल्याला मद्यपानाचे तोटे देखील माहिती आहेत, तंबाखू सेवनाचे तोटे देखील माहिती आहेत. निरनिराळ्या रोगांना आमंत्रणच असतं. काहीही म्हणलं तरी लिव्हरचे आजार होऊ शकतात, अनेक आजार होऊ शकतात तंबाखूच्या सेवनाने. आपल्याला माहिती आहे कॅन्सर सारखे आजार आणि अनेक आजार जर टाळायचे असले तर आपल्याला ह्याच्याबद्दल जनजागृती खूप केली पाहिजे असं मला वाटतं. मला शेवटी तुला असं सांगावं असं वाटतंय की विकास विकास म्हणजे तरी काय आहे? तर हे सगळं आरोग्य शिक्षण म्हणजे आरोग्य शिक्षण आणि शाळेमधलं शिक्षण या तिन्ही गोष्टींवरतीच माणसाचा विकास, सार्वभौम विकास जर आपल्याला व्हायला हवा असेल तर या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप जरुरीच आहे. आणि मला वाटतं की NEP6 च्या ह्या डेटामधून आपल्याला हीच माहिती मिळालेली आहे की काही गोष्टी चांगल्या झाल्या असल्या तरी काही गोष्टी एवढ्या चांगल्या नाही आहेत. आणि विशेष करून बालकांमधलं कुपोषण आणि बालकांना आईचं दूध मिळणं योग्य वेळेला आणि घन आहार योग्य मिळणं याच्याबद्दल आपण फारशी प्रगती केलेली नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं या अजून धोक्याच्या घंटा आहेत आणि आपण वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: निश्चितच मृद्रताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला एवढ्या चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी स्पष्ट करून आपल्या श्रोत्यांना समजावून सांगितल्या, त्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, NEP6 च्या 2023-24 च्या अहवालाचं सर्वेक्षण 2 टप्प्यात

टप्प्यात पार पडलं. पहिला टप्पा मे 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राबवण्यात आला. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये देशभरातल्या सुमारे 6,79,000 कुटुंब, 7,16,000 महिला आणि 1,977 पुरुषांकडून ही माहिती संकलित केली आहे. यावर्षीच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार देशाच्या आरोग्य विकास निर्देशांकांमध्ये मातेचं आरोग्य, संस्थात्मक प्रसूती, बालकांचं लसीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये निश्चितच प्रगती झालेली आहे. कुटुंबाच्या आरोग्यासोबतच डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहार आणि बचत गटांची माहिती या अहवालात पहिल्यांदाच नोंद केलेली आहे. या अहवालाचा पहिला टप्पा जाहीर झाला असून पुढच्या टप्प्यात आणखीन काही आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि मुलाखत शैलजा तिवले आणि निवेदन अभय धुमाळ.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण ऐकणार आहोत रेशीम बाल कीटक संगोपन याविषयी विशाल सिंग राजपूत यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 91%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी

0: हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 94%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 81%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 76 ते 80%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: अरे सुन तो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ? अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी. कार्यक्रमात आता जाऊया पुढे आणि आजच्या किसान वाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये रेशीम बाल कीटक संगोपन याविषयी विशाल सिंग राजपूत यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: सर मला सांगा की जर तुम्ही 100 अंडी पुंज घेणार आहात आणि त्यांच्या 10 दिवसांच्या तयार लहानाळ्या करून देणार आहात तर याच्यामध्ये ते अंडी पुंज तुम्हाला कितीला मिळतात आणि तुमच्या इथे अंडी पुंज आल्यापासून आळ्या बाहेर पडेपर्यंत साधारण तुम्हाला खर्च किती येतो आणि नफा याच्यामध्ये किती राहू शकतो?
2: आपल्या महाराष्ट्र शासनाचं जे अंडी पुंज निर्मिती केंद्र गडिंगला जेथे आहे तिथं 100 अंडी पुंजाला 700 रुपये घेतलं जातं आणि अंड्याचे खर्च प्लस औषध काही फवारणी घ्यावं लागतात पावडर वगैरे असतात प्लस मजुरी पाला कटिंग करणे हे म्हणजे 75% खर्च होऊन 25% नफा राहतो.
1: आणि ते शेतकऱ्यांना सुद्धा परवडतं, नुकसानीच्या दृष्टीने त्यांचे पैसे वाचू शकतात त्याच्यामध्ये. ह्या लहान अळ्यांची काळजी तुम्ही जेव्हा घेत असता तेव्हा तुम्ही म्हणालात औषध फवारणी वगैरे करायला लागते किंवा त्यांना औषधं टाकावी लागतात, तर या लहान कीटकांच्या मध्ये कोणते आजार येऊ शकतात आणि तिथं काय आपण लक्ष ठेवणं आवश्यक असतं?
2: एकूणच लहान अवस्थेतच रोग होऊ शकतात असं काही नाही मॅडम. पूर्ण आपल्या कोशावर आळी जाऊपर्यंत त्यांना 3 ते 4 आजार आहेत. म्हणजे एक पेब्रिन आहे, पेब्रिन हे अंड्यातून येऊ शकतं आजार. त्यात काही शेतकऱ्यांचं चुकी असल्यामुळे होत आहे असं काही नाही, ते अंड्यातूनच आलेलं असते. त्यात मग शेतकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रासरी होऊ शकते, पेब्रिन आणि फ्लॅचरी आणि मस्कार्डिन असे 3-4 रोग आहेत. मग त्यात काळजी काय घ्यायची असते, पण आपल्या बॅच गेल्यानंतर निर्जंतुकीकरण होणं सगळ्यात खूप महत्वाचं असते. परत आळी शेडवर आणताना त्याच्या आधी एकदा निर्जंतुकीकरण होणं खूप महत्वाचं असते. परत ते रोग होऊ नये म्हणून सुरुवातीलाच काळजी घेणं हा एकच उपाय आहे. एकदा रोग झाल्यानंतर त्याला काही नंतर पर्याय नाही आहे. हा उपचार नसते नंतर. त्यात आपला पाला व्यवस्थित पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा चांगल्या प्रतीचा पाला असेल तर आळींना कोणताही रोग शक्यतो होत नाही. रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे प्लॉटला. तणनाशक वापरता येत नाही ह्या तृतीयबागेमध्ये. पारंपरिक पद्धतीने बांगलण वगैरे करूनच तणाचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि पाल्याला शक्यतो सेंद्रिय हे किंवा शेणखत अशा पद्धतीनं जर पाल्याचं मेंटेन ठेवलं तर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. ग्रासरी आजार असा आहे की टेम्परेचर जरी प्रमाणापेक्षा जास्त झालं किंवा कमी झालं तरी होऊ शकते. आणि मस्कार्डिन आहे तो पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो होतो, म्हणजे आर्द्रता जास्त झाल्यामुळे हा आजार होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये त्याचं हे कमी असते. परत तसेच उजी मासी म्हणून एक आहे, ते पण आपल्या आळींना अटॅक करू शकते. ते थंडीच्या दिवसात त्याचं हे जास्त असते. उजी मासी म्हणजे ते एक मासी असते, ते आपल्या रेग्युलर नेहमीच्या मासीपेक्षा थोडीशी आकाराने मोठी असते. ती येऊन आळीवर अंडी घालते आणि ते अंडी घालून त्या आळीचं जे जीवनक्रम असते त्या रेशीम आळीवर प्रभाव असते. ती उजी माशी आपल्या आळीवर अंडी घातली की ते स्वतः हे होते पण रेशीम आळी मरते. ते मरून त्याचं हे होते. मग ते थंडीच्या दिवसात त्याचं प्रमाण जास्त असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतला मच्छरदाणीचा वगैरे वापर करून त्याचा बंदोबस्त करावा लागतो.
1: ज्या वेळेला एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेला नुकसान किती प्रमाणात होत असतं त्याचं का?

0: बरेच कोश खराब होतात किंवा त्यातलं काही पर्सेंटेज बाबा आपल्याला कोश निर्मिती होते किंवा कोशांची क्वालिटी खराब होते, काय नेमकं होतं याच्यामध्ये?
1: उत्पादनात थोडस घट होऊ शकते, आपलं ह्याच्यावर किती प्रमाण त्याचं अटॅक झालेलं आहे त्या ह्याच्यावर अवलंबून असते. आपण जर वेळोवेळी लगेचच काळजी घेतली की ते आजार तिथल्या तिथं थांबवता येते, त्यासाठी चुन्याचा वापर जास्त करावा लागतो, काही औषधाचे फवारणे आहेत ते वेळोवेळी घ्यावं लागतं, ह्याची जर दक्षता घेतली तर आपला होणारा नुकसान टाळू शकतो.
0: सर, तुम्ही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करत आहात, पण शेतकरी महिलांचं प्रमाण या व्यवसायामध्ये नेमकं किती असतं?
1: हो, महिलांचंही योगदान खूप मोठं आहे. सध्या आपल्या जिल्ह्यातील महिला तरी एवढ्या म्हणजे ह्या उद्योगाकडे हे आहेत की पुरुष माणसांचं कसं इतर बाहेरील कामं लागतात, शेतीतील कामं लागतात, परत मार्केटिंगचं ह्याचं त्याचं, ह्या कामासाठी पुरुष माणूस बाहेर हे करावं लागतं, त्यावेळी महिलांनी हा खूप छान पद्धतीनं घरी आपल्या घरचाच व्यवसाय असल्यामुळे घरी राहून चांगल्या पद्धतीनं संगोपन करू शकतात. आणि त्यात महिलांना कसं आपल्या लहान मुलांना वगैरे सांभाळून हे असतं, त्या पद्धतीनं लहान बाळासारखं त्यांनी ह्या अळींना जोपासन करून चांगल्या पद्धतीनं उत्पन्न ते घेऊ शकतात. तसेच आता आमच्या या उद्योगामध्ये आता मी 1999 पासून हा उद्योग चालू केला, त्याच्यानंतर 7-8 वर्षानंतर माझं लग्न झालं, 2008 साली आमचं लग्न झालं, तर त्यावेळेपासून आमच्या सौभाग्यवती माझ्या या का उद्योगामध्ये मोलाचं सहकार्य त्यांचं हे लाभतं. मला चौकी देण्यासाठी म्हणा किंवा अंडी आणण्यासाठी बाहेर फिरावं लागतं, त्यावेळी आमच्या सौभाग्यवतीने हा उद्योग जबाबदारीने पार पाडतात. या उद्योगासाठी जसं रॉ मटेरियलचं जे मेन हे आहे ते अळींना खाण्यासाठी जो पाला लागतो ते तुती, तुती जर आपल्या शेतात चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल तर हा व्यवसाय चांगला होऊ शकतो. तसंच तुती नाव जसं पाल्याचं आहे तसं तू आणि ती हे दोघं मिळून जरी हा उद्योग केला ना तरी ते अतिउत्तम प्रकारे उत्पादन होऊ शकतं. तू आणि ती याची साथ पाहिजे,
0: म्हणजे आपल्या कुटुंबाची साथ असेल तर आपल्याला हा उद्योग करणं फायदेशीर ठरतं
1: आणि घरातील सगळेच माणसं या उद्योगासाठी हातभार लावू शकतात. आमची फॅमिली आहे, तसेच माझी कन्या मुलगा लहान आहे तरी सुद्धा ते काम करू शकतात. आई आहे, आईना सुद्धा जास्त हे होत नाही पण बसून काम करतात ते, पाला तोडणे, कटिंग करणे, असं सगळे कुटुंब ह्यामध्ये काम करू शकते वेळ काढून.
0: या उद्योगामध्ये जर काही शेतकरी येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
1: खूप चांगला उद्योग आहे. इतर जे आता सध्या सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी हा उद्योग करायला काही अडचण नाही. 1 एकर जर आपल्याकडे शेती असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तर अर्धा अर्धा एकरचे असे 2 प्लॉट करून दर महिन्याला बॅच घेऊ शकतोय. म्हणजे एकदा पाला कटिंग झाल्यानंतर परत फुटवा येऊन ते परत बॅच घेण्यासाठी 45 दिवस लागतात. असे अर्धा अर्धा एकरचे 2 जर प्लॉट केले तर 1 बॅच संपायला परत दुसऱ्या महिन्यात दुसरी बॅच घेऊ शकतोय. आणि खरोखरच सुशिक्षित बेकारांनी नोकरीच्या शोधात हे करण्यापेक्षा आपण एक स्वतःचा उद्योग केलेला चांगला आहे.
0: हा उद्योग करत असताना किती मनुष्यबळाची गरज असते?
1: 100 अंडीपुंजाचे संगोपन करण्यासाठी 2 व्यक्ती पुरेसे आहेत. 2 व्यक्तींच्यावर फांदी पद्धत आल्यामुळे काम कमी झालेलं आहे. आता 100 अंडीपुंज उत्पन्न घेण्यासाठी पहिले 15 दिवस एका माणसावर होऊ शकते, शेवटचा 8 दिवस आणि एखादा माणूस येईल, 2 माणसांची गरज असते. शेवटच्या आठवड्यात पारा खायचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळी शेवटच्या आठवड्यात 2 माणसं लागतात.
0: तयार ज्यावेळेला रेशीम की कोश आपले होतात तर पूर्वीच्या तुलनेमध्ये आता त्यात कोशांना मार्केट कसं आहे?
1: पूर्वी मार्केट आमच्या महाराष्ट्रात सध्या तसं नव्हतं, इस्लामपूरला एक होता पण तो पण एवढा हे नव्हता. रामनगर म्हणून एक बेंगलोर जवळ सिटी आहे, तिथंच कोश खरेदी केंद्र आहे. आशिया खंडातील सगळ्यात मोठं कोश खरेदी केंद्र रामनगर येथे आहे. सगळ्या शेतकऱ्यांना तिथंच जावं लागत होतं. जवळजवळ कोल्हापूर पासून 700 किलोमीटर अंतर आहे, पण ते कोश वाहतुकीमध्ये वातावरणाचा परिणाम व्हायचा. पावसाळ्याचे दिवस असले तर कोश भिजून खराब व्हायचे, किंवा उन्हाळ्याचे दिवस असले तर ते वाऱ्यानं किंवा ह्याच्यानं हवा लागून कोशाचं वजन कमी व्हायचं. जवळजवळ 3-4 किलो वजन कमी झालं तरी 3-4 हजार रुपयाचा फरक पडायचा. आणि पूर्वी कसं रेट 1999 आम्ही चालू केलो त्यावेळी 40-50 रुपये

0: रेट होता. आता सध्या मार्केटमध्ये 800 ते 1000 रुपये किलोपर्यंत रेट गेलेला आहे. आणि मार्केट पण जवळ आहे. आता कोल्हापूरपासून जवळ 50 किलोमीटर अंतरामध्ये जवळ 5-6 रेलिंग सेंटर झालेले आहेत. एक चंदगडला आहे, परत आपल्या पन्हाळ्याला आहे, कर्नाटकात इथं संकेश्वर म्हणून आहे, तिथून 5-6 किलोमीटर अंतरावर तिथंही रेलिंग सेंटर आहे. गोकाक म्हणून 40-50 किलोमीटर अंतरावर आहे, तिथं 2-3 रेलिंग सेंटर आहे. त्यामुळे आता कोष विक्री करायला सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळचं मार्केट मिळालेलं आहे.
1: एखाद्या व्यक्तीला रेशीम कीटक संगोपन केंद्र सुरू करायचं आहे आणि त्याच्या अगोदर एखादा उद्योग सुरू करत असताना आपण त्याची माहिती घेत असतो, तर तुमच्याकडे अशी माहिती देण्याची काही व्यवस्था आहे का, किंवा तुमच्या केंद्राला भेट देऊन अशी माहिती आपण घेऊ शकतो का?
0: हो, संपूर्ण माहिती केंद्रावर दिली जाईल. आणि आता बरेचसे आपल्याकडे जिल्ह्यातील युनिव्हर्सिटीचे किंवा बाहेर ॲग्रिकल्चरचे जे जे स्टुडंट आहेत ते वरचेवर महिन्यातून एकदा आपल्या केंद्राला व्हिजिट देत असतात. परत बाहेरचे केंद्रीय ह्याचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनीही वरचेवर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, व्हिजिट देतात, चेकिंगसाठी येत असतात. ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी केंद्राशी संपर्क साधावा.
1: सर, मला सांगा की एखाद्या शेतकऱ्याला जर हा व्यवसाय नवीन सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी शासनाकडून काही अनुदान उपलब्ध होतं का?
0: हो, दरवर्षी वर्षातून 1 महिना अभियान राबवलं जातं शासनामार्फत. त्यावेळी शासनाकडे त्याचं फॉर्म भरून नाव नोंदणी केलं जातं. त्याच्यानंतर जूनमध्ये लागवड केल्यानंतर त्या प्रोसिजरचं हे चालू होते. त्यात दोन हे आहेत शासनाच्या. एका गावामध्ये वैयक्तिक जर लागवड वगैरे करायची असेल तर शिल्क सामग्री म्हणून हे आहे, त्याचा लाभ घेऊ शकताय. किंवा ग्रुपनं जर करायचं असेल, एका गावात जर 7-8 शेतकरी मिळून रेशीम शेती करायचं ठरवलं तर त्यांना ते मनरेगाच्या स्कीम मधून 1 एकर जर लागवड केली तर 4 ते 4.25 लाखापर्यंत अनुदान आहे. त्यात तुमचं शेड बांधणीसाठी खर्च असेल, तुती लागवडीसाठी असेल, त्याला लागणारे मजुरी, आपलं पाणी सिंचनची सुविधा, ह्यासाठी शासनानं 100% अनुदान दिलं जातं. 4 ते 4.25 लाखापर्यंत अनुदान आहे. हे 100% गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकतं.
1: तर या अनुदानाचा लाभ घेऊन जर आपण हा उद्योग सुरू केला तर आपल्याला तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. सर, जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना हे सांगा की जर आपल्याला रेशीम उद्योग सुरू करायचा असेल किंवा आपला उद्योग सुरू असेल तर त्यांना तुमच्याकडून आळ्या घ्यायच्या असतील तर त्यांनी तुमच्याकडे संपर्क कसा करावा?
0: जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर येथे शाहूपुरी पहिली गल्लीत ऑफिस आहे. तिथंही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अंडीपूज निर्मिती केंद्र गडिंग्लज इथे संपर्क करू शकता. किंवा आम्ही वैष्णवी बाल कीटक संगोपन केंद्र बसर्गे येथे आहे, तिथे येऊन सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तरी सर्व आपल्याकडून मिळू शकतं. आणि आम्ही चक्की पुरवठा केल्यानंतर पूर्ण कोष तयार होऊपर्यंत शेतकऱ्यांना जी जी माहिती लागते ती सगळी व्यवस्थित देतो. कोष विक्री करूपर्यंतच मार्गदर्शन आपल्या वैष्णवी बाल कीटक संगोपन केंद्रामार्फत केलं जातं.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि रेशीम बाल कीटक संगोपन केंद्र याच्याविषयी जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले आभार.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये रेशीम बाल कीटक संगोपन याविषयी विशाल सिंग रजपूत यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसान वाणी निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

श्रोते हो, आताच आपण बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत ऐकलं. गीत गायलं होतं पामेला जैन यांनी. गीतकार होते मदन पाल आणि संगीतकार होते अर्बन चॅटर्जी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचं नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी. वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. महाराष्ट्रात भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झाली. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं.
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को एनसीडीसी के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर लाभ मिलेगा. साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है.
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची आज मंजुरी मिळाली. राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर झालं. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपवून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता. दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या लोकसभेत या संदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून आज सकाळी संसदेच्या आवारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला. नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले.
2: राहुल गांधीजी

0: कई दिनों से गृह मंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में। अब जब सरकार तैयार है, गृह मंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं। मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है।
1: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वाक्षरी केली। या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो। तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते। देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे। त्यात 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरने वाढलं आहे। श्री अन्न अर्थात भरड धान्याखाली 168 लाख हेक्टर जमीन असून 106 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस तर 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड झाली आहे। उसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रात आहे। राज्यात भूसंपादन पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला। हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला। मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी केला गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे। नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बँका एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा तयार करत असताना त्यांच्यावर अर्थपूर्ण मानवी देखरेख असायला हवी असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज नोंदवलं। मुंबईत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते। एखाद्या चुकीसाठी तंत्रज्ञानाला जबाबदार ठरवणं रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह नाही असंही ते म्हणाले। बँका ग्राहकांना देत असलेली सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मानवी क्षमतांची जागा घेण्यासाठी नाही असं त्यांनी बँकांना सुचवलं। पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.4% राहील असा अंदाज फिच रेटिंग या जागतिक मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे। ऊर्जा पुरवठ्यावर संकट आलं तरीही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे। गेल्या सलग 3 वर्षांच्या तुलनेत हा दर कमी असला तरी तो भारताला मिळालेल्या BBB मानांकन वर्गातल्या इतर अर्थव्यवस्थांच्या सरासरी दराच्या तिप्पट आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करायचा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेनं आज एकमतानं संमत केला। राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ अरुण राज यांनी हा प्रस्ताव मांडला। नीट परीक्षा यंत्रणा रद्द करून 12वीतल्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश द्यावा असं ते म्हणाले। झारखंड सरकारनं आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत। भरती परीक्षा पद्धतीत आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी असल्याचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले। भाजपा या आंदोलकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी आज केला। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आमंत्रित केलं आहे। दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्टेमिस कराराअंतर्गत नासाने हे आमंत्रण दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। भारत अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कृती दलाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्टला इस्रोच्या बंगळुरू इथल्या

मुख्यालयात पार पडली त्यासाठी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते. पश्चिम कोलंबियातली 10-12 शहरं आणि गावांमध्ये काल झालेल्या तीव्रतेच्या भूकंपामुळे 250+ जास्त लोक दगावले तर 3,000+ अधिक लोक बेपत्ता झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तिथे आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. काली, परेरा, चोको आणि मनीझालेस इथल्या महापौर आणि गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये किमान 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1,600 इमारतींचं नुकसान झाल्याचं किंवा त्या कोसळल्याचं वृत्त आहे. सिरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना त्यांच्या सिरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या

सरकारी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या असद यांची सत्ता 1.5 वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रथमच असा निकाल दिला गेला आहे. असद आणि त्यांचे निकटवर्तीय सध्या रशियात असून त्यांना सिरियात परत पाठवण्याची मागणी सिरियाच्या नवीन सरकारने केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या रुस्टेनबर्ग शहराजवळ एका बंद पडलेल्या खाणीत किमान 14 कामगारांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अनेक जण जखमी झाले आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचे नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी. वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, 1000 लोक बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. रावसाहेब खर्जे आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकसंगीत.

0: शंकराच्या पूजेला शंकराच्या पूजेला
1: शंकराच्या पूजेला शंकराच्या पूजेला
0: पूजती न करू ना शंकर त्याचा

0: ಯವನ ಕೂಡಿ ಬಾಯಿದವನರಿಯನು ಕಾದ್ಯವಾಯಿನ
1: ಯವನ ಕೂಡಿ ಬಾಯಿದವರೇನು ಕಾದ್ಯವಾಯಿನ
0: ಜಾನಿ ಆಲಿ ಬರಾಲವನರಿಯನು ಕಾದ್ಯವಾಯಿ ಜಿಯ
1: ಜಾನಿ ಆಲಿ ಬರಾಲವರೇನು ಕಾದ್ಯವಾಯಿ
0: ತಾರುಣಿಯ ವೈಕಿ ವರಿಯನು ಕಾದ್ಯವಾಯಿ ಸ
1: ತಾರುಣಿಯ ವೈಕಿ ವರಿಯನು ಕಾದ್ಯವಾಯಿ ಸ
0: ಋಷಿಯಾಲ ಬಗೂನ ಋಷಿಯಾಲ ಬಗೂನ तर तेवढ्या वेळेत मात्र
2: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
2: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला
2: काय बरं
0: महाराज
2: काय झालं
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाळीला
2: काय आला
0: आणि तो जबूदागणी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला
2: दृष्टीनं बघितलं रेणुकाने त्या वेळेला
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबूदागणी ऋषीकडं
2: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र घडा उचली ना बरं का
2: म्हणून सुद्धा हात मार

0: हे स्वतः रेणुकानो
1: स्वतः बोलू ती ऋषीला जपदांगणीला
0: हाक मारली
1: आणि मग
0: ते ऋषी मात्र धावत पडत रेणुकाच्या आजवळ
1: जायला बरका
0: आणि स्वतः रेणुका लागली ती बोलायला
1: काही लागली ती बोलायला
0: अहो ऋषी महाराज
1: झालं काय
0: हे घडा नेहमीप्रमाणे मला उचलू ना तेवढा घडा उचलू लागा माझ्यावर ती फार उपकार होतील
1: एवढा म्हणता ना त्या वेळेला
0: स्वतः जपू लागली ऋषी काय बोलतो रेणुकाला
1: काही लागलं होता बोलायला
0: बाई
1: झालं काय
0: जर मला वचन दिलं तर मग मात्र तुला घडा
1: उचलू लागेल बर का
0: मग रेणुकानं मागचा पुढचा न विचार करता
1: स्वतः त्या जपदांगली ऋषीला
0: महाराजा
1: काही केला
0: वचन

0: तर मात्र
1: काही बरा
0: स्वतः जबुदारने रुची न मात्र
1: स्वतः घडा उचलून दिल्या बरोबर
0: रेणुका कोण वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरा शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सभेला आणि कैलासगिरीला
1: आणि जाऊन सिना
0: आपल्या मापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला स्वतः रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झालं
0: नेहमी प्रमाणे तू सेवीला लवकर पूजीला येते ना आज उशीर धोण्याची कारण कोणची
1: असू सुद्धा बोला देव शंकर लागला आपल्या लेकीला
0: तेव्हा बाबा
1: काय झालं
0: हे रंकारी

0: एका म्हातारा बरं जा ऋषी
1: आहे बरं का
0: तुम्ही नेत्रानं पाहिल्या बरोबर
1: जर दृष्टी त्याच्याकडे गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली नाट
1: म्हणून कृतना ऋषीकडून तू घडा उचलून घेतला
0: हाक मारलीने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषीनं माझ्याकडून वचन घेतलं आहे
1: कोणतं बरा
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषीन वर मागून घेतलं आहे
1: वचन दिले मला वचन मागून घेतलं
0: तेव्हा शंकराने विचार केला जे तुला हवे हवे ते पाहिजे मिळाले बर का
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला
0: रेणुका तया बाईला रेणुका तया बाईला रेणुका तया

0: आणि देवदागणे ऋषीच लग्न
1: रंकाळी तळ्यावरती लग्न लावून दिला
0: आणि निघून गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतः देवदागणी पासून स्वतः पुरी नुकीला
1: पोटी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला तारा
1: काय बरं
0: महाराज स्वतः काय चमत्कार झाली एके दिवशी मात्र
1: काय बरं
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला
0: आणि शिकार खेळण्याकरिता शिकार

0: सुने आजा के साथिया
1: सुने आजा के साथिया सुने आजा के साथिया
0: गुलाबी ते रंगा दिया गुलाबी ते रंगा दिया
1: गुलाबी ते रंगा दिया गुलाबी ते रंगा दिया
0: राजा यान बगुने हो राजा यान बगुने
1: राजा यान बगुने वाला राजा यान बगुने
0: मात
2: कई बरो
0: अच्छा वीरा
2: कई बरो
0: अरंकारी तड़ियाला मात्र नेत्रण पाह महाराजा
2: काय बर
0: सोतार नेत्र दीपत होती जपदाग्ने ऋषीची
2: आणि
0: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
2: म्हणून काय केलं त्या वेळेला
0: इकडे तिकडे पाहिलं तर तू माता राज्य भूदाग्ने ऋषी मात्र
2: दृष्टी पडल्या बरोबर
0: महाराजा
2: काय झालं
0: तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत
1: तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत
0: एवढ्या बाबा घेऊ वेळ होत अशा बाबा घेऊ नाही भात भाच्या भान घेऊ काढून ऋषीच्या अकंठ नियम घेऊ धरून

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:10 मंथन आणि 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 9:45 समाचार संध्या.

आताच आपण संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:06 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश बापट यांचं गायन राग भोगी. त्यांना तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची, हार्मोनियम साथ आहे जयंत फडके यांची, मध्यलय झपतालात आणि द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे, मध्यलय ख्यालाचे बोल आहेत कुंडल की छलकारी न्यारी आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत सुघर चतुर अलबेली. ऐकूया पंडित सुरेश बापट यांचं गायन राग अभोगी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित सुरेश बापट यांचं गायन ऐकलत. राग होता अभोगी. त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ होती जयंत फडके यांची. मध्यलयगत झपतालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य रंगनभांचे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहोत आकाशवाणी नभोनाट्य लेखन स्पर्धा 1992 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त नभोनाट्य रंगनभाचे. लेखक अनंत मनोहर. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर रंगनभाचे.
2: अहो रॉंग नंबर असेल. ती पाहतो 3 कशाला फोन करेल.
3: हॅलो.
4: हॅलो, मी अंजू बोलते पप्पा. हाय पप्पा.
3: हाय अंजू. अगं एक्सटेन्शन घे, अंजूचा फोन आहे.
4: पप्पा, यू आर 6'1". तुम्ही 5'2" वगैरे असता ना किंवा मम्मी एवढे 5' वगैरे, तर पप्पा मी तुम्हाला लो पप्पा म्हंटल असत. पप्पा, हा पेगीचा कालचा जोक.
3: गुड जोक. आज्ञा, कशी आहेस तू?
4: मजेत.
3: नाही, परवा तुला शिंक आली होती, आवाजही जरा थकल्यासारखा वाटत होता.
4: तरी अंजू, मी तुझ्या पप्पांना सांगत होते की फोनला बाम चोळा आणि गरम कपड्यात गुंडाळून ठेवा, म्हणजे तिकडे तुझी सर्दी बरी होईल.
3: काय ते बाळा, अगं आता पहाटेचे 3 वाजतात अंजू. एनी प्रॉब्लेम?

0: पहाटेचे 3? पप्पा संध्याकाळचे 5 वाजलेत आता. म्हणजे फ्लोरिडात म्हणतीये मी.
1: ओके ओके ओके. एनिथिंग न्यू? एनी न्यूज
0: पप्पा? आज कॅम्पसवर ना एक अगदी ओरिजिनल जोक ऐकला. या फॉलला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या नव्या कोकराचं स्वागत करताना ना इथले एक प्रोफेसर मिश्किलपणाने म्हणाले, या कोर्सला प्रवेश मिळणं कठीण असतं आणि तो पूर्ण करणं तर त्याहूनही कठीण असतं. म्हणून तर प्रसिद्ध नाटककार शेक्सपियरही गोंधळला. एका नाटकात त्याचा नायक स्वतःशी पुटपुटत विचारतो, टू बी ऑर नॉट टू बी इज अ क्वेश्चन. ओके पप्पा.
2: झालं लेकीचं कौतुक करून विनोद सांगण्यासाठी अमेरिकेतून बेटी फोन करते आणि बाप खुश होतो. आता लगेच झोप आली असेल तुम्हाला.
1: हो अगं, वाजले किती पाहिलेस का या वेळी.
2: होय का, हा वेळ आहे आता. हे लवकर कळलं म्हणायचं. बसा इथे.
1: काय झालं?
2: आता मला असं सांगा, ती तर मूर्खच आहे पण तुम्हाला तुमच्या लेकीचं लग्न करायचंय की नाही? अहो आता 24 वर्षाची झाली ती. फ्लोरिडात जाऊन एमटेक करूनही वर्ष उलटलं.
1: हो
2: तिचं तिनं जुळवलं नसेल ना कुठे, किंवा कुठे तिचं मन तर गुंतलं नसेल ना?
1: अगं तसं असतं तर मला कळलं नसतं का. झऱ्यासारखं वाहतं आणि निर्मल आहे तिचं अंतःकरण. रागाचे, लोभाचे, दुःखाचे, निराशेचे त्यात इवले इवले कण झाले ना तर ते लख दिसतात.
2: होय हो, पण एक विसरता तुम्ही.
1: काय?
2: चूल बोळकी घेऊन खेळणाऱ्या इवल्या इवल्या मुली कायमच्या कधी तेवढ्याच राहतात का? झुळझुळ वाहणाऱ्या निर्झराचं सरितेत रूपांतर झालं ना की ती सरिता तिच्या सागराला भेटण्यासाठी कड्यावरून खाली झेपा घेत हजार हजार मैलही सुसाट वेगानं धावते ती.
1: अगं लहान आहे का ती अजून?
2: लहान आहे पण तसं तिला आणि जगालाही वाटायला हवं ना.
1: अगं पण
2: परवा क्लबात देसाईबाई पुन्हा सांगत होत्या पुतण्याबद्दल. त्याचा न्यूयॉर्कला मॅन सेबल मध्ये मेंटेनन्स इंजिनियर आहे तो. ग्रीन कार्ड 2 वर्षापूर्वीच मिळालंय.
1: असं का?
2: वय 27. देखणा नसला तरी दिसायला चांगला आहे. डाऊन टाऊन मध्ये फ्लॅट घेतलाय. फोन नंबरही दिलाय. मी म्हणते अंजू आणि मयूर देसाई यांनी तिथेच ओळख करून घ्यायला काय हरकत आहे? काय झालं हो? चेहरा असा का झाला एकदम?
1: दुष्ट आहेस तू.
2: आनंद, नुसता तिच्या लग्नाचा विषय कळला तरी केवढे कलबलून जाता हो तुम्ही. उद्या तिचं लग्न ठरलं तर तुमचं काय होईल या विचाराने पोटात गोळा येतो अगदी माझ्या.
1: अगं पण
2: आहो, ती माझी पण कोणीतरी आहेच ना. जन्म दिलाय मी तिला. तिच्यावरच्या 2 भावंडांची नाही का लग्न झाली, विजय आणि मधुरा.
1: ती मोठी झाली होती जया.
2: हो का? हे एकदा मधुरा समोर बोला. लग्नात मधुरा होती 22 वर्षाची आणि विजय 26 वर्षाचा.
1: हॅलो, आनंद नाटकर्णी.
3: गुड मॉर्निंग.
1: गुड मॉर्निंग.
3: माधव देसाई स्पीकिंग.
1: आय डोंट प्लेस यू सर.
3: आय मे बी रॉंग पण मिसेस देसाई म्हणत होत्या. मिसेस नाडकर्णीशी त्यांचं बोलणं झालंय फोनवर. से तुमची एखादी मुलगी स्टेट्स मध्ये आहे का?
1: आय एम सॉरी, आय मेड अ मिस्टेक. आता आठवलं, तुमचे चिरंजीव न्यूयॉर्कला असतात ना?
3: येस, यू आर राईट. मी आज त्याला फोन करणार आहे. मी तुमच्या कन्येबद्दल त्याच्याशी बोलून ठेवला.
1: नो प्रॉब्लेम, मी आता तिला फोन करतोय. मी न्यूयॉर्कचा फोन नंबर कळवतोय तिला.
3: त्याबरोबर आपणही एकमेकांना भेटूया. सॉर्ट ऑफ अ फॅमिली गॅदरिंग. ऑफकोर्स द प्लेजर वुड बी माइन.
1: थँक्यू मिस्टर देसाई. आपल्याला मी फोन करतो 2-3 दिवसात. जरूर भेटूया आपण.
3: ओके बाय.
1: ओके. हॅलो, अंजू देअर.
4: पेगी हियर. डू वी नो यू?
1: पेगी, मी पप्पा.
4: ओ गुड मॉर्निंग.
1: गुड मॉर्निंग.
4: अंजू बात घेते.
1: असं
4: मोमेंट प्लीज. अंजू, यू आर पा ऑन द फोन.
1: तिची प्रकृती बरी आहे ना? नो फीवर?
4: नो.
1: तू तिला हात लावून बघितलेस का? डीड शी टेक फूड?
4: या.
1: अगं सर्दी झाली की जेवायचं आळस करते ती. तिनं आईस्क्रीम जास्त खाल्लंय का?
4: नो पप्पा.
1: रात्री गार वाऱ्यात फिरली नाही ना? अभ्यास जास्त करते का ती? मेडिसिन घेतलं का? अगं ती डॉक्टरकडे गेली होती का? परस्पर केमिस्ट कडनं ड्रग घेतलाय तिनं. तिला इंडियाची फार आठवण येते का? इशी ओके, चेअरफुल.
4: जस्ट अ मिनिट अंजू.

0: द्या इकडे फोन, द्या इकडे.
1: अगं जय, पण
0: हॅलो अंजुना.
2: हो मामा.
0: हे बघ, न्यूयॉर्कचा एक नंबर लिहून घे.
2: हा सांग.
0: मयूर देसाई.
2: मयूर देसाई
0: 8824381381.
2: राईट.
0: वय 27, मे अँड सेबल कंपनीत मेंटेनन्स इंजिनियर. ग्रीन कार्ड होल्डर, मुंबईचा राहणार आहे. एक दोन दिवसात माझं सविस्तर पत्र तुझ्या हातात पडेल.
2: बर,
0: त्याला फोन करून भेट ठरव.
2: हो.
0: घ्या. आता तुमच्या खिशातल्या पैशानुसार बोला हवे तेवढे.
2: पप्पा हा काय प्रकार आहे?
1: अंजू बेटा, अगं मम्मीचं बरोबर आहे. इट्स हाय टाइम वी सी यू ऑफ. आणि तुझा जर एखादा खास चॉईस नसेल तर बाळा, याशिवाय काही दुसरा मार्ग आहे का? अंजू अगं, तुझा कोणी विशेष मित्र नाही का? नाही म्हणजे जिवलग मित्र ग?
2: हो हो आहे ना.
1: आहे? कुठं? गेन्सविलला?
2: इंडियात, मुंबईला. यू नो हिम पप्पा?
1: मी त्याला ओळखतो.
2: हो नो दायसेल पप्पा, तो मित्र तुम्ही काय.
0: ही हॅपन्स टू बी माय हजबंड.
3: पेगी काय झालं ग? ओ हाऊ आय एन्वी यू. केवढी भाग्यवान आहेस तू. माणूस दुसऱ्या माणसावर असं आणि एवढं प्रेम करू शकतो हे मला माहीतच नव्हतं. अंजू आम्ही लोक फार व्यवहारी आणि आत्मकेंद्रित आहोत. खरंच तुम्ही इंडियन्स का येता या देशात?
4: अनेक कारणं आहेत पेगी, त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे तुमचा देश इतरांना येऊन देतो. आजचा अमेरिका हा देश जगभरातून, विशेषतः प्रथम युरोप आणि नंतर आफ्रिका यातून आलेल्या लोकांनी घडवलाय. देर इज नो सच अ थिंग ॲज अ अमेरिकन.
3: डिड आय हर्ट यू? यु नो आम्ही म्हणे मूळचे सिसिलीतले. इथे अफार जमीन होती, प्रदेश मोकळा होता, आम्ही भुकेलेले होतो, पोट भरण्यासाठी आम्ही इथे आलो.
4: यू सेड इट. आम्ही येतो ते उच्च आणि अद्ययावत ज्ञान इथं मिळतं त्यासाठी, ते वापरण्याची संधी मिळते. ऑफकोर्स डॉलर्स मिळतात म्हणून, तेही एक कारण आहेच.
3: बट ॲट व्हॉट कॉस्ट? कदाचित हे डॉलर्स तुम्हाला महाग पडतील अंजू. यु नो माय ओल्ड मॅन हॅज डॉलर्स, लॉट्स अँड लॉट्स ऑफ ग्रीन्स. केनकी चिकन क्षेत्रातला राजा म्हणतात त्याला.
4: सो आय हॅव हर्ड. मला थोडं आश्चर्य वाटलं होतं.
3: कशाबद्दल?
4: बाप एवढा श्रीमंत असूनही तू इथं पार्ट टाइम जॉब करून शिकतेस याबद्दल. पण आता नाही आश्चर्य वाटत, कारण इथं पद्धतच तशी आहे.
3: राईट. वयाच्या 16व्या वर्षी मी घर सोडून बाहेर पडले. मी मिळवते, मी खर्च करते. ही डझंट बॉदर. त्याचा माझा संबंध नाताळातल्या ग्रीटिंग पुरता.
4: पण पेगी, मम्मी तर असेल ना तुझी?
3: मे बी ऑर मे नॉट बी. डिवोर्स घेऊन ती बाहेर पडली तेव्हा मी 8 वर्षाची होते. त्यानंतर तिची 2 लग्न झाली. पप्पा मॅरिड थ्राईस. 4 वर्षापूर्वी वेगासून तिचं क्रिसमस कार्ड आलं होतं. यु नो अंजू, आत्ताची माझी मम्मी माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठी आहे. शी जस्ट हेट्स मी.
4: पेगी आय एम सॉरी.
3: डोंट, प्लीज डोंट. अगं मला निदान पप्पा तरी आहे. इथं तुला अशी कित्येक मुलं दिसतील त्यांना कोणीच नाही. आई वडील दोघही असून अनाथ झालेली मुलं, मुलांसाठी वेळ नसलेले आई बाप.
4: भयानक, भयानक वाटतं हे पेगी.
3: मगाशी तुझ्या पप्पांचा फोन आला ना, सो लव्हिंग, सो टेंडर, सो केअरिंग. मला ऐकताना वाटलं की मी एखादी ललबी ऐकते. माझा असा अंदाज आहे की तुझे पप्पा तुला तुझ्या लग्नाबद्दल काहीतरी विचारत होते.
4: पेगी माझं राहू दे ग, तुझा प्रिन्स चार्मिंग काय म्हणतोय, कधी करतेस लग्न?
3: प्रिन्स चार्मिंग? तो फक्त माझा बॉयफ्रेंड आहे. पण आपला प्रिन्स चार्मिंग कसा असावा ह्याचं स्वप्नचित्र मनात रंगवण्याचा अधिकार मात्र प्रत्येकीला आहे. ओके
4: ओके पेगी. पेगी तुझ्या मनातल्या चित्राची डिटेल सांगतेस?
3: तुझी मम्मी आणि पप्पा यांचं नीट जमतं का ग?
4: का ग बाई?
3: नाही, मला एवढंच सुचवायचं आहे की तुझे पप्पा जर अवेलेबल असले तर आय वुड लाईक टू मीट हिम.

0: फ्लोरिडा.
1: हा या हा हर्ड अबाउट यू. तुम्ही मुंबईचे ना?
0: हो.
1: हा मी हेमंत प्रधान मुंबईचा.
0: नमस्कार.
1: वी ब्रीथ द सेम एअर
0: अँड द सेम फूड. म्हणजे उडपी रामकृष्ण मधला मेदू वडा,
1: कुलकर्ण्यांकडची भजी
0: किंवा डाळिंबी उसळ
1: आणि दादर चौपाटीवरचे स्टॉलवरचे बटाटे वडे,
0: सारस्वत मधलं हुमण
1: किंवा माहीमला सळे कबाब आणि पायासू,
0: उन्हाळ्यात पेंडची कलिंगड आणि देवगड हापूस.
1: इनफ इनफ इनफ, काळजात कळ आली माझ्या. मयूरला काही निरोप? तुमच्या फोनची अपेक्षा नव्हती, म्हणजे तसा त्याच्या डॅडकडून तुमचा बायोडेटा त्याला मिळाला होता. ही इंटेंडेड टू फोन यू अप.
0: मग का केला नाही?
1: वेल एज यू नो
0: आय नो नथिंग यू टेल.
1: नाही, ओव्हर टाइम करावा लागतोय त्याला सध्या.
0: ओके, सहज फोन केला होता. बाय
1: बाय,
0: गुड नाईट.
1: गुड नाईट. या मयूरपंत, झाला ओव्हर टाइम. तुला सांगत होतो ते ऐकलं नाहीस. फ्लोरिडाहून फोन आला होता तुला त्या मुलीचा.
2: अच्छा.
1: स्मार्ट वाटते.
2: स्मार्ट म्हणजे चमकदार बोलणं. बट व्हॉट अबाउट करिअर?
1: मार्कलिस्ट पाहिले नाही मी तिची. हा, पण ज्या अर्थी ती इथं आले
2: ते नको सांगूस. व्हिएतनामी इथं आले आहेत आणि इंग्रजीचा गंध नसलेले चीनी पण. काय म्हणत होती? एनी मेसेज?
1: सहज फोन केला होता म्हणा.
2: असा कुणी कुणाला सहज फोन करीत नाही. ओके, डॅड करतीलच फोन म्हणा. हॅलो, मयूर देसाई स्पीकिंग.
3: हॅलो मयूर, मी डॅड बोलतोय.
2: हो हॅलो डॅड. हो हो, त्या मुलीचा फोन आला होता पण मी कामावर होतो.
3: हे बघ, स्थळ फार चांगलं आहे.
2: अच्छा.
3: ही धाकटी आहे, हिच्या नावावर अंधेरीला एक फ्लॅट घेऊन ठेवलाय म्हणे.
2: हो,
3: द पार्टी इज लोडेड. ओके. येस येस, मुलगी शिकलेली आहे, एम टेक ला ग्रेड चांगले मिळवते.
2: व्हेरी गुड,
3: तू जरूर भेट तिला.
2: ओके.
3: आपल्या जातीतली आहे, माणसं बरे वाटतायत. कशी वाटते ती पाहून ठेव.
2: बर,
3: मग आम्ही इकडे बोलणी करू.
2: ओके,
3: लिव्ह टू अस. ओके.
2: ओके, नो प्रॉब्लेम डॅड. मम्मी उत्तम?
3: ओ, मम्मी इज ओके.
2: ओके, बाय डॅड.
3: बाय बाय.
1: बाय द वे मयूर, आर्ट एक्झिबिशनचा आजचा शेवटचा दिवस आहे. जाऊन येतो. येणार?
2: नाही बाबा, फार दमलोय मी. पडतो जरा.
1: बर.
2: आणि मला त्यात इंटरेस्ट नाही. तुला असल्या गोष्टीत रस घ्यायला कसा वेळ मिळतो कोण जाणे.
1: तुला तसल्या कामाला ओव्हर टाइमला वेळ मिळतो तसा मला असल्या गोष्टींना मिळतो.
2: हे बघ, ओव्हर टाइम बद्दल दुप्पट पैसा मिळतो.
1: राईट, ऍब्सोल्युटली राईट. आणि आर्ट एक्झिबिशन पाहायचं तर आपल्या खिशातून पैसा जातो.
2: आय गॉट यू. आम्ही गरीब आहोत हेमंत.
1: नॉट एनी मोर. एकेकाळी होतास, आता अमेरिकेत येऊन थोडी थोडकीने 7 वर्ष झाली तुला.
2: हे बघ, इथं येण्यासाठी आणि त्यापूर्वी शिक्षणासाठी जे कर्ज झालंय ना, ते गेल्या वर्षापर्यंत फेडत होतो मी.
1: आय नो दॅट. पण आता आता तर तू मुक्त झालायस ना. आणि पैशाचं म्हणशील तर एवढा एवढा पैसा मिळाला म्हणजे संपलं अशी लक्ष्मण रेषा नसते मित्रा. ती आपली आपण जाणीवपूर्वक आखून घ्यायची असते. आर्ट एक्झिबिशन बद्दल तुला एवढी नफरत काय मयूर? लिओनार्दोच्या काळामध्ये जगात अब्जाधीशही होते. असतील काही, एखादं नाव सांगतोस?
2: अरे पण
1: ते नाही जगले. जगले ते कलावंत, संशोधक, तत्ववेत्ते, इतिहास निर्माण करणारे आणि भूगोल पालथा घालणारे. तुला कळणार नाही ते. गायक, वादक, कवी, चित्रकार, शिल्पकार यांचं सगळं जगच वेगळं असतं रे मयूर.
2: मी नाही म्हणत नाही.
1: तुझ्या होय नाहीच्या सर्टिफिकेटसाठी नायगराचा धबधबा थांबून राहत नाही मित्रा. समोर प्रेक्षक असोत नसोत, आकाशामध्ये सूर्य असो नसो, तो कोसळतच राहतो. तेच जीवन आहे त्यांचं. या नायगाऱ्यासारखंच प्रतिभावंतांचं जगणं असतं. आय एम सॉरी फॉर यू रिअली.
2: यू नीड नॉट. तुझं माझं या व्यतिरिक्त चांगलं पटतंय तेवढंच घेऊ आपण. वी आर नॉट वेडेड टुगेदर. ओके.
1: थँक गॉड वी आर नॉट.
4: आय शॅल मिस यू अंजू.
0: पण पेगी, हे तुम्हाला बॅग भरत सांगतेस. मुळात तू जातेस कशाला? आता फॉलला कुठेतरी गेलाच पाहिजे असा काही नियम आहे?
4: ऑफकोर्स, 10 दिवसांची सुट्टी आहे. तू सुद्धा 3 बीच एन्जॉय करायला हव्यात.
0: 3 बीच म्हणजे बीच, बॉईज अँड बियर, होय ना?
4: ऑफकोर्स, नाहीतर देवाने मायामी किंवा डेटोना यासारखे समुद्र किनारे निर्माणच केले नसते.
0: मला पुन्हा एकदा बायबल वाचायला हवं.
4: कशासाठी?
0: गॉड सेड, लेट देअर बी अ लाईट अँड देअर वॉज अ लाईट. हे वाचलेलं मला आठवतंय. पण गॉड सेड, लेट देअर बी अ मायामी बीच फॉर बियर अँड बॉईज. हे वाक्य काय वाचलेलं बायबलमध्ये आठवत नाहीये.
4: देवानं

0: प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी असं नाही अंजू.
1: मग
0: आपण त्याच्या कृतीचा अर्थ समजावून घ्यायचा. म्हण आमेन
1: आमेन. हे आकाशातले बाप्पा, तू पेगीला क्षमा कर का की आपण देवाच्या नावावर आपल्या इच्छा खपवतोय हे तिला कळत नाहीये. आमेन.
0: सो लॉंग. मी परत येईपर्यंत तुला कोणी पळवून नेणार नाही अशी मला आशा आहे. अंजू खरंच सांगते, सुरुवातीला जरा मला शंकाच होती.
1: कसली ग?
0: ऍडमिशन उशिरा घेतली, कुठे जागा मिळत नव्हती. तुला पार्टनर हवाय असं कळलं आणि एक चान्स घ्यायचं ठरवलं. म्हटलं दुसरीकडे जागा शोधत राहू. पण तुझं माझं एवढं जमेल असं वाटलं नव्हतं मला.
1: पेगी, आय एम इक्वली हॅपी, विसरू नकोस.
0: थँक्स. एनिवे ओके
1: ओके,
0: मी निघते, येईन सुट्टीच्या अखेरच्या दिवशी.
1: जपून राहा पेगी, डोंट ओव्हरडू एनिथिंग. समुद्रात फार आत जाऊ नकोस.
0: नाही ग,
1: आता वाहून जाण्याचा स्वभाव असणं वेगळं आणि शार्क असलेल्या अटलांटिक मध्ये वाहून जाणं वेगळं. ओके
0: ओके,
1: बाय
0: बाय,
1: हॅव फन.
0: हो
1: हा पेगी, रिटर्न इन वन पीस.
0: ओके.
2: हॅलो.
3: हॅलो,
2: अंजली नाडकर्णी स्पीकिंग.
3: इट्स मी अगेन, हेमंत.
2: मयूर ओव्हर टाइमला का?
3: वॉज ही एक्सपेक्टिंग यू?
2: नो नो, त्याला एक निरोप द्याल का प्लीज?
3: बोला.
2: आम्हाला 10 दिवस सुट्टी आहे. मी उद्या न्यूयॉर्कचं तिकीट बुक केलंय. फ्लाईट नंबर 201 ने येते मी. हॉलिडे आउट मध्ये रूम बुक सुद्धा केलाय. न्यूयॉर्कला लँड झाले ना मी की फोन करीन.
3: बर,
2: न्यूयॉर्कला 2 दिवस मुक्काम असेल माझा. ओके,
3: आय मीन मयूर बहुधा येईल एअरपोर्टवर. तुमचे फ्लाईट JFK ला येते की लगाडियाला?
2: JFK ला येतं.
3: ओके, आणि म्हणजे ओळख पटण्यासाठी म्हणजे ड्रेस वगैरे कोणता घालणार?
2: उंची 4 फूट 11 इंच, वजन 125 किलो, चेहऱ्यावर वाम आणि डावा पाय किंचित आखूड.
3: नो प्रॉब्लेम, मयूर बरोबर ओळखेल तुम्हाला. फ्लाईट किती वाजता येईल?
2: न्यूयॉर्क वेळेप्रमाणे संध्याकाळी 7:45.
3: बर, 7:45.
2: पण त्याचा ओव्हर टाइम असला आणि तो जर आला नाही ना JFK ला तरी चालेल. आय शाल मॅनेज.
3: ओके,
2: सो वी मीट इन द जंगल कॉल्ड न्यूयॉर्क.
3: जंगल? वी कॅनॉट.
2: का?
3: हा, विथ यू कमिंग या जंगलाची हिरवीगार सुगंधी बाग होईल जाईल ना.
2: थँक्स. आणि समजा मी तुमच्या अपार्टमेंट मध्ये येईन तेव्हा जर मयूर तिथे नसला आणि तुम्ही असलात तर मी तुम्हाला कसं ओळखायचं?
3: हा, दॅट्स पॉइंट. म्हणजे लग्नाला 13 वर्ष झालेला, टक्कल पडू लागलेला, स्थूलतेकडे झुकलेला आणि 3 मुलांचा बाप असला इसम, तुम्ही सहज ओळखू शकाल.
2: व्हॉट
3: इज दे?
4: तर तिला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणतोस, गुड फॉर हर. माझं असं झालं की इच्छा असूनही मला खेळाकडे लक्ष द्यायला सवड झाली नाही. आणि स्वास्थ्य असलं तरच या गोष्टीची आवड पुरवता येते, नाही का?
3: सॉरी सॉरी मेट, हे बघ, वेस्ट इंडियन, इथिओपियन, केनियन या लोकांना फारसं स्वास्थ्य असेल असं वाटत नाही मला. तरी सुद्धा हे लोक खेळामध्ये आणि स्पर्धेमध्ये कसे चमकतात. एनिवे, आज ती मुलगी येणार आहे. JFK ला तू जाणार ना?
4: कांट से. हा, प्रयत्न तर करणार, पण नाही जमलं तर हॉलिडे आउटला नंतर फोन करीन. ओके,
3: ते तू पहा.
2: ओके. पण मला वाटतं मित्र म्हणून तुमचं काम तुम्ही उत्तम केलंय.
3: अच्छा,
2: तो विषय जरा बाजूला ठेवूया.
3: पण तुम्ही तुमचं वर्णन बरोबर केलेलं होतं. म्हणजे 4 फूट 11 इंच उंची आणि काय तोय पाय आखूड, मी तुम्हाला बरोबर
2: आणि तुम्ही सुद्धा ना तुमचं वर्णन काय केलं होतं त्यामुळे मी ओळखू शकले. लग्नाला 13 वर्ष झालंय, टक्कल पडलाय, स्थूलतेकडे झुकलाय आणि तुमची 3 मुलं कुठे आहेत? तुम्ही एक छोटी दुरुस्ती करू शकाल?
3: दुरुस्ती?
2: यू कॅन कॉल मी अंजू. आणि हे अहो वगैरे नको.
3: राईट, जसं माझं नाव हेमंत आहे त्याप्रमाणे. किंवा मयूर?
2: राईट.
3: मयूर आणि मी गेली 5 वर्ष एकत्रच.
2: ऑलमोस्ट. ओके, माझं काम सोपं झालंय. मला तुम्ही त्याची थोडी माहिती देऊ शकाल?
3: हो, विचार ना.
2: त्याचा आवडता लेखक? माझा जॅक लंडन.
3: नाही म्हणजे तसं सगळं चांगलं.
2: आवडता वाङ्मय प्रकार? माझा चरित्र, आत्मचरित्र.
3: हेच म्हणजे कादंबरी, नाटक, कथा वगैरे.
2: कोणता खेळ उत्तम खेळतो? मी ब्रिज खेळते.

0: क्रिकेट टेनिस ऍथलेटिक्स मध्ये सुद्धा रस आहे त्याला.
1: आम्ही बार्सिलोना ऑलिम्पिक्स टीव्हीवर पाहिलं की.
0: हॅलो, हु इज ऑन द लाईन?
2: मी मयूर देसाई.
0: हॅलो, मी अंजली नाडकर्णी.
2: सॉरी मला येता आलं नाही.
0: आय अंडरस्टँड.
2: जेफकेला काही प्रॉब्लेम
0: आला असता पण हा हिमंत प्रधान आला होता ना, त्यामुळे सगळं नीट झालंय.
2: हा हा, हे एका अर्थी बरं झालं.
0: आणि दुसऱ्या अर्थी त्यात काय वाईट झालं?
2: वाईट वाईट काय होणार?
0: लिव इट, गंमत केली मी.
2: हो हो हो, गंमत. आता पुढं काय?
0: माझी अशी कल्पना आहे की तू होस्ट आहेस. आता तू म्हटलं तर चालेल ना?
2: हो चालेल, चालेल की.
0: तर पुढे काय हा प्रश्न मी विचारायचा.
2: बरोबर आहे.
0: मग पुढे काय?
2: तुम्ही.
0: नो नो नो, तुम्ही नव्हे, तू.
2: बर बाबा, तू हेमंत बरोबर इकडे ये, पुढचं पुढे ठरवू काय ते.
0: ओके.
3: वेलकम वेलकम,
1: मी मयूर देसाई.
0: अंजली नाडकर्णी.
1: ओके अंजली, सी यू सम टाइम, मी जलतो.
0: ओके बाय. मला वाटतं आपण एकमेकांना थोडक्यात आपल्या विशेष अपेक्षा सांगाव्यात ना.
1: नॉट अ बॅड आयडिया.
0: बोल, तुला काही माहिती हवी आहे?
1: ग्रीन कार्ड मिळालं का?
0: नाही पण अपेक्षित आहे.
1: अंधेरीला फ्लॅट आहे तुमचा?
0: दादा कधी शिफ्ट होईल तिथं?
1: हो, मला वाटलं तुझ्यासाठी घेतलाय.
0: त्यानं काही फरक पडतो?
1: छेचे, सहज म्हटलं. PhD केलंच पाहिजे असं काही आहे का? नाही म्हणजे MTech ला सहज जॉब मिळू शकतो.
0: BTech नंतरही जॉब मिळत होता, PhD करायचं होतं म्हणून तर इथे आले.
1: त्यात काही विशेष उद्देश आहे?
0: आहे. मी जीवनाचा फार गंभीरपणे विचार करते. जर मला हवं आहे तसं जीवन मला जगायचं असेल, मला जर स्वतःचा केवळ पैसे मिळवणारा रोबो करून घ्यायचा नसेल तर मला टीचिंग लाईन घ्यायला हवी. मला खूप गोष्टी करायच्या आहेत.
1: उदाहरणार्थ?
0: ब्रॉडवेवर खूप नाटकं पाहायचे, लिहिण्याचा प्रयत्न करून पाहायचाय, कलावंतांना भेटायचंय, जिथं इतिहास घडला तो युरोप पाहायचाय, जुन्या जगात फेरफटका करायचाय, खूप माणसं जोडायची, ही दुनियादारी पूर्ण समजून घ्यायची, जीवनानंद आणि जबाबदारी यात झोकून द्यायचंय.
1: इंडस्ट्रीत यायला जमणार नाही?
0: जर तुला ते जमलं तर मला का जमणार नाही?
1: नेमकं काय सुचवायचंय तुला?
0: ओके, आता मी विचारते त्यावरून ते स्पष्ट होईल. माणसाची लायकी कशावरून ठरवतोस?
1: त्याची करिअर, त्याची अचीवमेंट, पोझिशन, स्टेटस, सत्ता, अधिकार. आणखी
0: गुड, इंडस्ट्रीत जी तू कामगिरी करतोय ना ती मी कमी मुळीच लेखत नाहीये, पण त्या कामगिरीसाठी सगळं आयुष्य घाण टाकण्याची माझी तरी तयारी नाहीये. इंडस्ट्रीत माणसाची शेवटी अ कॉग इन द मशीन अशी अवस्था होते आणि मला मला तर त्यात सुखच नाहीये. दॅट्स ऑल. काय बरोबर आणि काय चूक हा तिथं सवालच नाहीये.
1: I would like to grow with my company.
0: तुझ्या दृष्टीने ते बरोबरही असेल.
1: I was a serious minded student.
0: मी विद्यार्थिनी असताना कधीच गंभीर नव्हते. लक्ष देऊन ऐकायचं, एकदा मन लावून वाचायचं, बस.
1: गुणवत्ता यादीत यायला तेवढं पुरेसं होत नाही.
0: त्या गुणवत्तेप्रमाणे इतरही गुणवत्ता असू शकते, अर्थात ते मानण्यावर आहे.
1: तुम्हाला इथं कायमचं राहायला आवडेल?
0: आवडलं तर मी राहीनही.
1: न आवडण्यासारखं काय आहे इथं?
0: हो तसंही काही आहे. हॅलो, हु इज ऑन द लाईन?
4: मयूर, इट्स सो हॅपन.
0: आय अंडरस्टँड, तुमच्या कंपनीच्या टेंडर भरण्याच्या धांदलीत मी आले. इट्स माय मिस्टेक.
4: तू येऊन गेलीस असं हेमंत म्हणाला.
0: होय ना, खूप गप्पा झाल्या आमच्या. तुझ्याबद्दल खूप छान बोलत होता तो. बाय द वे, त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. किती शिकलाय तो?
4: कोचीन युनिव्हर्सिटीची काहीतरी पदवी आहे वाटतं.
0: आणि नोकरी?
4: मॅकिनन शिपिंग मध्ये.
0: तिथे कोण आहे तो?
4: सम सेक्शन इन्चार्ज. कॅन वी मीट नाऊ?
0: व्हाय नॉट. आत्ता हेमंत एका क्लायंट कडून परस्पर इकडे येतोय. यू ऑल्सो आर वेलकम.
4: मी आलो तर चालेल ना?
0: नो प्रॉब्लेम. मी हेमंतला म्हटलं होतं मला न्यूयॉर्क शहराचा अत्यंत गजबजलेला भाग बघायचा आहे. जस्ट अ स्ट्रोल. रमत गमत जाण्यात जशी गंमत असते ना तशी घाई गर्दीतही असते. उद्या दुपारी मी परत जाणार आहे. दॅट लीव्ज मी अ मॉर्निंग टुमारो.
4: मला वाटतं तू आणि मी पुन्हा एकदा गंभीरपणाने बोलायला हवं होतं.
0: गंभीरपणे तर बोललो आपण तीनदा, आता लाईटली बोलायला हवं.
4: हे पण

0: कशासाठी तू इथं आलीस?
1: ते काम झालंय. आपण एकमेकांना पाहिलं, भेटलो, गंभीरपणे बोललो. लेट इट ऍब्सॉर्ब. शांतपणे निर्णय घेता येईल आता आपल्याला. आयुष्य जरी हसत खेळत मी काढणार असले ना, तरी त्याबद्दलचा निर्णय मात्र घाईनं घेऊन चालणार नाहीये.
0: हेमंत आला नाही आत्ता तरी चालेल का?
1: तो असला तरी बिघडत नाहीये. वी हॅव कम टू दॅट स्टेज. नाहीतर मी न्यूयॉर्कला आले असते का एकटी? पण तू सतत बिझी असतोस. ओव्हरटाईम कामं चालतात तुमची.
0: डॅडींचा फोन आला होता काल, तू गेल्यावर.
1: पण अंधेरीच्या फ्लॅटची माहिती त्यांनी पूर्वीच तुला दिली असली पाहिजे.
0: ते सांगत होते तू रँक होल्डर आहेस म्हणून.
1: किरकोळ गोष्ट. रँकचं असं आहे की पहिल्या 50 विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा एकदा तपासले ना, तरी SSCला गुणवत्ता यादी उलट सुलट होऊ शकेल.
0: तुला सुवर्ण पदकही मिळालं होतं.
1: दरवर्षी कोणाला तरी मिळतच की ते, त्यात विशेष बहादुरी कसली?
0: पण त्यामुळे जॉब चान्सेस वाढतात, आयुष्यभर त्याचा उपयोग होतो. काल आपली भेट झाली तेव्हा मला नाही हे सांगितलंस तू.
1: त्याने माझ्यात काय फरक पडला असता? आता हा हेमंत यानं शिप बिल्डिंग अँड नेव्हल आर्किटेक्चर या दुर्मिळ कोर्सला प्रवेश मिळवला. एवढा हा हुशार. तुला सुद्धा त्याने या कोर्सचं नाव सांगितलं नाही. आता याच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने केवढे ढोल नगारे वाजवले असते. ओके, तू येतोयस ना, तेव्हा होतीलच गप्पा. हॅलो.
2: हॅलो.
1: हु इज ऑन द लाईन प्लीज?
2: हा, हेमंत प्रधान हियर.
1: मी अंजू.
2: हॅलो अंजू. मयूर इज एक्सपेक्टेड एनी मोमेंट.
1: आणि फोनवर मला तूच हवं असलास तर? मला अजून 6 दिवस सुट्टी आहे. मला तुझ्यात इंटरेस्ट आहे. जर तुझं अगोदरचं लग्न झालेलं नसेल, ठरलेलं नसेल, इतर कोणावरही तुझं 50% प्रेम नसेल, तू जर कोणाला वचन दिलेलं नसेल, थोडक्यात म्हणजे जर ही प्रॉपर्टी उर्फ जायदाद, गहाण, फरोख्त, इजमेंट, बोजा, वहिवाट वगैरे वगैरे सर्व दृष्टीने निर्धास्त असेल तर, आणि जर तुला अंजली नाडकर्णी या व्यक्तीत रस असेल, तर तू कामाला 2-3 दिवस दांडी मारून इकडेच काय येऊ नये? लॉजवर मी तुझं बुकिंग करून ठेवू शकेन. हॅलो, स्टील देअर?
2: ऍक्टिव्ह हियर. उद्या निघतो मी. प्रथम फ्लाइट बुक करतो आणि तुला पुन्हा फोन करतो. हॅलो. हॅलो.
1: हा,
2: मयूर आलाय.
1: अच्छा
2: मयूर. अंजूचा फोन.
0: हॅलो अंजली.
1: हॅलो, मी अंजली नाडकर्णी बोलते. एका वाक्यात सांगू की विस्ताराने सांगू?
0: सांग तू.
1: आय एम व्हेरी सॉरी.
0: मला कारण कळेल?
1: कारण अनेक आहेत मयूर. थोडं मेडिकल भाषेत सांगते. RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह ही रक्त एकमेकांशी मिळती जुळती नसतात, त्याप्रमाणे आपण इनकॉम्पिटिबल आहोत, बस एवढंच. मिस्टर मयूर देसाई, तिथं हेमंत असेल तर प्लीज फोन देता त्याच्याकडे.
0: हेमंत, शी वॉन्ट्स टू टॉक विथ यू.
1: हॅलो हेमंत.
2: राईट हियर.
1: जर तू राजी खुशीने, अक्कल हुशारीने, नशा पाणी न करता येणार असशील तरच ये. कोणाच्या दडपणाने येऊ नकोस किंवा येण्याचं नाकारूही नकोस. यायचं की नाही हा निर्णय तुझा असू दे.
2: मृच्छ कटिकातला संदर्भ देऊ का?
1: जरूर.
2: तेची पुरुष दैवाचे. उद्या मी येतोय.
3: रंग नभाचे आकाशवाणी नभोनाट्य लेखन स्पर्धा 1992 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त नभोनाट्य आताच आपण ऐकत होतात. लेखक होते अनंत मनोहर. पात्र परिचय: अंजली, तनुजा कानडी, हेमंत, किशोर सोमन, तेगी, गिरिजा काटदरे, मयूर, दत्ता सावंत, देसाई, दत्ता मोनी, ममी, अर्चना नाईक, पप्पा, राजा नाईक. निर्मिती सहायक: राजेश दळवी. सादरकर्त्या: तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबईची निर्मिती होती. तनुजा कानडे, हेमंत, किशोर सोमन, पेगी, गिरिजा काटदरे, मयूर, दत्ता सावंत, देसाई, दत्ता.
4: नभोनाट्य रंगनभाचे आत्ताच आपण ऐकलत. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित.

558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.